नमस्कार, श्रुते हो सुप्रभात। बहुजन हिताय, बहुजन सुखाय। FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज आहे शनिवार, भारतीय सौर 14 भाद्रपद शके 1948, अर्थात दिनांक 5 सप्टेंबर 2026। सकाळची 5:56 झाली आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यांनी।

FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार हे बातमीपत्र आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

0: FM बँड 101.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमामध्ये गुरु शिष्य याविषयी शंकर लेखणे यांचे विचार ऐकूयात.
1: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर

हा, गुरु हे ब्रह्म आहेत, गुरु हे विष्णूचे स्वरूप आहे, गुरु हे महेश्वर म्हणजे महादेवच आहेत, एवढेच नव्हे तर गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत. अशी महती गुरुबद्दलची अनेक शास्त्रात, वेदात, पुराणात आपणास ऐकावयास व वाचावयास मिळते. जुन्या काळात गुरुला खूप मान होता आणि गुरुविषयी शिष्याच्या मनात अत्यंत पराकोटीचा आदर मान होता. आजही आहे आणि ही गुरु शिष्यांची जोडी देवाधिकापासून, गुरुकुल परंपरेपासून चालत आलेली आहे. तेव्हा एका शुभाषितकाराने म्हटले आहे, ध्यान मुलम गुरुर मूर्ते, पूजा मुलम गुरुर पदम, मंत्र मुलम गुरुर वाक्य, मोक्ष मुलम गुरुर कृपा. या सुभाषितातून गुरुची महती व महिमा स्पष्ट होते. त्याचबरोबर गुरु हे किती श्रेष्ठ आहेत याचा आपणास प्रत्यय येतो. थोडक्यात याचा आपण अर्थ जाणून घेतला तर हे स्पष्ट होते की ध्यान हे गुरुच्या मूर्तीचे करावे, पूजा गुरुच्या पायाची करावी आणि प्रत्येक शब्द हे गुरुचा मंत्र समजून वागले तेव्हा गुरुची कृपा होते आणि आपणास मोक्ष प्राप्त होतो. उदाहरण घ्यायचे असेल तर गुरु द्रोणाचार्य आणि शिष्य एकलव्य, जेव्हा एकलव्याच्या द्रोणाचार्याने धिक्कार केला तेव्हा एकलव्याने जंगलात जाऊन द्रोणाचार्यांचा मातीपासून पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यापासून ज्ञान घेतले, त्याच पुतळ्याची पूजा केली आणि ज्ञान प्राप्त केले, धनुर्विद्येत पारंगत झाले. एकलव्याची गुरुविषयीची आपुलकी, श्रद्धा ही पराकोटीची होती हे आपणास दिसून येते. सध्याच्या शिक्षण प्रक्रियेचा विचार केला तर आपणास असे लक्षात येते की विद्यार्थ्यांना फक्त शिक्षकांना शिकविण्यासाठी प्रेरणा द्यावयाची आहे, शिकण्यासाठी त्यांना उद्युक्त करायचे आहे. शिक्षण ही मानवाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीचे, त्यांची अभिरुची लक्षात घेऊन त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारे व त्यांचे जीवन समृद्ध करणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण आपुलकीच्या व आनंददायी वातावरणात मिळावे अशी प्रत्येक सुजाण पालकाची अपेक्षा आहे, किंबहुना शासनास अभिप्रेत आहे. सध्याच्या गतिमान काळाचा विचार करता शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षक म्हणजे ज्ञान, शिक्षक म्हणजे विवेक, शिक्षक म्हणजे सदाचार, असा शिक्षक विद्यार्थ्यांच्या हृदयात असावा व शिक्षकाच्या तेजोलयात विद्यार्थ्याला प्रामाणिकपणा व सचोटी दिसावी. ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात शिक्षकाने स्वतःला वाहून घेतले पाहिजे. या देशाचा सुजाण, सक्षम, बळकट, प्रभावशाली, आदर्श नागरिक बनवायचा असेल तर हे कार्य शिक्षकाच्या हाती आहे. सर्व पेशांमधील हा अत्यंत मानाचा पेशा व पवित्र पेशा आहे. बालमनावर संस्कार करण्याचे कार्य हे आई वडील यांच्या नंतर ते शिक्षकावर आहे आणि वयाच्या 8व्या वर्षापर्यंत संस्कार हे चिरकाळ टिकणारे असतात. म्हणून लहान वयातच संस्कार केले पाहिजे. इंग्रजीत एक म्हण आहे, स्ट्राईक व्हेन द आयर्न इज हॉट. या इंग्रजी उक्तीप्रमाणे लोहार किंवा घिसडी तप्त लोखंडाला आकार देऊ शकतो, थंड लोखंडाला नव्हे. त्याप्रमाणे योग्य वयातच योग्य वेळी आपण संस्कार करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. तेव्हा स्वतःच्या मुलास आपण जसे सांगतो जेथे चुकला तेथे आपण लगेच सांगतो, तसेच प्रत्येक शिक्षकांना सांगितले पाहिजे. त्याचा बोधात्मक, क्रियात्मक व भावात्मक विकासासोबत सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तेव्हा शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले असे आपणास म्हणता येईल. न चोर हर्यम, न चराज हर्यम, न भातृभाच्यम, न भारकारी, व्यय कृते वर्धते एव नित्यम, विद्या धनम सर्वधनम प्रधानम. ज्या धनाची चोर चोरी करत नाही, राजा हिरावून घेऊ शकत नाही, भावात विभागणी किंवा वाटणी होत नाही, ज्या धनाला कर म्हणजे टॅक्स लागत नाही आणि जसजसे आपण खर्च करू म्हणजे वाटू तसे ते वाढत जाते आणि सर्व धनांमध्ये सर्वश्रेष्ठ असे विद्याधन आहे. म्हणून म्हणतात, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. असे जगात सर्वात श्रेष्ठ असणारे धन देण्याचे भाग्य ज्या शिक्षकास लाभले ते शिक्षक अत्यंत धन्य आहेत

0: अशा शिक्षकांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांच्या हातून असेच महान विद्यादानाचे कार्य होत राहो अशा या शिक्षक दिनांच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: आताच आपण चिंतन या कार्यक्रमात शंकर लेखणे यांचे गुरुशिष्य याविषयी विचार ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 MHz वर आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र। सकाळची 6:11 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत भक्ती।

एफएम बँड 101.1 MHz वर आपल्यासोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र. सकाळची 6:11 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत. श्रोते हो, आज शिक्षक दिन. आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडिलांनंतर गुरूंना अर्थात शिक्षकांना सर्वोच्च स्थान आहे. शालेय जीवनापासून आध्यात्मिक ज्ञानापर्यंत शिक्षकच आपल्याला योग्य दिशा देतात. आजच्या दिवशी सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करून विद्यार्थी आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करतात. चला तर मग ऐकूया गुरूंप्रती संत एकनाथ महाराज या भक्तिगीतातून काय सांगतात. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताला स्वरबद्ध केलंय सुरेश वाडकर यांनी.

गुरुजींच्या सुरातलं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. यानंतर ऐकूया साधना सरगम यांच्या सुरातलं गौरी कुलकर्णी यांचं भक्तिगीत. संगीत दिलंय अशोक पत्की यांनी.

रवींद्र खासनीस यांनी संगीत दिलेलं शंकर महादेवन यांच्या स्वरातलं अरविंद आकाशे यांचं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. यानंतर ऐकूया महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरांनी सजलेलं दादा कोंडके यांचं भक्तिगीत, संगीत राम लक्ष्मण यांचं.

या रचनेबरोबरच आम्ही आजचा भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:35 झालेली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारणातील ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. थोड्या वेळाने म्हणजे 6:40 कृषी सल्ला. आज या कार्यक्रमामध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्याचे उपाय याबद्दल भाग 3 प्रसारित होईल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाश

आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष. 7 वेळ आहे देशभक्ती गीताची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधाराचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:15 सुरेली सफर सुरू होईल ती सुगम संगीत या कार्यक्रमाची. 8:40 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून शिक्षक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईशचा आनंद आपण घेऊ शकाल.

सकाळी 11 वाजता शिक्षक दिनानिमित्त सरांकडून गुरुजीकडे याविषयी प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख यांची राम तरटे यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित होईल. 11:25 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण कार्यक्रम संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. दरम्यान सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. श्रोते हो, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. याशिवाय सर्व बातमीपत्र नियोजित वेळीच प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या प्रसारणातील उर्वरित ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला हा कार्यक्रम.
1: मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बालाजी गवारेचा नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्याचे उपाय याविषयीची माहिती. मंडळी काल आपण स्फुरद खत कार्यक्षमतेसाठी रासायनिक व्यवस्थापनातील बदल ऐकलेत. मंडळी आज आपण ऐकूयात पालाशयुक्त रासायनिक खतांबद्दल. मंडळी पिकांना पालाश खत दिले असता जमिनीत कमी ओलावा असला तरी पिकं तग धरतात, ती कोलमडत नाहीत, कीड आणि रोग यांना बळी पडत नाहीत, मालाची प्रत सुधारते. पालाशामुळे नत्र आणि स्फुरद यांची पिकातील चयापचय प्रक्रिया सुधारते. नत्राप्रमाणे पिकं त्यांच्या सर्वच अवस्थेत पालाशाचं शोषण करतात. पालाश हे पिकांना मुख्यत्वे करून म्युरेट ऑफ पोटॅशद्वारे दिलं जातं. सल्फेट ऑफ पोटॅश हे महाग असल्यामुळे त्याचा काही ठराविक पिकांसाठी वापर केला जातो, उदाहरणार्थ बटाटा, द्राक्ष, तंबाखू इत्यादी. मंडळी पालाश पाण्यामध्ये अतिशय विद्राव्य आहे. जमिनीद्वारे दिलं असता त्याची गतिक्षमता कमी होते. पालाश खत पेरणी

0: त्यावेळी सरत्यानं पाभरी मागे पेरून दिलं तर त्याचा उपयोग चांगला होतो. हे खत पीक ओळीच्या बाजूनं चरीतून 2.5 सेंटीमीटर अंतरावर इतर पिकांसाठी दिलं तर प्रतिसाद मिळतो. पालाश खतं देण्याच्या वेळी जमिनीमध्ये इतर खतांप्रमाणेच ओलावा असणं आवश्यक आहे. मंडळी, सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्याची कार्यक्षमता ती अशी असते. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता माती परीक्षण करूनच ठरवावी. त्यानुसार नियोजित पिकास गरजेप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतं वापरावीत. शेणखत अथवा कंपोस्ट खतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण पिकांची गरज भागविणे इतकं असतं. सेंद्रिय खताचा नियमित वापर केल्यास सूक्ष्म अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढते. जस्तयुक्त खताच्या द्रावणात भाताची अथवा भाजीपाल्याची रोपं बुडवून लागवड केल्यास जस्ताची कार्यक्षमता वाढते. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लोह सल्फेटचा वापर हितावह नाही. अशा जमिनीत पिकं घेतल्यास लोह सल्फेटच्या द्रावणाची फवारणी करावी अथवा लोह चिलेटयुक्त खतं जमिनीतून द्यावीत. जास्त सल्फेटची पिकांना लागणारी मात्रा जमिनीतून दिल्यास अधिक फायदेशीर ठरते. जास्त आणि तांबेयुक्त खतांचा शेष परिणाम 2 ते 3 वर्षापर्यंत असतो. म्हणून जास्त सल्फेट हे खत पीक चक्रात 2 वर्षातून 1 दिल्यास कार्यक्षम ठरतं. गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता वाढते. म्हणून गंधक वर्गीय खतं विशेषत मूलद्रव्य गंधक, गंधक गोळ्या, फ्रिल्ड गंधक, जिप्सम, पायराइट इत्यादी शिफारशीत मात्रेत 3 ते 4 आठवडे अगोदर जमिनीतून पिकांना द्यावीत. मंडळी, आताच आपण रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्याचे विविध उपाय याविषयीची माहिती आपण ऐकलीत.
1: आत्ताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: 45 मिनिटं झालेली आहेत. कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: नमस्कार श्रोते हो. मुलांचे बालपण म्हणजे त्यांच्या आयुष्याचा पाया घडण्याचा काळ. या काळात मुलांची शारीरिक वाढ, मेंदूचा विकास, शिकण्याची

0: क्षमता आणि रोग प्रतिकारक शक्ती वेगाने विकसित होत असते. त्यामुळे मुलांच्या ताटात काय आहे याकडे केवळ पोट भरण्याच्या दृष्टीने नव्हे तर त्यांच्या भविष्यातील आरोग्याच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. मुलांच्या वाढीसाठी सर्वप्रथम आवश्यक आहे पुरेसे आणि दर्जेदार प्रथिनांचे सेवन. डाळी, कडधान्ये, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, सोयाबीन, कडधान्ये, सुका मेवा आणि मांसाहारी पदार्थ यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास स्नायू, हाडे आणि शरीरातील विविध ऊतींच्या वाढीस मदत होते. यानंतर येते लोहाचे महत्व. लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताक्षय म्हणजेच अॅनिमिया होऊ शकतो. विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये लोहाची गरज वाढते. हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, राजमा, चना, मांसाहार, सुका मेवा हे लोहाचे चांगले स्रोत आहे. लोहयुक्त पदार्थांसोबत आवळा, पेरू, संत्री किंवा लिंबू सारखे क जीवनसत्व असलेले पदार्थ घेतल्यास लोहाचे शोषण अधिक चांगले होते. कॅल्शियम आणि जीवनसत्व ड ही हाडांच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाची जोडी आहे. दूध, दही, ताक, पनीर, तीळ आणि काही कडधान्यांमधून कॅल्शियम मिळते. योग्य सूर्यप्रकाश आणि गरजेनुसार वैद्यकीय सल्ल्याने जीवनसत्व ड ची पूर्तता करणेही महत्वाचे आहे. मेंदूच्या विकासासाठी केवळ प्रथिने आणि कॅल्शियम पुरेसे नाही. लोह, आयोडीन, झिंक, जीवनसत्वे आणि ओमेगा 3 सारखे पोषक घटकही महत्वाचे आहेत. त्यामुळे मुलांच्या आहारात विविध रंगांची फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, डाळी, कडधान्ये, दूध किंवा त्यांचे पर्याय आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ असणे आवश्यक आहे. आजच्या काळात पॅकेट स्नॅक्स, चिप्स, बिस्किटे, शीतपेय आणि फास्ट फूड मुलांच्या आहाराचा मोठा भाग बनत आहे. हे पदार्थ कधीतरी खाणे वेगळे, पण त्यांना रोजच्या आहाराचा पर्याय बनणे टाळले पाहिजे. पालकांनी मुलांना जबरदस्तीने खाऊ घालण्याऐवजी घरातील सर्वांनी संतुलित आहार घेण्याची सवय लावावी. कारण मुलं केवळ आपले बोलणे ऐकत नाही तर आपले वर्तन पाहूनही शिकतात. लक्षात ठेवा, आज मुलांच्या ताटात दिलेला संतुलित आहार म्हणजे उद्याच्या निरोगी शरीराची आणि सक्षम मेंदूची गुंतवणूक आहे. म्हणूनच मुलांच्या डब्यात आणि ताटात विविधता ठेवा. घरगुती पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्या आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयी लहानपणापासूनच रुजवा. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्राच्या साधारण 20% भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे आणि याचाच अर्थ आपल्याकडे तेवढं जैव वैविध्य आहे, तेवढी वनसंपदा आपल्याला लाभलेली आहे आणि त्यातूनच औषधी वनस्पतींचा बहुमोल खजिना आपल्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. आयुर्वेदाच्या माध्यमातून या खजिनाचा मानव कल्याणासाठी उपयोगही काही प्रमाणात केला जातोय हेही आपल्याला माहिती आहे. पण या जंगलांमध्ये जी औषधी वनसंपदा आहे त्याचं जतन करणं, संवर्धन करणं, त्याचं महत्व निदान जंगलाभोवतीच्या गावागावांमध्ये समजावून सांगणं हे एक अत्यंत महत्वाचं काम आहे आणि याची गरज लक्षात घेऊनच अनेक तज्ज्ञ मंडळी असतील, समाजकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असतील हे काम करतायत. त्यापैकीच एक वनस्पतीशास्त्रातल्या तज्ज्ञ आणि संशोधक पुण्याच्या पूर्वा जोशी या हेच काम गेली काही वर्ष मुख्यत्वे करून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये करतायत. त्यांच्या कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. औषधी वनधन संवर्धन आणि शाश्वत पर्याय

0: या विषयाच्या माध्यमातून. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार
0: पूर्वाताई. तुम्ही 1998 साली वनस्पतीशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलीत आणि त्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी तुम्ही तुमची एक बायो कन्सेप्ट नावाची संस्था म्हणा कंपनी म्हणा तुम्ही स्थापन केलीत. तर तुम्हाला याच्या माध्यमातून नक्की काय करावं असं वाटलं आणि का करावं असं वाटलं?
1: याची खरी सुरुवात सांगू का मी कधी झाली? माझ्या आईबाबांची नोकरी रत्नागिरी मध्ये होती आणि त्यांच्यामुळे माझं बालपण अतिशय सुखात रत्नागिरीत
0: निसर्गरम्य
1: पावस आणि रत्नागिरीच्या भागात गेलं आणि त्यामुळे ती निसर्गाची ओढ ना कुठेतरी प्रसादजी कायम राहिली माझ्यात बहुतेक. आणि त्यामुळेच कदाचित मी पुढे वनस्पती शास्त्राचं करिअरही केलं की काय असा विचार आता मी आज जेव्हा करते तेव्हा येतो माझ्या मनात. हे मनात तेव्हा पक्क होतं मात्र वनस्पती शास्त्र घेताना की आपण जे शिकतोय किंवा वनस्पती म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय त्याचा अनेक लोकांना काही ना काही उपयोग व्हायला पाहिजे असं कुठेतरी मनात होतं मात्र. आणि मग जसं जसं शिक्षण संपलं आणि जंगलाच्या आजूबाजूच्या लोकांसाठी माझं थोडंसं काम सुरू झालं, क्षेत्रकार्य म्हणून ताडोब्याची निवड करावी लागली एका प्रकल्पासाठी आणि मग जाणीवपूर्वक या वनस्पती शास्त्राकडे ज्याला आपण बघणं म्हणतो ना म्हणजे आपली डिग्री होते पण त्याच्यानंतर कदाचित माणसाला आतून काहीतरी जाणवतं की अरे हे अशा पद्धतीने वापरता येईल ती सुरुवात झाली. आणि त्यातही औषधी वनस्पती आणि विविध उपजीविकेचे पर्याय असं माझ्या मनात सारखं घोळायला लागलं आणि मग तेच काम कदाचित
0: औषधी वनस्पती आणि त्या माध्यमातून उपजीविका
1: आणि मग ते कसं आपल्याला रिलेट करता येईल. त्यामुळे सध्या कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स मिळालेल्या ज्या ग्रामसभा आहेत मध्य भारतामध्ये त्यांच्या बरोबर काही शाश्वतता आणि अशा पद्धतीने उपजीविकेचे काही पर्याय या संदर्भातलं काम खरं तर चालू आहे आणि एक हक्काचं साधन मिळावं आणि त्याला वनस्पतीशास्त्र कारणीभूत ठरावं
0: बरोबर
1: असं म्हणून हे काम कुठेतरी चालू.
0: म्हणजे तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि आपल्याकडे असलेली जी वनसंपदा आहे तीही वाया जाणार नाही, त्याचंही योग्य प्रकारे आपल्याला वापर करता येईल जो मानव कल्याणासाठी आणि उपजीविकेसाठी दोन्हीसाठी.
1: आणि याच्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्या गावांनी पुढाकार घेऊन तिथेच करण्याजोग्या आहेत. त्याही आपल्याला तिथेच सांगणं योग्य आहे. म्हणजे शहरात राहून आपण नुसतं सांगणं आणि गावात राहून तिथे करून घेणं हा जो फरक आहे तो वनस्पती शास्त्राच्या माध्यमातून पुढे जाऊन पुढे मॅनेजमेंटकडे जातो हा भाग. ते कदाचित झालं असं म्हणूयात या कामापासून.
0: मला असं वाटतं पूर्वाते या सगळ्या औषधी वनधनाचं जतन संवर्धन करणं हे महत्वाचं आहेच आहे. ते कसं महत्वाचं आहे, तुम्ही हे काम पुढे कसं नेलंय हे सगळं आपण पुढच्या भागांमध्ये बघूया. तर आज इथेच निरोप घेऊया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

दुपारी 2:10 हा कार्यक्रम आज आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. आता ऐकूयात सुविचार. स्वप्ने पेरून कना कनात फुलवू या जगी ध्येयाचे मळे, स्वप्नाला आणू सत्यात दूर करू अंधाराचे जाळे. 5 सप्टेंबरचे दिनविशेष याप्रमाणे. आज भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. 5 सप्टेंबर 1888 रोजी त्यांचा जन्म झाला. 5 सप्टेंबर 1895 रोजी मराठी संशोधक लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म झाला. आज त्यांचा जन्मदिन. आज थोर शिक्षणतज्ञ डॉक्टर जे पी नाईक यांचा जन्मदिन. 5 सप्टेंबर 1907 रोजी त्यांचा जन्म झाला. आजच्या दिवशी 1978 रोजी प्रसिद्ध कवी रॉय किनीकर यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन.

0: 5 सप्टेंबर 1997 रोजी मदर टेरेसा यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन, आज शिक्षक दिन सुद्धा आहे. आताच आपण दिनविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आता ऐकूयात काही जाहिराती.
1: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपी सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी इथं शैक्षणिक वर्ष 2026-2027 करिता महाराष्ट्र शासनाच्या कॅप तसंच जेईई मेन्स प्रक्रियेद्वारे प्रथम वर्ष बीटेक साठी प्रवेश देणं सुरू. आपल्या उज्ज्वल करिअर आणि आधुनिक रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी डेटा सायन्स, AI अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, केमिकल टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या ब्रँचेसची प्राधान्यानं निवड करा. DTE कोड 0641. अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाच्या मुबलक संधी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्लेसमेंट आणि करिअर मार्गदर्शनाच्या सुविधा. प्रवेशासाठी संपर्क 93-72-33-09 आणि 94-20-02-50-52.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
5: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
6: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
7: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
6: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
7: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
6: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
7: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
8: 50 वर्षांच्या प्रवासात 11 विद्यापीठांमधून 38 पदवी आणि 7 सुवर्ण पदक प्राप्त करत लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे यांचा जाहीर नागरी सत्कार. स्थळ ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण. वेळ सायंकाळी 7 वाजता. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. आवाहन बालाजी पांडागळे, माजी सभापती, पंचायत समिती कंधार.
0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत देशभक्ती गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया रवींद्र साठे यांचं, सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं समूह गीत.

शाहीर लीलाधर हेगडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं वसंत बापट यांचं देशभक्ती गीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच आम्ही हा कार्यक्रम इथं समाप्त करीत आहोत. देशभक्ती गीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. डीजे बंदीबाबत नागरिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुदत संपलेल्या नियमबाह्य रिक्षांविरोधात 5 ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाईचे निर्देश. बीड जिल्ह्यात तातडीनं कोरडा दुष्काळ जाहीर करावा, आमदार धनंजय मुंडे यांची मागणी. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी, आज दहीहंडीचा थरार. जालना इथे 5,000 अधिक शाडू मातीच्या गणेश मूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक चिराग जोडीची उपांत्य फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. डीजे बंदीच्या मुद्द्यावर नागरिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल पुण्यात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. ध्वनी प्रदूषण कमी करून पारंपरिक पद्धतीनं सण साजरे करणं हाच सरकार आणि प्रशासनाचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन आधी नागरिकांशी चर्चा करत

असून त्यानंतर डीजे संदर्भात आदेश काढले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तंत्रज्ञान, जहाज बांधणी, वैद्यकीय सेवा यासह विविध क्षेत्रात सखोल भागीदारीचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांना केलं आहे. काल मुंबईत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवाद सत्रात मुख्यमंत्री बोलत होते. वैद्यकीय सेवेसह इतर सर्वच क्षेत्रात

0: मुदत संपलेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांविरोधात 5 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत. काल मुंबईत परिवहन आयुक्त कार्यालयात विशेष बैठकीत ते बोलत होते. या रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून संबंधित वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले. बीड जिल्ह्यात तातडीनं कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पावसाअभावी खरीप पिकांचं मोठं नुकसान होत असून या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, शासकीय सवलती लागू कराव्यात, तसंच कृत्रिम पावसाचे प्रयोग राबवावेत अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. मुंबईत जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रानं पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाचं आयोजन केलं आहे. मुंबईत 29 सप्टेंबरला 10 ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार असून यासाठी मोठ्या संख्येनं नोंदणी करण्याचं आवाहन मुंबई जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केलं आहे. दिव्यांग रुग्णांना शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये निःशुल्क वैद्यकीय उपचार मिळावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघानं केली आहे. 2001 पर्यंत दिव्यांग रुग्णांना शासकीय रुग्णालयात केस पेपर शुल्क वगळता इतर उपचार निःशुल्क मिळत होते, मात्र नंतर शासन निर्णयान्वये ही सुविधा बंद झाली. या निर्णयात सुधारणा करून दिव्यांग रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाखेरीज इतर न्यायालयातल्या न्यायाधीशांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वरून 62 वर्ष करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश महाराष्ट्रासह 7 राज्यांनी मान्य केले आहेत. त्यानुसार या राज्यात यंदा 31 मार्च रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांना त्यांनी इतरत्र सेवा स्वीकारलेली नसल्यास पुन्हा पदावर रुजू होण्याची संधी मिळणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: श्रावण कृष्ण अष्टमी अर्थात जन्माष्टमी काल साजरी झाली. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा झाला. राज्यातही सर्व कृष्ण मंदिरांमध्ये कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं पैठण रस्त्यावर महानुभाव आश्रमात तसंच जालना रस्त्यावरच्या इस्कॉन मंदिरासह इतर सर्व कृष्ण मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दहीहंडीचा सोहळा आज साजरा होईल. विविध राजकीय पक्ष तसंच संघटनांनी दहीहंड्या फोडण्यासाठी मोठमोठ्या रकमांची बक्षिसं जाहीर केली आहेत. शिक्षक दिन आज साजरा होत आहे. माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्तानं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपतींनी शिक्षकांना आपल्या अध्यापनात नवतंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याचं आवाहन केलं आहे. मराठवाड्यातल्या अनेक शिक्षकांना यावेळी गौरवण्यात येणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शाळांमधील 12 शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. येत्या 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. जालना इथं काल एकाच वेळी 5,348 जणांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. जालन्यातल्या JES महाविद्यालयाच्या मैदानावर हा उपक्रम पार पडला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन आणि अद्विक क्लब यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबवण्यात आला. या विक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची मान्यता मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांनी काल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक घेतली. प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक सूचना देत विसर्जन तलावांची व्यवस्था तसंच नवीन ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्याबाबत राजूरकर यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला. जालना जिल्ह्यात कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं प्रशासनातर्फे विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 10 ते 16 सप्टेंबर दरम्यान सर्व तालुक्यांमध्ये ही शिबिरं घेण्यात येतील. नागरिकांनी

आवश्यक कागदपत्रांसह शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल नांदेड इथं बंद पाळण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. या मागण्यांसाठी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. लातूर इथंही सकल मराठा समाजाच्या वतीनं बंद पाळण्यात आला. यावेळी मराठा बांधवांनी दुचाकी वाहन फेरी काढली. दरम्यान लातूर बार्शी महामार्गावरील साखरपाटी इथं तरुणांनी रास्ता रोको केला. औसा शहरातही आंदोलकांनी तहसील कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालना शहरात गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण दीपक रणनवरे यांनी काल मागे घेतलं. निवासी जिल्हाधिकारी रामदास दौंड तसंच तहसीलदार धैर्यशील गवळी यांनी सदर मागण्यांबाबत पाठपुराव्याचं लेखी आश्वासन दिलं. तसंच मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच मुंबईत बैठक घेण्याचंही यावेळी निश्चित करण्यात आलं. त्यानंतर रणनवरे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. परभणी जिल्हा पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला काल अटक केली. त्यांच्याकडून 4-चाकी वाहनं तसंच एका मोबाईलसह 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिंतूर इथल्या एका वाहन चोरीचा तपास करताना या आरोपींना पोलिसांनी कर्नाटक राज्यातील विजापूर इथून ताब्यात घेतलं. हे आरोपी बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतील दुसऱ्या टप्प्यासंदर्भात काल परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पार पडलं. दावे आणि हरकती तसंच नो मॅपिंग अनोमली प्रकरणातील मतदारांच्या सुनावणी कागद पडताळणीबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या. या टप्प्यात महत्वाची कामंही अधिक दक्षतेनं आणि अचूक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केल्या. अंबाजोगाई इथल्या अमृत 2 मॅरेथॉन स्पर्धेच्या विजेत्या रमाबाई रणवीर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी काल भेट घेतली. मुलींच्या शिक्षणासाठी धावलेल्या रमाबाई यांना सरकारी योजनांचे लाभ मिळतील याची खातरजमा करण्याची सूचना रहाटकर यांनी अधिकाऱ्यांना केली. स्वतःला 2 महिन्यांपूर्वी मिळालेली पुरस्काराची 1 लाख रुपयांची रक्कमही रहाटकर यांनी रमाबाई यांना दिली. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सात्विक चिराग जोडीनं डेन्मार्कच्या प्रतिस्पर्धी जोडीचा 21-13 16-21 21-18 असा पराभव केला. आज संध्याकाळी होणाऱ्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या जोडीशी त्यांची लढत होणार आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान मात्र काल संपुष्टात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. डीजे बंदीबाबत नागरिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुदत संपलेल्या नियमबाह्य रिक्षांविरोधात 5 ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाईचे निर्देश. बीड जिल्ह्यात तातडीनं कोरडा दुष्काळ जाहीर करावा आमदार धनंजय मुंडे यांची मागणी. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी आज दहीहंडीचा थरार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 7:20 झाली आहेत.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा।
2: आमचा फोन क्रमांक 9405255120।
3: आमचा फोन क्रमांक 9405255120।
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
4: हॅलो फोन फरमाइश।
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाइश।
5: सामान के साथ साथ रेल टिकट भी रख लिया ना बेटा?
6: टिकट की क्या जरूरत माँ, थोड़ी देर का ही तो सफर है।
5: क्या तुम्हें पता नहीं कि बिना टिकट यात्रा करना एक कानूनी अपराध है?
7: ध्यान रखें, वैध टिकट लेकर ही रेल यात्रा करें, अपने सफर को आसान बनाएं और देश की प्रगति में हाथ बटाएं। भारतीय रेल द्वारा जनहित में जारी।
8: एका मागून एक वाहन चालवा,
9: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
8: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
9: आपोआप प्रदूषण कमी कराल,
8: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
9: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
8: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।
0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 7:25 झालेली आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

श्रोतेहो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं

0: आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर्वसामान्य नागरिक किंवा आम्ही सगळेच असं कधी कधी वाटतं की पाणी हे सहज उपलब्ध होतं आहे आणि काय आणि कसं किती वापरायचं, पण हे पाणी पुरवठा करणाऱ्या संस्था आणि वापरणारे लाभार्थी यांची खूप मोठी जबाबदारी असेल, काय सांगाल?
2: पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी सर्वप्रथम एंटरटेनमेंट इश्यू करावं, त्याच्यानंतर पाणी मोजून देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज सगळ्यात दुर्लक्षित बाब म्हणजे आपण मीटर्ड वॉटर देऊ शकत नाही आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेपसुद्धा पाणी वापरकर्ते घेतात. वास्तविक पाहता की मीटर्ड वॉटर इज द बेस्ट वे, कारण आपल्याला मेजर करता येतं की मला इम्पॅक्ट पण काढता येतो की मी एवढं धरण बांधलंय याचं पाण्याचा किती वापर होतोय. तो मीटर्ड वॉटरनी झाला तर तो जास्ती त्याच्यावर वी कॅन डिपेंडेबल ऑन दॅट, परंतु तो एक महत्त्वाचा भाग असतो. नंतर जितकं आपण पाणी देतो त्याचं वॉटर चार्जिंग पण जे सप्लायर्स आहेत त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे, ॲग्रीमेंट व्यवस्थित करायला पाहिजे, नंतर त्याच्यानंतर त्यांच्याकडनं वसुली पण करायला हवी आणि पॉल्युटर्स पे म्हणजे ज्यांनी पोल्युशन केलं त्यांना पेनल्टीसुद्धा लावायला हवी, असं सगळे त्यांचे मुख्य काम आहेत. आणि ज्यावेळेस स्केअरसिटी असेल किंवा फ्लड असेल किंवा मग ड्रॉट असेल त्यावेळेससुद्धा त्यांचे विशेष कार्य जे असतात, जे त्यांचं अथॉरिटी असते, जी ड्युटीज असते ते त्यांनी पार पाडावी. ज्यांना पाणी मिळतं म्हणजे वॉटर युजर्स जे आहेत त्यांनी मीटर्ड वॉटर करावं, म्हणजे अजूनसुद्धा इरिगेशनमध्ये फक्त 20% लोक जे आहेत ते मीटरनी पाणी घेतात, 80% लोक एरिया बेस्ड रेट घेतात. एरिया बेस्ड रेट म्हणजे काय, तर आम्ही मग त्याचं कॅल्क्युलेशन करतो की समजा गहू तुम्हाला पेरायचं असेल, गहूचं उत्पादन असेल त्याला किती महिने लागतील, मग त्याला पाणी किती लागत असेल, त्याचे जे थंब रूल्स असतात ते सुद्धा सायंटिफिकली डिराईव्ड असतात. मग एवढी क्वांटिटी ऑफ वॉटर असेल, मग त्या क्वांटिटीला जर मीटरनी घेतलं तर किती रेट लागले असतील. आणि ॲक्च्युली काय होतं, जेव्हा एरिया बेस घेतो आणि मीटरनी नाही घेत तेव्हा लोक पाण्याचा अपव्यय पण खूप जास्ती करतात, मग आम्ही त्याच्यावर 25% ॲडिशनल मग कॉस्ट लावत असतो. तर मग एरिया बेस रेट जे असतात ते थोडेसे जास्ती असतात मीटर रेटनी. तर म्हणून मीटरनी पाणी घ्यावं, त्याच्यानंतर जे तुम्हाला आकारणी झाली आहे ती वेळेवर भरावी. विविध सवलती दिलेल्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात सवलती आहे, म्हणजे इंडस्ट्रीला सुद्धा आपण इतक्या सवलती दिल्या की त्यांनी झिरो लिक्विड डिस्चार्ज केलं तर त्याला जर 13.50 रुपये जर रेट असेल तर त्याला फक्त 25% लागतो त्याच्या ZLD वर तो गेला तर. तर या सगळ्या सवलती आपण त्यांना दिलेल्या आहे की जास्तीत जास्त पाणी कॉन्झर्व व्हावं आणि चांगल्या पद्धतीने त्याचा वापर व्हावा. पाणी वापर केल्यानंतर त्याचं रिसायकल करावं, रियूज करावं आणि जे आपण पाणी स्रोतातनं सोडतो त्याला ट्रीट करावं ते MPCB च्या नॉर्मप्रमाणे. म्हणजे तुमच्या नैसर्गिक फ्लोमध्ये जेव्हा पाणी जातं त्यावेळेस त्या पाण्याची क्वालिटी ही चांगली राहते. आता पाणी कसं असतं, फ्लोईंग असतं, अपस्ट्रीमकडनं डाऊनस्ट्रीमकडे जात असतं. ज्यावेळे पाण्याची क्वालिटी, जसं मी आज पाणी वापरलं आणि त्याचा जो डिस्चार्ज केला, पोल्युटेड पाणी केलं, तर मग ते पोल्युटेड पाणी तर नॅचरल फ्लो ऑफ वॉटरमध्ये मिक्स झालं. म्हणजे जर पूर्ण पाणी स्वच्छ असेल तर हे अस्वच्छ पाणी मिळाल्यानंतर ऑब्व्हियसली त्याची मधले पॉल्युशन्स असेल, मे बी याची डेन्सिटी जास्ती असेल आधीची तर ही डेन्सिटी कमी होईल मोठ्या पाण्यामध्ये मिसळल्यानंतर. पाणी तर खराब झालं, आज आपल्या ग्लासमध्ये पाणी असेल आणि त्याच्यामध्ये एक खडा जरी पडला तरी आपण पूर्ण पाणी फेकून देतो, तशीच परिस्थिती होत असते. ज्यावेळेस पूर्ण पाण्यामध्ये हे पोल्युटेड वॉटर तुम्ही मिक्स करत असतात, तर या खूप साध्या जबाबदाऱ्या आहेत, याच्यामध्ये विशेष असं काही नाही आणि सगळ्यांना समजेल अशाच आहेत. तर ह्या दोन वॉटर युजर्सच्या आणि वॉटर सप्लायर्सच्या जबाबदाऱ्या आहेत.
1: तर ह्या खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत या दोघांच्याही. अगदीच. आता केवळ आपण असं म्हणतो की पाणी उपलब्ध आहे तेवढं ठीक आहे, पण त्याचं संवर्धन करणं खूप महत्त्वाचं आहे. एवढंच नाही तर ते किती स्वच्छ आहे, त्यावर प्रक्रिया होते की नाही, या सगळ्या बाबी खूप महत्त्वाच्या.

0: करतात नाही का?
1: ऍक्च्युली ते अतिशय महत्त्वाचे आहे, पण आमच्या निदर्शनास एक बाब मोठ्या प्रमाणामध्ये जी आली होती की ओव्हरऑल आम्हाला दिसत होतं की पाण्याची क्वालिटी जी आहे ती वर्षानुवर्ष ती अजून पोल्युशनकडे वाढत चाललेली आहे. इव्हेंच्युअली बरेचसे मी सेमिनार आणि कॉन्फरन्सेस पण अटेंड केलेत आणि त्याच्यामध्ये जो एकच सूर मला इंडस्ट्रीजचा जो दिसला त्याच्यानी माझे ऍक्च्युअली तसे पाहिले तर डोळे उघडले गेले असं पण म्हणता येईल. की त्यांचं असं म्हणणार आहे की तुम्ही जोपर्यंत रेड हँडेड पकडणार नाही तोपर्यंत आम्ही का देणार. तर म्हणजेच त्यांनी ही जी पूर्ण जबाबदारी आहे ती शासनावर टाकलेली आणि ही एक दोन नाही, मी कमीत कमी 10 ते 15 कॉन्फरन्सेस आणि इंडस्ट्रियलिस्टशी बोलल्यानंतर 1-to-1 हा त्याचा निष्कर्ष मला लक्षात आला. दुसरं मग मी IDC इंजिनियर्सकडनं ज्यावेळेस माहिती मागवली तर त्यांच्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की आम्हाला दिसते की पाणी अस्वच्छ आहे पण ते सर्टिफिकेट दाखवतात की त्यांच्याकडे पाण्याचं प्रमाणपत्र आहे की ते चांगलं आहे म्हणून. किंवा मग त्यांच्याकडे जर प्रमाणपत्र नसेल तर मग आमच्याकडे पोल्युटर्स पे अंतर्गत कारवाई करण्याची कुठलीच कारवाई व्यवस्था नाही. मग या सगळ्या केसमध्ये आम्ही काय करायला हवं म्हणून यांची आणि बिंग अ मॉनिटरिंग अथॉरिटी आणि पाण्याची क्वालिटी ज्या प्रकारे खराब होती आहे त्याला आपण अनुशासित करण्याकरिता प्रथमचतः आपण 2026 जुलै 2026 मध्ये वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर हा संलग्न वॉटर टॅरिफशी घेतला की पॉल्युटर्स पे प्रमाणे तुम्ही तिप्पट आकारणी करावी जर पाण्याची जर क्वालिटी व्यवस्थित नसेल किंवा तुम्हाला जो STP किंवा ETP जो तुम्हाला लागू असेल तो तिथे नसणार किंवा तो कार्यरत नसेल किंवा पूर्ण क्वालिटी पूर्ण क्वांटिटी जर तुमची प्युरिफाय होत नसेल. तर अशा प्रकारे आम्ही सक्षम केलेल्या IDC अधिकाऱ्याला आणि MWRRA सुद्धा आता पहिले आम्ही परावलंबित होतो आता आम्ही स्वावलंबी झालोय त्याच्यामध्ये.
0: या सगळ्यामध्ये महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा महत्वाचा आहे की हा जलसाठा वाढवण्यासाठी किंवा आता ही जी काही टेक्नॉलॉजी निघालेली आहे त्या संदर्भात प्राधिकरण किंवा काय सांगाल तुम्ही?
1: आता आपल्याकडे जे सगळे नवीन प्रोजेक्ट्स येतात ते आपण PDN ठेवतो म्हणजे पाईप वॉटर प्राईव्ह डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये असतात. सुरुवातीला ते ओपन चॅनल्स असायचे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा लॉस व्हायचा. आता स्कॅडा मीटर नंतर आता आपण सॅटेलाईटचा सुद्धा वापर करायला सुरुवात केला, डिजिटायझेशन झालं, मीटरिंग झालं आणि आता आपण फिजोमीटरची सुद्धा प्रावधान त्याच्यामध्ये लागू केलेली आहे. STP ETP आणि जितके पण आता CATP आहे त्यालासुद्धा मोजमाप करण्याकरिता एक यंत्रणा आपण साध्य केलेली आहे. तर टेक्नॉलॉजीचा डिजिटायझेशनचा आता पुरेपूर वापर करण्यासाठी आम्ही प्रयोजन आणि आमच्या टॅरिफ ऑर्डरमध्ये निकष टाकलेले आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन आता जेव्हा चेक होईल त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये इम्प्लिमेंटेशन सुद्धा होईल असं आम्हाला वाटतं.
0: नक्कीच. आणि आजच्या महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनेमध्ये काय त्रुटी आहेत आणि त्या कशा दूर केल्या जातील याबद्दल काही सांगाल का? असं वाटतंय का काही त्रुटी आहेत अजून?
1: ऍक्च्युली महाराष्ट्र खूप मोठा आहे, 308 लाख हेक्टर तुमची जागा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 4000 प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे मीडियम मायनर आणि मेजर. याच्यानंतर लोकल सेक्टरमध्ये कमीत कमी 96000 प्रोजेक्ट्स आहेत. याच्याऐवजी तुमच्याकडे नदी नाले आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्या व्यवस्थापन करण्याची जी धुरा जलसंपदाकडे आहे तर त्यांच्याकडे एम्प्लॉईज जे आहेत ते खूप लिमिटेड आहेत. आणि मी जसं म्हटलं की लोकांना असं वाटतं की तुम्ही रेड हँडेड पकडा हा एक प्रॉब्लेम असतो. त्याच्यानंतर दुसरं असतं की त्यांच्या सोबत जे पण काही इश्यूज असतील ते आमच्यापर्यंत बहुधा पुष्कदा पोहोचत नाही तो पण एक मोठा प्रश्न असतो. आपण सेक्टोरल जर घेतलं म्हणजे कॅटेगरी ऑफ यूज पणे घेतलं तर ते सांगायला मला जास्ती सोपी पडेल. जसं इंडस्ट्रीजचा जो प्रॉब्लेम आहे की इंडस्ट्रीजमध्ये आज मला दिसतं की फक्त 900 मिलियन क्युबिक मीटर पाणी हे वापर केल्या जातं पण वास्तविक पाहता तो आकडा लक्षात येत नाही की एक्झॅक्टली खरंच 900 मिलियन क्युबिक मीटर पाणी कसं असू शकतं कारण ज्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज आहे आपल्याकडे तर कुठेतरी हा NRW नॉन रेव्हेन्यू वॉटर UFW हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो पकडला जात नाही आहे. त्याच्यानंतर पाणी चोरी हा खूप मोठा प्रकार आहे. मीटरिंग नसल्यामुळे पाणी चोरीसुद्धा पकडणं आम्हाला पुष्कदा अशक्य होत असतं. तर हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याला आपल्याला टॅप करायचं आहे. तिसरं म्हणजे पुष्कळ ठिकाणी आता आपली जी धरणं बांधल्या गेलेली आहे त्याला स्पेशल रिपेअर्स लागतो. त्याच्यामध्ये सिल्टेशन झालेलं आहे, तर या आपण

0: बाबीवर तेवढंच महत्त्वपूर्ण, म्हणजे फंडिंगची पण रिक्वायरमेंट आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हसुद्धा रिक्वायरमेंट आहे. तर असे महत्त्वाचे खूप सगळे प्रश्न जलसंपदा विभागाकडे आज आहेत आणि त्यालासुद्धा ते व्यापकपणे काम करण्याची करतात आहे. याच्यासाठी फंडिंगसाठी आम्ही एक तरतूद आमच्या टॅरिफ ऑर्डरमध्ये केली की जो पण काही तुम्हाला इंटरेस्ट मिळतो आहे, ज्या काही पेनल्टीज मिळतात आहे, त्याला आम्ही इयर मार्क करायला सांगितलं आहे स्पेशल रिपेअर्स करता. हे सुद्धा पहिल्यांदाच झालं की तो जो फंड असेल तो फंड तुम्हाला रेग्युलर ऑपरेशन अँड मेंटेनन्समध्ये न वापरता स्पेशल रिपेअर्स करता वापरण्यात यावं, कारण स्पेशल रिपेअर्ससाठी फंडिंग जी असते ती मिळत नाही आणि त्यामुळे जे नवीन धरणं येतात पण जुन्या जे धरणं असतात त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला किंवा फंड्स नसल्यामुळे ती जी त्रुट आहे ती सुद्धा आम्ही भरून काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे या टॅरिफ मार्फत.
1: नक्कीच ज्या काही त्रुटी आहेत पण त्याच्यावरही खूप मोठ्या प्रमाणावर जबाबदारीने काम सुरू आहे. श्रोते हो, जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणेही आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरींवर श्रोते हो, आपण आहात आकाशवाणी नांदेड केंद्रासोबत, अर्थात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ. सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, काल श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा सर्वत्र उत्साहाने आणि आनंदाने साजरा झाला. आज त्या आनंदाला आणखीन थरार मिळेल जेव्हा गोविंदा पथकं थरावर थर लावून उंच मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडतील. गोविंदा आला रे आला या जयघोषाने सर्व परिसर दुमदुमून जातो. दहीहंडीचा हा सण भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील गोड खोड्या आणि बाललीलांनी नटलेल्या खेळांचे प्रतीक आहे. यशोदेचा कान्हा आपल्या सवंगड्यांसह गवळणींच्या घरी लोणी दूध दही चोरून खात असत, उंचावर ठेवलेले मातीचे मडके फोडून खात असत. अशा या नटकट कान्हाबद्दल संत कान्होपात्रा आपल्या गीतातून काय सुचवीत आहेत, चला तर ऐकूया कमलेश जाधव यांनी संगीतबद्ध केलेलं वैशाली सामंत यांच्या स्वरातील हे गीत.

0: ऑपरेशन शिवाय वेदना रहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी इथं शैक्षणिक वर्ष 2026-2027 करिता महाराष्ट्र शासनाच्या कॅप तसंच जेईई मेन्स प्रक्रियेद्वारे प्रथम वर्ष बीटेक साठी प्रवेश देणं सुरू. आपल्या उज्ज्वल करिअर आणि आधुनिक रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी डेटा सायन्स, AI अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, केमिकल टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या ब्रँचेसची प्राधान्याने निवड करा. DTE कोड 0-60-41. अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाच्या मुबलक संधी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्लेसमेंट आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधा. प्रवेशासाठी संपर्क 93-72-33-09 आणि 94-20-02-50-52.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
5: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
6: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
5: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
7: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP, पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
8: RBI सांगते OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.
9: 50 वर्षांच्या प्रवासात 11 विद्यापीठांमधून 38 पदव्या आणि 7 सुवर्ण पदकं प्राप्त करत लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे यांचा जाहीर नागरी सत्कार. स्थळ ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण. वेळ सायंकाळी 7 वाजता. हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा. आवाहन बालाजी पांडागळे, माजी सभापती, पंचायत समिती कंधार.
10: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
11: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
10: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
11: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
10: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
11: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.

निहार शिंबेकर यांनी संगीतबद्ध केलेलं संगीता शिंबेकर यांच्या स्वरातील त्यांचंच गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, राधा आणि श्रीकृष्ण यांचं अजरामर प्रेम जगप्रसिद्ध आहे. श्रीकृष्णाला सर्वोच्च ईश्वर आणि राधाजींना त्यांची आंतरिक अपरिमित आध्यात्मिक आनंद देणारी शक्ती म्हटले गेले आहे. जसे दूध आणि साय, पृथ्वी आणि सुगंध हे वेगवेगळे भासत असले तरी सत्यात ते अविभाज्य आहेत, अगदी तसेच राधाकृष्ण. राधाजी हे कोणत्याही भक्ताच्या भक्तीची पराकोटीची निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. गोकुळ आणि वृंदावनातील त्यांची रासलीला आणि प्रेम हे मानवी मनाचे आणि परमात्म्याच्या मिलनाचे अनुपम सौख्य आहे. चला तर मग ऐकूया सुधीर नांदोडे यांचं अनिल मोहिले यांनी संगीत दिलेलं सुनील कुमार यांच्या स्वरातलं हे भावगीत.

या रचनेबरोबरच आम्ही आजचा भावधारा हा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: ऐ ग हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा. डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: ओ मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी.

0: इथं शैक्षणिक वर्ष 2026-2027 करिता महाराष्ट्र शासनाच्या कॅप तसंच जेईई मेन्स प्रक्रियेद्वारे प्रथम वर्ष बीटेक साठी प्रवेश देणं सुरू. आपल्या उज्ज्वल करिअर आणि आधुनिक रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी डेटा सायन्स, AI अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, केमिकल टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या ब्रँचेसची प्राधान्यानं निवड करा. DTE कोड 0641. अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाच्या मुबलक संधी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्लेसमेंट आणि करिअर मार्गदर्शनाच्या सुविधा. प्रवेशासाठी संपर्क 93-72-33-09 आणि 94-20-02-50-52.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
5: 50 वर्षांच्या प्रवासात 11 विद्यापीठांमधून 38 पदव्या आणि 7 सुवर्णपदक प्राप्त करत लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे यांचा जाहीर नागरी सत्कार. स्थळ ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण. वेळ सायंकाळी 7 वाजता. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. आवाहन बालाजी पांडागळे, माजी सभापती, पंचायत समिती कंधार.
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी इथं शैक्षणिक वर्ष 2026-2027 करिता महाराष्ट्र शासनाच्या कॅप तसंच जेईई मेन्स प्रक्रियेद्वारे प्रथम वर्ष बीटेक साठी प्रवेश देणं सुरू. आपल्या उज्ज्वल करिअर आणि आधुनिक रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी डेटा सायन्स, AI अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, केमिकल टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या ब्रँचेसची प्राधान्यानं निवड करा. DTE कोड 0641. अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाच्या मुबलक संधी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्लेसमेंट आणि करिअर मार्गदर्शनाच्या सुविधा. प्रवेशासाठी संपर्क 93-72-33-09 आणि 94-20-02-50-52.

यशपाल मुंबारकर यांनी संगीताची साज चढवलेलं जीवनचंद्र नामजोशी यांच्या स्वरातलं डॉक्टर सतीश गायकवाड यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या रचनेबरोबरच आम्ही आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 8:40 शिक्षक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आणि आकाशवाणी मुंबई केंद्रावरून 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही हे सर्व कार्यक्रम अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 169 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, तर 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल रात्री देशभरात उत्साहात साजरा. अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धा. आणि महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. प्रख्यात शिक्षणतज्ञ, तत्वज्ञ, लेखक आणि माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी देशात राष्ट्रीय शिक्षक दिन पाळला जातो. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण केली असून एक असामान्य शिक्षक असं त्यांचं वर्णन केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षक आणि शिक्षण तज्ञांना त्यांचं ज्ञान अद्ययावत ठेवण्याचं, तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचं आणि अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्याचं आवाहन यानिमित्तानं केलं आहे. शिक्षक आणि शिक्षण तज्ञ आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यात आणि त्यांचं चारित्र्य घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतात, असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत आज 48 शालेय शिक्षकांना आणि उच्च शिक्षण संस्थांमधील 21 शिक्षक आणि प्राध्यापकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नेपाळमधल्या पूरग्रस्त त्रिशुली बाजार भागातून काल आणखी 3 भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. यात एका 5 वर्षांच्या मुलाचा

ही समावेश आहे. आतापर्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयांची एकूण संख्या 169 झाली आहे. मात्र अद्याप 275 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. चीनमधून 1907 भारतीयांनी नेपाळमध्ये सुरक्षित प्रवेश केला असून काठमांडूमधील भारतीय दूतावास सुरक्षित बाहेर काढलेल्या भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी विमान प्रवासाची व्यवस्था करत आहे. तिबेट स्वायत्त प्रदेशात कोणताही भारतीय प्रवासी अडकलेला नाही असंही जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान भारतानं नेपाळला 95 टन मदत साहित्य पुरवलं असून नेपाळ सरकारच्या आवश्यकतेनुसार भारत मदतकार्य सुरु ठेवेल असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. नेपाळमध्ये पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 1295 पोहोचली असून बचाव पथकांना आणखी काही मृतदेह सापडले आहेत. बचाव पथकांनी 12,000 अधिक लोकांची सुटका केली असली तरी सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल अष्टमीला मध्यरात्री देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरातही विविध धार्मिक विधींसह जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्रासह विविध ठिकाणच्या इस्कॉन मंदिरांसह विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये देखील भक्तिमय वातावरणात जन्मोत्सव साजरा झाला. महाराष्ट्रात आज विविध ठिकाणी गोपाळकाला अर्थात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तमिळनाडूच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते चेन्नई इथं हृदयाच्या झडपा आणि संरचनात्मक आजारांवरील प्रगत उपचार या विषयावरील इंडिया वॉल्स 2026 या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या हस्ते चेन्नईतल्या गिंडी इथं इंडिया वॉल्फ रजिस्ट्रीचं उद्घाटन होणार असून दिनमलार वृत्तपत्राच्या 75व्या वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट प्रकाशन सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. उद्योगपती सर श्रीराम यांनी 1926 या महाविद्यालयाची स्थापना केली होती. दिल्ली विद्यापीठाचा भाग असलेलं आणि वाणिज्य अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन क्षेत्रातलं दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेलं श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स देशातला एक प्रमुख उच्च शिक्षण संस्था आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांसाठी यूजीसी नेट परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. येत्या 9 आणि 10 सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. या विषयांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्रुटी आढळल्यानंतर संस्थेनं पुनर्परीक्षेची घोषणा केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर जात आहेत. गृहमंत्रालयाच्या विविध विभागांशी संबंधित आणि गोव्याशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार असून त्यानंतर ते अंमली पदार्थांच्या विषयावर पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी अटल भवन इथल्या भाजपच्या नवनिर्मित राज्य कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून पक्षाच्या राज्य कोर कमिटीची बैठकही ते घेणार आहेत. सोमवारी ते वेस्टर्न झोनल काउन्सिलची बैठक आणि गोवा पोलिसांचा प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कार सोहळा या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल वॉर्सा इथं पोलंडचे राष्ट्राध्यक्ष कॅरोल नौरोकी यांची भेट घेतली. भारत आणि पोलंड धोरणात्मक भागीदारीबद्दल त्यांनी चर्चा केली. त्यांनी भारत पोलंड संसदीय गटाच्या सदस्यांचीही भेट घेतली आणि भारत पोलंड यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याबाबत विचारविनिमय केला. तत्पूर्वी जयशंकर यांनी संयुक्त कृती आराखडा 2024-28 प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री रादोस्लाव सिकोरेस्की यांची भेट घेतली. यावेळी युक्रेनमधील संघर्षासह विविध प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसंच हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीला चालना देण्याच्या गरजेवर भर देण्यात आल्याचं जयशंकर यांनी सिकोरेस्की यांच्यासमवेत संयुक्तपणे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. भारत आणि बेल्जियम यांच्या सागरी क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याचं आश्वासन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट दे विव्हर यांनी दिलं आहे. भारत युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराबाबत काल मुंबईत झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते.

0: यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, संरक्षण, शेती आणि अन्न प्रक्रिया आणि दागिने अशा एकंदर पाच क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत यांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत यावेळी गोयल यांनी व्यक्त केलं. भारत आणि बेल्जियम यांच्यातला द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या वाटचालीत महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. बिहारची राजधानी पाटणासह भागलपूर, जहानाबाद, भोजपूर, नालंदा, रोहतास, वैशाली आदी 14 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत तर सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. या पुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं असून 8 लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे असं आपत्ती व्यवस्थापन विभागानं म्हटलं आहे. न्यूयॉर्क इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत गतविजेत्या अरेना सबलिंका हिनं कामिला राकीमोचा 6-3, 6-4 असा पराभव केला. आता पुढल्या फेरीत तिचा सामना अमेरिकेच्या टेलर टाउनसेनशी होणार आहे. तर पुरुष एकेरी डॅनियल मेदवेदेवनं आर्थर रिंडर रेक्टचा 6-4, 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत चौथ्या फेरीत धडक मारली. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्कच्या किम एस्ट्रिप आणि अँडर्स साकरूप रास्मुसेन या जोडीचा त्यांनी पराभव केला. मात्र पुरुष एकेरीत हाँगकाँगच्या ली चुक यू कडून पराभव झाल्यानं भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेची सुरुवात होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेत 29 सदस्यांच्या भारतीय संघासह 19 देशातील 105 खेळाडू सहभागी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज अ गटाच्या शेवटच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानची लढत होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होणार आहे. भारतानं यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 169 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, तर 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल रात्री देशभरात उत्साहात साजरा. अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धा आणि महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीडी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झालेली आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: शिक्षक दिनानिमित्त विशेष रूपक गुरुने दिला ज्ञानरूपी वसा. लेखिका प्राध्यापिका कश्मीरा दळी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा मगदूम. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे.

नाही कोण दाखविलं वाट, आयुष्य जाई निष्फळ अचाट, न कळे हित आणि अनहित, गुरुचरणी ठेवावे चित्त. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन, याचं स्मरण होताच प्रत्येकाच्या डोळ्यासमोरून बालपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास तरळून जातो. आजवर आपल्याला घडवण्यात, नावलौकिक मिळवण्यात आणि एक सुजाण व्यक्ती म्हणून आपली जडणघडण करण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली आणि ज्यांनी अविरत संस्कार प्रदान केले, अशा आपल्या शिक्षकांचं स्मरण झाल्याशिवाय हा दिवस सार्थकी लागला हे म्हणणं केवळ अशक्य आहे. शिक्षक आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांचं स्मरण झालं की कृतज्ञतेच्या भावनेनं मन भारावून जातं. शिक्षक विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, ते विचार देतात, मूल्ये रुजवतात, योग्य अयोग्याची जाण देतात आणि व्यक्तिमत्व घडवतात. या ठिकाणी आपल्या शिक्षकांचं स्मरण

0: करत असताना कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या इतकं दिलं तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला, या ओळी आठवतात. खरंच आता आपण ज्या ठिकाणी आहोत तेथून मागे वळून पाहिलं तर नेहमी आपल्याला भरभरून देणारे, आपल्याला घडवणारे शिक्षक आठवतात. ज्ञान देणाऱ्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आपल्या सांस्कृतिक जीवनात प्राचीन काळापासून रुजलेली आहे. तथापि आधुनिक भारतामध्ये शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे द्वितीय राष्ट्रपती, विख्यात तत्वज्ञ, शिक्षण तज्ज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचा दिवस. त्यांचा जन्म 1888 मध्ये एका प्रतिष्ठित हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. प्राध्यापक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास, तत्वज्ञानाचे अभ्यासक, विद्यापीठातील शिक्षक, कुलगुरू, राजनैतिक प्रतिनिधी, भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि पुढे भारताचे दुसरे राष्ट्रपती अशा विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. परंतु एवढी मोठी पदं भूषवूनही त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या केंद्रस्थानी कायम राहिली ती शिक्षकाची ओळख. आज आपण शिक्षक दिवस उत्साहात साजरा करतो. त्याची कथा अशी आहे, 1962 मध्ये डॉ राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या काही चाहत्यांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. त्यावेळी डॉ राधाकृष्णन यांनी स्वतःच्या जन्मदिवसाचा वैयक्तिक उत्सव करण्यापेक्षा 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा करावा अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस एका महान व्यक्तीच्या जन्मदिनाचं स्मरण करण्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण भावी पिढीला आकार देणाऱ्या शिक्षक वर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस बनला. डॉक्टर राधाकृष्णन हे तत्वज्ञ आणि शिक्षक होते. ते एकदा म्हणाले होते, शिक्षण परिपूर्ण होण्यासाठी ते मानवतावादी असलं पाहिजे. त्यात केवळ बौद्धिक प्रशिक्षणाचाच नव्हे तर हृदयशुद्धी आणि आत्मिक शिस्तीचाही समावेश असला पाहिजे. शिक्षणामुळेच माणसे आणि समाज घडवले पाहिजेत असं त्यांनी घोषित केलं. एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून डॉक्टर राधाकृष्णन यांचा प्रभाव वर्गखोलीपुरता मर्यादित राहिला नाही, तो शैक्षणिक धोरणं आणि सुधारणांपर्यंत विस्तारला. समाजाच्या बदलत्या गरजा ओळखून शिक्षणाची गुणवत्ता आणि प्रासंगिकता वाढवणं तसंच शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करणं या दोन्ही बाबींना त्यांनी समान महत्व दिलं. अनुदान, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढवणं तसंच उत्कृष्टता आणि नाविन्याची संस्कृती विकसित करणं या दिशेने त्यांचं कार्य उल्लेखनीय होतं. शैक्षणिक परिवर्तनाचा आधार शिक्षक शिक्षण आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात आहे असं राधाकृष्णन यांना वाटत होतं. शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेतील बदलाचे खरे वाहक आहेत. म्हणून प्रशिक्षण कार्यक्रम, उत्तम कार्य परिस्थिती आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या सेवेची योग्य दखल याद्वारे शिक्षकांचे सक्षमीकरण झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आध्यात्मिक मानवतावाद हा होता. त्यांच्या दृष्टीने शिक्षणात बुद्धी, नीतिमत्ता आणि मूल्य शिक्षण यांचा समतोल आवश्यक होता. ही दृष्टी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 सुसंगत दिसते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल सांगत आहेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला विभागाच्या उपप्राचार्या कल्पना आठले. त्या म्हणाल्या,
1: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आताच्या काळाच्या दृष्टीनं खूप चांगला बदल डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे असं मला वाटतं. आधी मुख्यतः पुस्तकी शिक्षण किंवा पाठांतरावर आधारित मूल्यमापन असं स्वरूप जास्ती होतं, परंतु आता विद्यार्थ्यांना ज्याच्यातून प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल किंवा समाजाशी हे विद्यार्थी जोडले जातील, त्यांना सामाजिक समस्या समजतील, अशा प्रकारची अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे आणि त्यामुळे हा अभ्यासक्रम जास्त कालोचित आहे असं मला वाटतं. एनईपीमुळे विद्यार्थ्यांना आपला जो मुख्य विषय आहे त्याच्या बरोबर जे अन्य विषय शिकायला मिळणार आहेत त्याच्यातून त्यांचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यांनी जर तशा संधी घेतल्या आणि महाविद्यालयांमध्ये पुष्कळ पर्याय उपलब्ध असतात, त्याच्यामधून जर त्यांनी आपल्याला आवडणाऱ्या अशा पर्यायांची निवड केली तर निश्चितच त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर एक स्किल एन्हान्समेंट कोर्स म्हणून आहे ज्याच्यामध्ये कौशल्य त्यांची काही विकसित व्हावीत अशी अपेक्षा आहे, किंवा आपल्या विषयाशी संबंधित अशी अशी कौशल्य शिकवणारे सुद्धा कोर्सेस आहेत. तर कौशल्याधारित शिक्षणाला या धोरणाने खूप महत्व दिलेलं आहे आणि प्रत्येक विषयाचं कौशल्य शिकवलं जावं यासाठी हे धोरण आग्रही आहे असं वाटतं आणि त्यामुळे याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. केवळ पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा आपल्या विषयाचं प्रॅक्टिकल नॉलेज घेणं, त्याचा उपयोग काय आहे असं मार्गदर्शन ज्याच्यातून मिळेल अशी रचना

0: अभ्यासक्रमाची अपेक्षित आहेत.
1: आजच्या स्थितीचा विचार करता तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात आपण वावरत आहोत, जेथे आपल्याला क्षणाक्षणाला चुटकीसरशी अगणित विषयांची माहिती मिळते. पुस्तकाबरोबरच इंटरनेट, डिजिटल माध्यमे आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी नवी साधनं विद्यार्थ्यांच्या हातात आली आहेत. त्यामुळे आजचा मूलभूत प्रश्न केवळ माहिती कुठून मिळेल हा राहिलेला नाही, तर मिळालेल्या माहितीचा विवेकपूर्ण उपयोग कसा करायचा हा अधिक महत्वाचा विषय झालाय. याच ठिकाणी राधाकृष्णन यांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन आज ही मार्गदर्शक ठरतो. अर्जित केलेल्या शिक्षणानं विचार करण्याची क्षमता, मूल्यदृष्टी आणि आपल्या कर्तव्याची जाणीव विकसित व्हावी हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. म्हणूनच तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शिक्षकाची आवश्यकता संपत नाही, उलट त्यांच्या भूमिकेचं स्वरूप बदलतं. माहिती देणाऱ्या शिक्षकापेक्षा माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे विवेकात रुपांतर घडवणारा शिक्षक आजच्या काळात अधिक महत्वाचा ठरतो असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही. काळ बदलला आणि त्याबरोबर शिक्षणाची साधनं, संस्था, पद्धतीही बदलत गेल्या. गुरुकुलातील निवासी प्रत्यक्ष शिक्षणापासून पाठशाळा, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे आणि आजच्या डिजिटल शिक्षण व्यवस्थेपर्यंतचा भारतीय शिक्षणाचा आजवरचा मोठा प्रवास झाल्याचं आपण पाहतो. आज प्रत्यक्ष वर्गाबरोबरच ऑनलाईन वर्ग, डिजिटल ग्रंथालय, मुक्त शैक्षणिक साधनं आणि तंत्रज्ञानाधारित अध्यापन यामुळे शिक्षणाच्या भौगोलिक सीमाही मोठ्या प्रमाणात विस्तारल्या आहेत. आजही गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेणारे, शास्त्र रक्षण करणारे, प्राचीन परंपरेने अध्ययन करणारे काही विद्यार्थी आहेत, परंतु आजच्या आधुनिक युगात जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणं सर्वांनाच आवश्यक झालंय. आपली परंपरा जपणारी गुरुकुल शिक्षण पद्धती सुद्धा आधुनिक झालीय. याबाबत सांगत आहेत कैलासवासी बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पाचे प्रमुख वासुदेव परांजपे.
2: नमस्कार. आपल्या सध्याच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये अकॅडमिक आणि तंत्रज्ञान शिक्षणावर जास्त जोर दिला जातो की ज्यातून मुलांचा बौद्धिक विकास होऊ शकेल, परंतु जर आपल्याला सक्षम भारत किंवा सशक्त युवा पिढी घडवायची असेल तर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच मानसिक आणि शारीरिक विकासावर सुद्धा जोर देणे आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक बौद्धिक विकास जर पूर्णपणे व्हावा अशी अपेक्षा असेल तर या उद्देशानं आमच्या गुरुकुलामध्ये सुरुवातीला सर्वप्रथम सकाळी मुलं जेव्हा शाळेमध्ये येतात तेव्हा आपण त्याची सुरुवात उपासनेनं करतो. त्या उपासनेमध्ये सर्व श्लोक, मेडिटेशन, ते झाल्यानंतर सूर्यनमस्कार, कराटे, त्यानंतर नियमित अध्यापन पद्धती, त्यानंतर दररोज स्पोर्ट्स घेतले जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटींचा समावेश आहे की ज्याच्यामध्ये स्विमिंग असतं, सायकलिंग असतं, ट्रेकिंग असतं, नाईट कॅम्प असतात. वेगवेगळ्या समाजाला जोडणाऱ्या ऍक्टिव्हिटी आपण घेतो, ज्याच्यामध्ये आपण रक्षाबंधन घेतो, राखी विक्री उपक्रम आपण घेतो, मातृभोजन उपक्रम घेतो. अशा सर्व उपक्रमांमार्फत मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास हा योग्य प्रकारे होऊ शकतो. अशा पद्धतीनं जर शिक्षण दिलं तर नक्कीच मुलांचा सर्वांगीण विकास होईल आणि सर्वांगीण विकास झाला तर एक सशक्त युवा पिढी आपल्या देशात नक्की घडू शकेल असं वाटतं.
1: प्राचीन काळातील गुरु शिष्य आणि आधुनिक काळातील शिक्षक विद्यार्थी या दोन संज्ञांकडे पाहिलं तर शिक्षणाच्या प्रदीर्घ प्रवासातील परिवर्तन आपल्या लक्षात येतं. पूर्वी शिक्षणाचा केंद्रबिंदू गुरु होता. ज्ञानाची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे गुरु हा ज्ञानाचा प्रमुख स्रोत होता. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. विद्यार्थ्याला एका क्षणात असंख्य स्रोतांमधून माहिती उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे शिक्षक आता ज्ञानाचा एकमेव स्रोत राहिलेला नाही, पण म्हणून त्याचं महत्व कमी झालेलं नाही. उलट आज शिक्षकाची भूमिका अधिक व्यापक झाली. तो केवळ ज्ञान देणारा नसून ज्ञानाकडे नेणारा, केवळ उत्तर सांगणारा नसून योग्य प्रश्न विचारायला शिकवणारा, माहिती स्वीकारायला नव्हे तर तिची चिकित्सा करून योग्य ते ग्रहण करायला शिकवणारा आणि स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्याला स्वतःची मूल्यदृष्टी जपण्यास मदत करणारा मार्गदर्शक शिक्षक बनलाय. म्हणून गुरु शिष्य ते शिक्षक विद्यार्थी हा प्रवास केवळ संबोधनाचा बदल नाही, हा भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बदलत्या स्वरूपाचा प्रवास आहे. गुरुकुल बदलले, वर्ग खोल्या बदलल्या, फळा खडूपासून स्मार्ट बोर्ड पर्यंत साधनं बदलली, ग्रंथापासून डिजिटल माध्यमांपर्यंत ज्ञानाचे स्रोत बदलले, पण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान, विवेक आणि मूल्यांचा, कला आणि संस्कृतीचा वसा पुढे नेण्याचं शिक्षकाचं मूलभूत कार्य आजही कायम आहे आणि ते भविष्यातही कायम राहील. आजच्या परिस्थितीत एक स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे जेव्हा विद्यार्थ्याला माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे तेव्हा शिक्षकाची आवश्यकता नेमकी काय आहे, याचं उत्तर देते इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी समृद्धी विजयकुमार सावंत.
3: आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे मोबाईल आपल्यासाठी सर्वस्व आहे. आपल्याला कोणतीही शंका पडली की आपण लगेच गुगल, युट्यूब किंवा

0: यायला आपला प्रश्न विचारतो. मग मला असा प्रश्न पडतो किंवा आपल्या सर्वांनाच असा प्रश्न पडतो की एआय सक्षम असताना शिक्षकांची काय गरज आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला एआय माहिती देऊ शकतो पण त्या माहितीला दिशा आपले शिक्षक देत. मला छोटासा एक अनुभव आला तो मी तुम्हाला सांगते. मला नृत्य स्पर्धेसाठी एक छोटासा डान्स करायचा होता. त्यासाठी मी एआय मोडला काही आयडियाज विचारल्या, युट्यूबला काही परफॉर्मन्स बघितले आणि त्यानुसार प्रॅक्टिस करायचा प्रयत्न केला. पण त्यात मला काही अडचणी आल्या आणि त्या अडचणी मी लगेचच माझ्या शिक्षकांकडे घेऊन गेले. त्यांनी मला त्या स्टेप्स एकदम चांगल्या प्रकारे दाखवल्या आणि त्याच्यामुळे खूप माझ्या डान्समध्ये चांगली अॅक्युरन्सी आली. त्यामुळे आपण एआय पासून खूप माहिती मिळवतो पण त्याला अॅक्युरन्सी हे आपले शिक्षकच देतात. त्यासाठी शिक्षक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. तसेच आपण आपल्या परीक्षेत कधी कधी आपल्याला कमी गुण मिळतात तेव्हा आपण निराश होतो, तेव्हा आपल्याला एआय सर्व प्रश्नांचे उत्तर देईल, आपल्याला वेळापत्रक बनवेल, पण तू हे करू शकतेस, तुझ्यात तेवढी क्षमता आहे, तू प्रयत्न कर, असं सांगणारे आपले शिक्षकच आहेत. ते आपल्याला धीर देतात, आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवतात, असे आपले फक्त शिक्षकच आहेत. मी आजवर शिकत असताना आमच्या शिक्षणात खूप साऱ्या प्रकारचे अडथळे आले, जसे की कोरोना. त्या कोरोनाच्या काळात शिक्षकांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतलं. त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतलं, त्यामुळे आमचा पाया जरा सुधारला. त्यानंतर स्कॉलरशिप होती, स्कॉलरशिपच्या वेळेस आमच्या स्कॉलरशिपला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक त्यांनीही आमचं खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्ही खूप चांगल्या मार्कांनी पास झालो. त्याचप्रकारे आता मी 10वीला आहे. तर या प्रवासात जेव्हा जेव्हा मी माझ्या शिक्षकांकडे काही माझ्या शंका घेऊन गेले त्यांनी मला कधीही नाकारलं नाही. त्यांनी लगेचच माझ्या सर्व शंकांचं निरसन केलं. अगदी जरी मी घरी असताना त्यांना रात्रीचा जरी कॉल लावला तरी ते मला लगेचच त्या प्रश्नाचं उत्तर जमेल तसं ते मला सोडवून देतात. तसंच आजच्या जेंजी पिढीकडे माहितीची कमी नाहीये, पण योग्य माहिती निवडण्याची, विचार करण्याची आणि माणूस म्हणून घडण्याची गरज आहे आपल्याला. सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली म्हणून ती खरी असेलच असं नाही. विचार करा, प्रश्न विचारा, सत्य तपासा, ही सवय आपल्याला शिक्षकांनीच लावली आहे. एआय आपल्याला हुशार बनवू शकते पण शिक्षक आपल्याला समजदार बनवतात.
1: आधुनिक शिक्षकासमोरील आव्हानं केवळ तंत्रज्ञानाशी संबंधित नाहीत, त्याच्यासमोर आज विद्यार्थ्यांचे बदलते मानसिक आणि भावनिक विश्वही आहे. स्पर्धा, परीक्षेचा दबाव, करिअरविषयी अनिश्चितता, पालकांच्या अपेक्षा, मित्रांशी तुलना आणि सोशल मीडियातून निर्माण होणारी सततची तुलनात्मक भावना याचा विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थी या परिस्थितीला सारख्याच प्रकारे सामोरा जात नाही. काही विद्यार्थी सहज व्यक्त होतात, काही मात्र आपली अस्वस्थता स्वतःमध्येच ठेवतात. अशावेळी विद्यार्थ्यांच्या वर्तनातील सूक्ष्म बदल ओळखण्याची संवेदनशीलता शिक्षकांमध्ये असणं आवश्यक ठरतं. नियमितपणे वर्गात सहभागी होणारा विद्यार्थी अचानक अबोल झाला आहे का, त्याची उपस्थिती कमी होतीये का, अभ्यासातील रुची अचानक कमी झालीय का, तो स्वतःविषयी सातत्यानं नकारात्मक बोलतोय का, अशा सूक्ष्म बदलांकडे शिक्षकाचं सजग लक्ष असणं महत्वाचं आहे. विद्यार्थ्याला न घाबरता बोलता येईल, अपयश व्यक्त करता येईल, प्रश्न विचारता येतील आणि मदत मागणं ही कमजोरी नाही असं वाटेल, असं सुरक्षित वातावरण निर्माण करणं शिक्षकांच्याच हातात आहे. याचवेळी भारतीय शिक्षण व्यवस्थेतील आणखी एका वास्तवाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आपण एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट क्लासरूम आणि डिजिटल शिक्षणाविषयी बोलत असताना दुसऱ्या बाजूला ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम आणि आदिवासी भागातील शिक्षक वेगळ्या प्रकारच्या अडचणींशी सामना करत आहेत. काही ठिकाणी इंटरनेटची उपलब्धता मर्यादित आहे, काही ठिकाणी डिजिटल साधने अपुरी आहेत, तर वाहतूक, निवास आणि इतर पायाभूत सुविधांच्या अडचणीही शिक्षकांच्या कामावर परिणाम करतात. अशा ठिकाणी शिक्षकाचे कार्य वर्गातील अध्यापनापुरतं मर्यादित राहत नाही. विद्यार्थ्याची नियमित उपस्थिती राखणं, पालकांशी संपर्क ठेवणं, शाळेविषयी विश्वास निर्माण करणं, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणं आणि मर्यादित साधनांमध्ये शिकण्याच्या नव्या शक्यता निर्माण करणं अशा अनेक जबाबदाऱ्या त्याला पार पाडाव्या लागतात. आज शिक्षकासमोर एक विलक्षण समतोल साधण्याचं आव्हान आहे. तंत्रज्ञान स्वीकारायचं आहे पण मानवी संवाद हरवू द्यायचा नाही. विद्यार्थ्याला स्वातंत्र्य द्यायचं आहे पण जबाबदारीची जाणीवही निर्माण करायची आहे. स्पर्धेसाठी तयार करायचंय पण स्पर्धेमुळे संवेदनशीलता हरवणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जागतिक ज्ञानाशी जोडायचंय पण स्थानिक भाषा आणि संस्कृतीशी असलेली नाळ तुटू द्यायची नाही. परीक्षेसाठी तयार करायचंय पण शिक्षणाला गुणपत्रिकेपुरतं मर्यादित करायचं नाही. आणि तंत्रज्ञानाच्या प्रचंड सामर्थ्याचा उपयोग करायचा आहे पण विद्यार्थ्याची स्वतंत्र विचारशक्ती हिरावून घ्यायची नाही. कदाचित

0: हेच आधुनिक शिक्षकाची खरी कसोटी आहे. आजच्या शिक्षकासमोर आणखीन आव्हानात्मक विषय म्हणजे जेनझी, अर्थात नव्या पिढीशी संवाद कसा साधायचा. जेनझी पिढीचं प्रतिनिधित्व करणारी देव घैसा स्किर महाविद्यालयाची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी दुर्वा सुधीर विश्वासराव म्हणते.
1: नमस्कार. आज शिक्षक दिन आहे. शिक्षक म्हणजे आपल्या चांगले मार्गदर्शन करतात. शिक्षकांमुळे आपल्याला नवीन नवीन गोष्टी समजतात. आई वडिलांनंतर शिक्षकच आपलं सगळं मार्गदर्शन उत्कृष्ट करू शकतात. जरी AI आला असेल, आधुनिक तंत्रज्ञान, तरी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अजून AIचा वापर कुठे करावा हे सगळं शिक्षक आपल्याला सांगतात. ज्या गोष्टी आपल्याला इंटरनेटवर भेटतात पण त्याच्या चांगल्या प्रकारे सांगण्यासाठी आपल्या शिक्षकांची गरज असते. शिक्षक आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजावून काय नाही समजलं तर परत परत समजावू शकतात. त्यामुळे आजही शिक्षकांच्या आयुष्यात खूप गरज आहे आणि ती कायम राहील.
0: शिक्षकाच्या कार्याचा विचार केवळ वर्गखोलीच्या चार भिंतींच्या आत केला तर त्याच्या योगदानाचे संपूर्ण स्वरूप आपल्याला लक्षात येणार नाही. कारण शिक्षक वर्गात एका विद्यार्थ्याला घडवत असतो पण तोच विद्यार्थी पुढे कुटुंबाचा सदस्य, एखाद्या क्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक, प्रशासक, उद्योजक, कलाकार, शेतकरी, लोकप्रतिनिधी किंवा जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरत असतो. त्यामुळे शिक्षकानं एका विद्यार्थ्यामध्ये रुजवलेला विचार पुढे अनेक स्तरांवर समाजाच्या जडणघडणीमध्ये सहभागी होत असतो. स्वतः शिकत राहायचं आणि मिळालेलं ज्ञान पुढच्या पिढीकडे पोहोचवत राहायचं हाच ज्ञानाचा वसा आहे आणि हाच वसा पुढे चालवण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे. तंत्रज्ञान काळाबरोबर बदलतं पण माणसाला माणसाशी जोडणारा संवाद, प्रेरणा, विश्वास, मूल्यदृष्टी आणि योग्य वेळी लाभणारं मार्गदर्शन याची गरज बदलत नाही. म्हणून शिक्षकाचं महत्व टिकून आहे ते त्याच्याकडे अत्याधिक माहिती आहे म्हणून नव्हे तर त्या माहितीचा अर्थ देण्याची, ज्ञानाला जीवनाशी जोडण्याची आणि विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण ओळखून तिला योग्य दिशा देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे म्हणून.

0: आत्ताच आपण शिक्षक दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. लेखिका प्राध्यापिका कश्मीरा दळी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा मगदुम. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: FM बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम फोन फरमाईश.
1: आज आपल्याशी संवाद साधत आहेत दिनेश कवडे आणि वर्षा खंजोडे,
0: तांत्रिक सहाय्य संजय उंचेगावकर आणि जयराम कंचलवाड घुंगराळेकर,
1: तंत्र निर्देशन बाबूराव डोली
0: आणि सादर करते राहुल आत्रा.
1: चला तर श्रोते हो, आजच्या भागाला सुरुवात करूया या पहिल्या फोन.
2: हॅलो.
0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय?
2: मी स्वाती हटकर बोलायले सर.
0: कुठून बोलताय आपण?
2: सिडको.
0: बर, काय करता आपण?
2: मी कंपनी कामाला आहे, आता कामावरच आहे.
0: कशाची कंपनी आहे?
2: फोट्याची.
0: बर, तिथे काय काम करता आपण?
2: पोत्याची शिलाई उकलणं लागती.
0: आणि त्या पोत्याचं पुढे काय होतं?
2: ते खोलून शाली पलटी मारायची, नंतर तव पोत तयार होते ना.
0: बर बर बर बर बर. दिवसभरात किती पोते होतात?
2: रोजचा 500-600 माल खोलून देणं लागते.
0: वा वा. तुम्हाला जे पगार आहे ते पोत्यावर अवलंबून आहे की महिनेवारी आहे?
2: नाही, हप्त्याला पगार होती.
0: बर, तुमच्यासारखे किती जण आहेत काम करण्यासाठी?
2: आम्ही 7-8 बाई आहोत.
0: तुमच्या घरापासून जवळ आहे की लांब आहे कारखाना?
2: 15 मिनिटं लागतात.
0: बर, तुमचे मिस्टर काय करतात, साहेब काय करतात?
2: कलरचे काम करतात ते ना.
0: बर.
2: आणि तिन्ही मुलांची कामाला आहे, तर मुलीचं अंदाज लग्न झालेलं आहे.
0: वा वा वा. जावई काय करतात?
2: जावई इंजिनियर आहे, नांदेडला राहतात ते.
0: वा, चांगली गोष्ट आहे. हो हो. स्वातीजी, तुम्हाला आजच्या कार्यक्रमात कोणते गीत ऐकायचं आहे?
2: मुस्ती साधी करोगे म्हटलं, लाल दुपट्टा गाणं ऐकायचं सर.
0: बर, खूप छान गाणं सुचवलं तुम्ही. तुमच्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो,
1: आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय आपण?
0: मॅडम, मी जगदीश मोगल बोलतो इजून.
1: जगदीश जी, काय करता आपण?
0: काय, शेती मीच करतो.
1: शेती तुमची घरची आहे?
0: हो.
1: बरं बरं, किती एकर आहे शेती?
0: आपल्याकडे 6 एकर आहे ना.
1: बरं, सध्या काय घेतलंय मग शेतीमध्ये?
0: सध्या आता ऊस, सोयाबीनच आहे.
1: मग पाणी कसं सुरू आहे? पाऊस?
0: पाऊस मॅडम, पाऊसच नाही ना आता, लई दुसरं पावसाच नाही. सोयाबीन सुकून गेलं सध्या. आता
1: तुमच्या शेतामध्ये पाण्याची कशी व्यवस्था आहे मग?
0: हो, बोरच आहे ना पाणी.
1: बोरच्या पाण्यावरती आहे समजा?
0: हो, सध्या उसका मोटर चालू होता. पाऊसच नाही आता यावर्षी.
1: तुमच्या परिवारात कोण कोण राहतं?
0: मी माझा भाऊ राहते.
1: बरं,
0: आपला गाव ऐकायचं गोकुळाष्टमीचं.
1: बरं बरं बरं, ठीक आहे. गोकुळाष्टमी निमित्त आपण गीत ऐकणार आहात.
0: मित्रमंडळ रावसाहेब मंगल, किशन पाटील मंगल, किशोर पाटील मंगल, संतोष पाटील मंगल, केशव मंगल, रमेश पाटील मंगल, चांदू जाधव.
1: जगदीश जी, आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं.

0: हेलो नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश, कोण बोलताय?
1: मी स्वप्नाली धनंजय थोरात शेकेत नांदेडहून बोलते.
0: बर बर, काय करता आपण?
1: मी गृहिणी आहे, मी सप्तगिरी कॉलनी मध्ये राहते.
0: आणि सर काय करतात?
1: सर झेरॉक्सच्या ह्याच्यावर आहे.
0: अच्छा, म्हणजे झेरॉक्सच्या जॉब करतायत. किती वर्षापासून?
1: पाच सहा वर्षापासून.
0: बर
1: बर. गाणं ऐकायचं होतं.
0: कोणतं गीत ऐकायचं आहे?
1: मला बाबासाहेबांचं शिल्पकार जीवनाचं हे गाणं ऐकायचं आहे.
0: बर.
1: माझ्या फॅमिलीमध्ये सासू सासरे, माझ्या मुलीचं नाव शुभ्रा धनंजय शुभ्रा.
0: बर.
1: आणि माझा माहेर चुडावा आहे.
0: बर, म्हणजे तुम्ही चुडावाचे आहात. बर.
1: सासर माझं नांदेड.
0: बर. लग्नाला किती वर्ष होत आहेत तुमच्या?
1: 13 वर्ष झाले. नांदेड केंद्राची मी पहिलीच म्हणजे लग्नाच्या आधीपासून तुमचे कार्यक्रम पूर्ण सगळं ऐकते.
0: वा वा वा वा वा वा. स्वप्नालीजी, तुमच्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे गीत.
1: थँक्यू.

0: हेलो,
1: आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश, कोण बोलताय आपण?
0: सुरेखा रावलटकर.
1: सुरेखा, काय करता आपण?
0: मी घरीच राहतो मॅडम.
1: कार्यक्रमात आज कोणतं गीत ऐकणार आहात?
0: शेरी नाम पिक्चरचं गीत द्या मॅडम.
1: कोणतं गीत?
0: शेरी नाम पिक्चर मधलं कोणतंही गीत द्या मॅडम.
1: तेरे नाम चित्रपटातील कोणतंही गीत चालेल. सुरेखाजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं तेरे नाम या चित्रपटातील हे गीत.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश. कोण बोलताय?
1: बबलू तिडके बोलतो सर. मी
0: कुठून बोलताय?
1: देगाव बोलतो सर, कारखाना.
0: बरं बरं बरं. काय करता आपण?
1: सर मी शेती करतो सर.
0: किती एकर आहे?
1: आमच्याकडे 10 एकर शेती आहे सर.
0: बरं बरं. आणि त्यासोबत काही जोड व्यवसाय वगैरे?
1: ट्रॅक्टर आहे ना सर.
0: वा वा. मग ट्रॅक्टरला बऱ्यापैकी कामं लागतात?
1: हो सर, चांगले लागतात.
0: आणि ट्रॅक्टर कोण चालवतं?
1: मी स्वतः चालवतो सर.
0: बरं बरं. म्हणजे शेतातले कामासाठी वापरता की ऊस नेण्यासाठी पण वापरता?
1: शेतातल्या कामासाठी वापरतो आणि कारखान्यावर मळी पण वाहतो सर, शेतकऱ्याला टाकण्यासाठी.
0: वा वा. पण ते 12 महिने काम असतं का ते?
1: नाही सर, कारखाना जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत असते कारखान्यावर, आणि नंतर शेतीमध्ये करतो सर.
0: बरं बरं बरं बरं. आता काय घरी आहात की शेतात आहात?
1: नाही सर, आता शेतीच आहे मी.
0: बरं बरं. काय काम चालू आहे?
1: आता काय नाही, पाऊस पडत नाही सर, ऊसाला पाणी लावलेलं आहे.
0: काय बोर आहे, विहीर आहे, काय आहे?
1: बोर आहे सर, गंगावरून पाईपलाईन आहे सर.
0: बरं बरं बरं.
1: त्या वडीला आमची 6 एकर जमीन आहे सर.
0: वा वा वा, खूप छान. बोरला पाणी आहे?
1: बोरला फुल पाणी आहे सर आपल्या.
0: म्हणजे उन्हाळ्यात पण असतं का?
1: हो सर, उन्हाळ्यामध्ये पण असते, 24 तास चालते सर बोर आपला.
0: वा छान. तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत सांगा एकदा.
1: आमची फॅमिली मोठी आहे सर, 4 काका आहेत सोबत.
0: वा वा.
1: एकत्रच कुटुंब आहे सर.
0: वा वा, खूप छान. तुम्हाला आजच्या कार्यक्रमात कोणते गीत ऐकायचं आहे?
1: कृष्ण जन्माष्टमी निमित्त टाका ना सर, एक कृष्णाचं गाणं.
0: बरं, कोणतं गीत?
1: कोणतं पण कृष्णाचं टाका सर, आवडेल आपल्याला.
0: ठीक आहे बबलूजी, तुम्ही छान गाणं सुचवलेलं आहे आणि आमच्याशी छान संवादही साधलेला आहे. कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे गीत.
1: ओके सर.

0: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश, कोण बोलताय?
1: प्रकाश शिवचंद बोलुडे बोलतो, वागळेवरून.
0: प्रकाशजी काय करता आपण?
1: माझं सलून आहे मॅडम.
0: सलूनचं दुकान आहे तुमचं?
1: हा, सलूनचं दुकान आहे. आठवडे कमाली पत्र.
0: आधीच जी कटिंग करण्याची पद्धत होती ती सोपी होती का आताची आहे?
1: आणि दोन्ही चांगले आहेत म्हणा. आता पण जे आता फॅशनेबल कटिंग आले समजा, फॅशनेबल कटिंग आल्यामुळे जे आता जे गिरायकाचं मस्जिदनुसार समजा आपल्याला करावं लागतं
0: आणि त्याच्यानुसार मग त्याची रेटही वाढून असतील ना?
1: हो ना, रेट वाढलेले. स्टायलिस्ट वाढली गेलं त्याचे पैसे जास्त. समजा कटिंग करायला वेळ लागतो आणि स्टाईल वगैरे करायची म्हणलं का त्याला दर्शक फुरसतीनच करावं लागतं.
0: तुमच्या दुकानामध्ये आणखी तुमच्या बरोबर कोणी काम करतं का तुम्ही एकटेच करता?
1: नाही नाही, तसे चेअर आहे दोन, मी एक ना अजून कारागीर आहे.
0: बर बर. आज कार्यक्रमात आपण कोणतं गीत ऐकणार आहात?
1: सिंदूर चित्रपटातलं बघा.
0: सिंदूर
1: झड सावन बसंत बहार.
0: खूप सुंदर गीत सुचवलं आपण. आपण आकाशवाणीवरचे कार्यक्रम ऐकता का?
1: हो ऐकतो की मॅडम.
0: कोणते कोणते कार्यक्रम ऐकता?
1: आपले हे फोन फरमाईश आहे, पुन्हा ते गाण्याचे असतात बघा, बातम्याचे. बातम्या ऐकतो सकाळी सकाळी, संध्याकाळी सातच्या बातम्या, पुन्हा सकाळी सकाळी 8-9 वाजता गाण्याचा प्रोग्राम राहतो बघा. आणि किसान वाणी म्हणजे भरोसे असे माझ्या दुकानामध्ये हे फेमस चालतं.
0: बरं,
1: म्हणजे दुकान चालू केलं की तेव्हापासून हे चालतं.

0: हेलो
1: हेलो नमस्कार, आकाशवाणी नांदेड़ केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश।
0: कौन बोलता है? नमस्कार सर, नमस्कार।
1: नमस्कार, बोला।
0: मी किल्ले धारूर जिल्हा बीडहून आपला रेडिओ मित्र सय्यद जलाल भाई बोलतोय सर।
1: वा वा सय्यद जी, काय चालू आहे?
0: काय नाही सर, आपल्याशी संवाद होत आहे, आपल्या आकाशवाणीला फोन लागला सर, खूप आनंद झाला सर।
1: वा वा सय्यद जी, तुम्ही नेहमीचे श्रोते आहात, तुम्हाला आमचा जुना फोन फरमाइशचा नंबरही माहित होता, आता नवीनही नंबर तुम्हाला माहिती झालेला आहे। आपला नवीन नंबर काय तुम्ही सांगा बरं एकदा।
0: बिलकुल सांगतो सर, 94 05 25

0: 51 20.
1: वा, म्हणजे तुमच्यापर्यंत फोन पोहोचला आणि तुम्ही आमच्याशी संवाद साधताय, खूप छान. सय्यद जी काय चालू आहे सध्या?
0: सध्या माझ्या किल्लेधारूर मध्ये फुटवेअरचा शॉप आहे सर.
1: किती वर्षापासून?
0: रेडिओ ऐकतो सर आपले कार्यक्रम, नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम, खूपच पहादार आणि ज्ञानवर्धक असतात सर.
1: तुमचा व्यवसाय किती वर्षापासून आहे?
0: माझं कमीत कमी 15 ते 20 वर्ष झाले सर.
1: बरं, म्हणजे वडिलोपार्जित आहे की तुम्ही हा व्यवसाय सुरू केला?
0: माझाच आहे सर.
1: बरं, आणि तुम्हाला का वाटलं बरं आपण फुटवेअरचा व्यवसाय करावा?
0: कारण काय सर, माझी 12वी झाली सर, त्यानंतर नोकरीच्या मागे न लागता म्हणलं काहीतरी व्यवसाय करावा सर.
1: पण हाच व्यवसाय का निवडला तुम्ही?
0: कारण त्याच्यामध्ये थोडेफार पैसे जास्त भेटतात सर. त्याच्यामध्ये व्यवसायामध्ये थोडेफार पैसे जास्त भेटतात, आरामशीर धंदा आहे सर.
1: बरोबर,
0: जास्ती तगमग तगमग करायची गरज नाही, काय नाही, आरामशीर बसल्या बसल्या जागी व्यवसाय होतो सर.
1: असं तुम्ही जरी म्हणत असलात तरी प्रत्येक व्यवसायामध्ये मेहनत असतेच.
0: हो सर, हो सर, बिलकुल मेहनत असते सर.
1: कदाचित
0: या व्यवसाय असा नाही की बगर मेहनतीचा व्यवसाय नाही.
1: हा, कदाचित असं असेल की तुम्हाला या व्यवसायाविषयी थोडीशी माहिती असेल, तुमचे मित्र परिवार किंवा कोणीतरी या व्यवसायात असेल म्हणून कदाचित तुम्हाला वाटलं असेल.
0: नाही, आमचे मित्र होते सर, काही मित्र होते, त्यांची पण हे शॉप होती सर.
1: हा,
0: ते बघून मी बी टाकली सर ना.
1: बरोबर बरोबर,
0: त्यांनी मला प्रोत्साहन दिलं सर.
1: वा, आणि गायडन्स पण केलं असेल. बरोबर,
0: हा सर.
1: वा, सय्यद जी मला एक सांगा की आता सध्या वेगवेगळे सण आहेत, वेगवेगळे उत्सव आहेत, त्यानिमित्ताने आपला व्यवसाय बऱ्यापैकी चालतो?
0: बिलकुल सर, बिलकुल सर, चालतंय सर, चालतो सर.
1: वा वा,
0: प्रत्येक व्यवसायाला जे आपलं सण सण सुधी जे असेल सर, त्यामुळे व्यवसाय पण वाहतो सर.
1: बरं,
0: सणा सुधीचं.
1: बर, सय्यद जी तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत?
0: मी आहे, माझी पत्नी आहे, 3 मुलं आहे सर.
1: वा,
0: सुखी संसार आहे सर, एकदम मस्त.
1: खूप छान, खूप छान. या तुमच्या व्यवसायात ते मदत करतात?
0: हो सर, माझा एक मुलगा करतो सर, लहान मुलगा आहे, ते कधी कधी माझी मदत करतो सर.
1: वा, चांगली गोष्ट आहे. सय्यद जी, आजच्या कार्यक्रमात कोणते गीत ऐकायचं आहे?
0: तर गीत ऐकण्यापूर्वी एक शेर अर्ज करतो सर.
1: बिलकुल.
0: मेरी दोस्ती का बाग छोटा है, मेरी दोस्ती का बाग छोटा है, मगर फूल सारे गुलाब रखता हूँ, मगर फूल सारे गुलाब रखता हूँ. दोस्त कम है, दोस्त कम है, मगर जो भी रखता हूँ लाजवाब रखता हूँ, मगर जो भी रखता हूँ लाजवाब रखता हूँ.
1: क्या बात, क्या बात,
0: जवाब रखता हूँ.
1: बहुत बढ़िया, खूब छान. सय्यद जी, असं एका मित्राचं नाव सांगा जे की तुमच्या खूप जवळचा मित्र आहे. तो
0: रहीम खान पठाण, परभणीचे आमचे मित्र आहेत सर.
1: हो हो हो हो, त्यांचाही फोन झाला या कार्यक्रमात.
0: बिलकुल, त्यांनी सांगितलं मला सर, हा नवीन नंबर त्यांनीच दिला सर.
1: वा, सय्यद जी तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. कार्यक्रमात कोणतं गीत ऐकणार आहात?
0: तर चित्रपटाचं नाव आहे सर लैला मजनू. गायक आहेत लता मंगेशकर. संगीत आहे मदन मोहन यांचं आणि गीत आहे साहिर लुधवानी यांचं. आणि गीताचे बोल आहेत सर, कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को, हुस्न हाजिर है मोहब्बत की सजा पाने को.
1: क्या बात. सय्यद जी, तुम्ही संवादही खूप छान साधलात आणि गाणंही खूप छान सुचवलात, त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश, कोण बोलताय?
1: मॅडम, मी बालाजी लंगडे बोलतो, अर्धापूरून.
0: बालाजी, काय करता आपण?
1: मॅडम, मी शेती करतो.
0: सध्या शेतीत काय?
1: शेतीमध्ये हळद आहे, सोयाबीन आहे, 2 एकर ऊस आहे.
0: बर बर, मग आता सध्या पाण्याची व्यवस्था कशी सुरू आहे?
1: पाण्याची विहीर आहे मॅडम,
0: विहिरीचं पाणी
1: आहे आणि एक बोर आहे.
0: बर बर, म्हणजे तुम्हाला पाण्याचा तुटवडा नाही. घरी कोण कोण असते तुमच्या?
1: घरी 3 मुलं आहेत, पत्नी आहे आणि 1 सून आहे.
0: शेतीमध्ये तुम्ही फक्त एकटेच काम करता का घरचे?
1: हो मॅडम, मी आणि माझी पत्नी करतो.
0: बर बर,
1: रोजगारी वगैरे लावता.
0: मग आज कार्यक्रमात कोणते गीत ऐकणार आहात?
1: मॅडम, भावगीत टाका, महादेवाचं.
0: हा, भक्तिगीत ऐकायचं तुम्हाला महादेवाचं?
1: हो, ठीक आहे ठीक आहे
0: ठीक आहे. बालाजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं महादेवाचं हे.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश, कोण बोलताय?
1: माझं नाव गोविंद चंद्रकांत नलबलवार, बरपडा, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड.
0: बर, काय करता आपण?
1: माझं शेती आहे.
0: बर बर,
1: दुकान पण आहे, कापड दुकान.
0: बर, आणि कापड दुकान आणि शेतीही करता, हे सगळं कसं मॅनेज होतं? बरं,
1: होते ना, शेती वाटेना लावलेली असते. आपण माझ्या पुढे थोडं पाहतोच, बस बाकी व्यवसायच आहे आपला. सर्व कार्यक्रम आम्ही मन लावून ऐकता,
0: प्रत्येक
1: कार्यक्रम अजिबात कोणता कार्यक्रम सोडत नाही.
0: वा वा वा,
1: आकाशवाणी आमच्यासाठी एकदम लाडकी आहे, लाडकी.
0: धन्यवाद. मला हे सांगा, आता व्यवसाय बऱ्यापैकी चालतो?
1: ठीक चालतो सर.
0: बर सर, तुमचं शिक्षण काय झालं? सर,
1: शिक्षण ग्रॅज्युएट झालं.
0: बर बर, आता शिक्षक दिन आहे, या निमित्ताने तुम्हाला एखाद्या शिक्षकांची आठवण सांगता येईल की

0: त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात विचारांमध्ये खूप फरक पडला?
1: आम्हाला एक हिंदीला रेगोडे सर म्हणून होते, त्यांचे एज्युकेशन एकदम चांगलं होतं, सुंदर शिकवायचे ते.
0: बर बर बर.
1: त्या अर्थानं आम्हाला नेहमी येते आणि ते हिंदी विषय शिकवित असल्यामुळे आम्हाला हिंदीमध्ये शेवटपर्यंत मार्क चांगले भेटायचे.
0: वा,
1: चांगली छाप पडली होती त्यांच्या आमच्या विषयावर.
0: म्हणजे आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये एक शिक्षक असा येतो जो की आपल्याला जगण्याची आणि जगण्याची एक वेगळी दिशा देऊन जातात.
1: ते पण मी ऑप्शनल विषय पुन्हा हिंदीत घेतला इथं 12वी नंतर.
0: बरं, आणि त्या सरांच्या आवडीचा विद्यार्थी कोण होता बरं, तुम्हाला आठवते?
1: आवडीचे विद्यार्थी तसे बरेच होते, हिंदीमध्ये आवडणारे विद्यार्थी त्यांना समोरच्या बेंचवर बसायचे.
0: आणि तुम्ही कोणत्या बेंचवर बसायचात?
1: आपण पण समोरच्या बेंचवर पिरियड मध्ये.
0: वा, म्हणजे तुम्हीही आवडीचे विद्यार्थी होतात त्यांचे.
1: हा, पण त्यांचे आवडीचे होते.
0: वा वा.
1: आणि विषय त्यांचा फार सुंदर होता, शिकवण्याची पद्धत खूप चांगली होती.
0: वा वा वा.
1: आज आमचं प्रभुत्व आहे हिंदीवर, त्याच्यासाठी
0: त्यांनी
1: शिकवले म्हणून.
0: बरोबर आहे, बरोबर आहे.
1: गावात आमचं कॉलेज आहे, सगळ्याच काही सुविधा चांगल्या आहेत शैक्षणिक बाबतीत. जवाहरलाल नेहरू महाविद्यालय बरोबर.
0: वा, छान. गोविंदजी, आपल्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. तुम्ही कार्यक्रमात फोनही केला,
1: धन्यवाद.
0: तुम्हाला कार्यक्रमात कोणते गीत ऐकायचं आहे?
1: आता सर गणेश उत्सव यायला गजाननाथ.
0: ठीक आहे गोविंदजी, तुम्ही कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे भक्ती गीत.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम फोन फरमाईश आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: आजच्या भागामध्ये श्रोत्यांशी संवाद साधला होता दिनेश कवडे आणि वर्षा खांजोडे यांनी.
0: तांत्रिक साह्य संजय उंचेगावकर आणि जयराम कंचलवाड घुंगराळेकर.
1: तंत्र निर्देशन बाबूराव डोली.
0: आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल आत्राम.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे.

0: प्रसारित करीत आहोत शिक्षक दिनानिमित्त सरांकडून गुरुजीकडे याविषयी प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख यांची राम तरटे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आज शिक्षक दिन. शिक्षक दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज आपण मराठी भाषा साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापन करणाऱ्या एका अनुभवी मराठी विषयाच्या प्राध्यापकाशी संवाद साधणार आहोत. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारा मार्गदर्शक असतो. विशेषतः मराठी सारखा समृद्ध भाषाविषय विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला आणि संवेदनशीलतेला समृद्ध करणारा आहे. सरांकडून गुरुजींकडे या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी डॉक्टर विश्वाधार देशमुख यांचे नांदेड आकाशवाणीच्या केंद्रामध्ये स्वागत करतो. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. या मुलाखतीच्या अगदी सुरुवातीला एक प्रश्न असा आहे की तुम्ही शिक्षक होण्याचा निर्णय का घेतलाय?
2: तसं ठरवून शिक्षक झालो नाही. शिक्षक होण्याची प्रेरणा मला माझ्या आईकडून मिळाली असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. 11वी 12वीला विज्ञान विद्याशाखेचा विद्यार्थी म्हणून मी शिकत होतो. कुटुंबियांची इच्छा होती की कुटुंबातला पहिला डॉक्टर मी व्हावं. मला स्वतःला मात्र वाचन लेखन भाषण जे काही आपल्याला वाटतं ते इतरांसोबत वाटून घ्यावं याच्यामध्ये जास्त रुची होती. या रुचीमुळंच मी 11वी 12वीनंतर कलाशाखेकडे वळलो आणि कलाशाखेतून जेव्हा बीएड करण्याचा एक पर्याय समोर आला तेव्हा आईला मी प्रश्न विचारला. तसं माझी आई ही अक्षरदृष्ट्या निरक्षर परंतु तिच्या बुद्धीचं वैभव आणि तिच्या संस्काराची समृद्धी खूप मोठी होती. मी बीएड करायचा विचार करतोय असं म्हटल्याबरोबर तिनं दिलेलं उत्तर हे आशीर्वादासारखं होतं. ती म्हणाली, सर होऊन सरपण होण्यापेक्षा गुरुजी होऊन विद्यार्थ्यांचा दर्पण व्हायला तुला जमेल का? जर जमणार असेल तर शिक्षक व्हायचा विचार कर. काही क्षण गोंधळलो पण नंतर वाटलं माझ्या गुरुचा इतका मोठा आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मी सरपण कसं होईल, गुरुजी होऊन दर्पण होईलच ना. आणि म्हणून तो दर्पण होण्यासाठी मी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला.
1: अगदीच. गुरुजी ही जगातली सगळ्यात चांगली आणि सर्वश्रेष्ठ पदवी असं आम्ही मानतो. तुमची आई तुमच्या गुरु ठरल्या आणि तुम्ही असंख्य विद्यार्थी घडवणारे गुरु ठरला त्याचा निश्चितपणे एक मराठीचा प्राध्यापक म्हणून आम्हाला गौरव आहे. सर आणखीन एक प्रश्न तुमच्या अनुषंगाने उपस्थित होतो. सर तुम्ही शिक्षक झालात, प्राध्यापक झालात, विद्यार्थी घडवत होता, ते सगळंच होतं. तत्पूर्वी तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल काय सांगता? एकूण कुटुंबिक परिस्थिती कशी आहे?
2: माझ्या कुटुंबाबद्दल मी असं सांगेन की 1990 एका रस्ते अपघातामध्ये माझे वडील गेले. ज्या आईचा मी उल्लेख केला ती 2004 कर्करोगाने माझी आई गेली. नंतरच्या कालखंडामध्ये माझे दादा आणि विशेषत्वाने ताई भाऊजी यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा भाग म्हणून सांभाळलं. 2009 मी या शिक्षकी व्यवसायामध्ये रुळल्यानंतर माझी जी पत्नी आहे विशाखा नावाची, तिनं मला तिच्या कौटुंबिक गोष्टीत अडकून नाही ठेवलं. कुटुंबाचा सगळा भार आता तिच्यावरती असतो आणि विद्यार्थ्यांच्या विस्तारित कुटुंबाचा भार आता मी स्वतःवरती घेतलेला आहे. इरा नावाचा एक चैतन्याचा झरा माझ्या आयुष्यामध्ये आला. तिच्याकडे बघून मला सातत्यानं असं वाटतं की जर हे चैतन्य मला माझ्या जीवनामध्ये आणायचं असेल तर ते विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ देऊनच आणता येईल. माझी मुलगी आणि माझी पत्नी या दोघींनी मला मोकळीक दिल्यामुळं मी जे काही करतोय ते मला करता येतंय. दोघींबद्दलची कृतज्ञतेची भावना माझ्या मनात.
1: तुमच्या दृष्टिकोनातून शिक्षकाची व्याख्या काय? खरं तर शिक्षकाची व्याख्या अनेकांनी केली, शिस्त, क्षमता, कर्तव्य, ह्या सगळ्यांचा त्रिवेणी संगम किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यात असतील तो शिक्षक, अशी साधारण ढोबळमानाने व्याख्या केली जाते. परंतु तुम्ही शिक्षक या संज्ञेकडे कसे पाहता?
2: मला स्वतःला शिक्षक असं म्हटल्याबरोबर दोन माणसं प्रतीकाच्या रूपामध्ये लखपणे दिसायला लागतात. पहिले ते साने गुरुजी, ज्यांनी स्वतःच्या अश्रूने मुलांच्या आयुष्याचं आणि व्यक्तिमत्वाचं सिंचन केलं. साने गुरुजींकडून शिक्षक म्हणून मला घेता येण्यासारखा जो गुण वाटतो तो म्हणजे ज्याला शिक्षक व्हायचंय त्याचं काळीज साने गुरुजींसारखं असलं पाहिजे. पण याच्या जोडीला लखपणे आठवणारं दुसरं नाव म्हणजे कुरुंदकर गुरुजी. नुसतं काळीज असून जमत नाही, त्याच्या बुद्धीच्या वैभवाचं तेज सुद्धा लखलखतं असायला पाहिजे.
1: अगदीच.
2: आणि म्हणून कुरुंदकरांसारखी बुद्धी आणि साने गुरुजींसारखं काळीज या दोन्हींमधला समतोल ज्याला साधता येतो त्याला मी शिक्षक म्हणतो.
1: सर्वोत्तम तुम्ही व्याख्या केलीत. आणि आपण विश्वाधार देशमुख यांच्याशी चर्चा करत आहोत, शिक्षक सरांकडनं गुरुजींकडे या विषयावरती. सरांचा परिचय आपण द्यायचा राहिला तर सर गेल्या 21 वर्षापासून मराठीचे अध्यापन करतायत यशवंत महाविद्यालयामध्ये.

0: त्यांची 7 पुस्तकं प्रकाशित आहेत. 90 अधिक व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. वेगवेगळ्या विषयावरती त्यांची व्याख्यानं असतात. खास करून विद्यार्थी घडवण्यासाठी आणि समाजाच्या पुनरुत्थानासाठी त्यांची तळमळ सुरू असते. कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण सगळेजण हैराण असताना आपल्या घरामध्ये 4 भिंतीत बसलो असतानाही डॉक्टर विश्वाधर देशमुख यांनी वाचन चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनप्रिय करण्यासाठी वाचन कट्ट्याअंतर्गत अनेक उपक्रम राबवले ज्यांची संख्या 750 पेक्षा अधिक आहे. त्यांचं युट्यूबही आहे. त्या युट्यूबलाही भरपूर असा प्रतिसाद आहे. सर्वोत्तम व्याख्याता, विद्यार्थीप्रिय शिक्षक, एक समुपदेशक अशा विविध अंगाने डॉक्टर विश्वाधर देशमुख यांचं नाव सर्वदूर आहे. विशेषतः सर्वोत्तम निवेदक कसा असावा याचं उदाहरण म्हणूनही डॉक्टर विश्वाधर देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं. आज अशा बहुआयामी व्यक्तीसोबत आपण चर्चा करत आहोत, खास करून शिक्षक दिनाच्या अनुषंगाने. सर, आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो की अलीकडच्या काळामध्ये शिक्षक मोठ्या प्रमाणात बदनाम होत असल्याचे दिसते. अनेक शिक्षकांवरती गंभीर आरोप होतात. या सगळ्या बाबतींकडे शिक्षक म्हणून तुम्ही कसं बघता?
1: या सगळ्याकडे बघताना एका पद्धतीची हताशा, निराशा मनामध्ये येते एवढं नक्की. कारण ज्याला आपण चारित्र्य म्हणतो, शिक्षकांकडून ज्या पद्धतीच्या चारित्र्याची अपेक्षा केली जाते, ते चारित्र्य केवळ स्त्री पुरुष संबंध एवढ्या सीमित अर्थानं चारित्र्याकडे बघितलं नाही पाहिजे.
0: बरोबर.
1: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चारित्र्याची व्याख्या केलेली आहे, ती व्याख्या म्हणजे आपली जी नियत कर्तव्य असतात त्या कर्तव्याचं पालन जो करतो तो चरित्रवान असतो. ज्याला आपण शिक्षक म्हणतो तो शिक्षक या नियत कर्तव्याचं पालन करतो का? त्याहून मोठा प्रश्न आहे की शिक्षकानं नियत कर्तव्याचं पालन करावं अशी परिस्थिती सध्या आहे का? अशी परिस्थिती तयार करण्यामध्ये शासन आणि समाज हे दोन घटक सुद्धा काहीसे कमी पडतायत, ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे जे उत्तम काम करत असतील समाजानं त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, आणि जे चांगलं काम करत नसतील त्यांच्यावरती सातत्यानं टीकासुद्धा झाली पाहिजे. रामभाऊ, मी असं मानतो शिक्षक आणि शिक्षण हे दोन्ही विषय समाजाच्या सर्व स्तरातल्या चर्चेच्या मध्यवर्ती आले पाहिजेत,
0: अगदीच
1: प्राधान्यक्रमावर आले पाहिजेत. म्हणून आता ज्या सुट्या सुट्या आपणाला घटना दिसत आहेत यामुळे शिक्षक नावाची संस्था बदनाम होते असं मला वाटत नाही. मी याच्याकडे अपवाद याच पद्धतीनं बघतो.
0: सर, आजच्या डिजिटल युगातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि साहित्याची गोडी लावण्यासाठी शिक्षक म्हणून आपण जे प्रयत्न केलेत वाचन कट्ट्याच्या अंतर्गत, त्याविषयी काय सांगाल?
1: परत तिथं मला माझे आदर्श म्हणून कुरुंदकर गुरुजी दिसतात. कुरुंदकर गुरुजींनी एका व्याख्यानामध्ये सांगितलेलं की ते खरं तर प्राध्यापक झाले, नंतरच्या काळामध्ये प्राचार्य झाले. पण ते म्हणाले की मी प्राध्यापक आणि प्राचार्य असं स्वतःला कधी मानलंच नाही, ते स्वतःला मास्तर मानायचे. या दोन्हीतलं त्यांनी वर्गीकरण असं केलं की जो आपल्याकडे असणारी विद्वत्ता वर्गामध्ये जाऊन ओतून येतो त्याला प्राध्यापक म्हणायचं. पण वर्गामध्ये गेल्याच्या नंतर आणि वर्गातून बाहेर पडल्याच्या नंतर सुद्धा आपले विद्यार्थी काय करतायत, त्यांना काही अडचणी आहेत का? ते कशामध्ये तरी नको त्या गोष्टीत गुंतून पडलेत का? ते वाचनापासून विभक्त झालेत का? याच्याबद्दलची कळकळ ज्याच्या मनात सातत्यानं वावरत असते तो मास्तर किंवा तो शिक्षक किंवा तो गुरुजी. म्हणून मी जेव्हा साधारणतः 2013 आसपास इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेडला बदली होऊन आलो, तेव्हा बदली होऊन आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मी वाचनाच्या अनुषंगाने साथ घालायला लागलो. रामभाऊ, मला हे आवर्जून सांगायला आवडेल, या सगळ्या गोष्टी मी सुरू केल्या असं जरी दिसत असलं तरी या गोष्टींची सुरुवात मला विद्यार्थ्यांनी करायला लावले. म्हणजे साथ विद्यार्थी घालतात, साथ कधी मी घालतो, आणि यातून प्रतिसादाच्या रूपात या सगळ्या गोष्टी पुढे येतात. म्हणून वाचन कट्टा ही मी विद्यार्थ्यांना घातलेली साथ आणि विद्यार्थ्यांनी मला दिलेला प्रतिसाद या रूपात जन्माला आलेला उपक्रम आहे. या उपक्रमाचं सुरुवातीचं स्वरूप फक्त ऑफलाईन होतं. कोविडच्या काळामध्ये जेव्हा एक ऑनलाईनचा पर्याय उपलब्ध झाला तेव्हा एनईपीनं सांगायच्या अगोदरच आम्ही ब्लेंडेड मोडमध्ये गेलो. ब्लेंडेड म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन.
0: बरोबर.
1: म्हणून आम्ही वाचनाच्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या कॅम्पसवरती जेवढे उपक्रम घेतो त्याही पेक्षा अधिकचे उपक्रम आम्ही ऑनलाईन या माध्यमात घेतो. मला हेही तुमच्यासोबत वाटून घ्यायला आवडेल, आम्ही साधारणतः 7 युट्यूब चॅनल चालवतो ज्याची सबस्क्रायबरची जी संख्या आहे ती 8,500 आसपास आहे, आणि 2,50,000 लोकांपर्यंत आमचे कार्यक्रम घेऊन आम्ही गेलेलो आहोत. इतकंच नव्हे, आता आम्ही साधारणतः वर्षभरापासून इन्स्टा हे माध्यम सुद्धा वापरतो. सध्या इन्स्टाची खूप चर्चा आहे. हे विद्यार्थ्यांच्या हातामधलं जर माध्यम असेल तर जे जे विद्यार्थी वापरत असतील ते शिक्षक म्हणून आम्ही वापरू आणि विद्यार्थ्यांशी स्वतःला जोडून घेऊ अशा पद्धतीचं व्रत शिक्षक म्हणून मी घेतलेलं आहे.
0: तरी या कार्यक्रमांबद्दल आणखीन थोडं खोलातलं सांगाल, जसं की वाचन संस्कृतीला बळ मिळालं आहे याची काही उदाहरण?

0: अगदी. उदाहरण म्हणजे कोविडचा जेव्हा पहिली लाट आली होती तेव्हा आम्ही प्रेरणेचा प्रवास नावाचा एक उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाचं स्वरूप असं होतं की जेव्हा विद्यार्थी काहीसे हताशेत होते तेव्हा समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाची नाममुद्रा उमटवलेली आहे असे लोक येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे. त्यामधली काही नावं मला घ्यायला नक्की आवडतील. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर असतील किंवा इंद्रजित भालेराव असतील किंवा नंतरच्या कालखंडामध्ये श्रीकांत देशमुख असतील, मंदार भारदे असतील, ज्ञानदा कदम असतील, असे कितीतरी जे एका अर्थानं सेलिब्रिटी स्टेटस असणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत ते लोक येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. मला याचं फलित पण सांगितलं पाहिजे की या प्रेरणेचा प्रवासपासून प्रेरणा घेऊन प्रथमेश तेलंग नावाचा एक विद्यार्थी हा मुळात एमएससी मॅथमॅटिक्स असताना सुद्धा पत्रकारितेच्या क्षेत्रात आला. आज घडीला तो दैनिक पुढारीचा दिल्ली प्रतिनिधी म्हणून दिल्ली या ठिकाणी कार्यरत आहे.
1: उत्तम.
0: प्रेरणेचा प्रवासच्या जोडीला कोरोना काळातील कविता वाचन आहे, घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सारखा उपक्रम आहे, किंवा परिचय साहित्य संकल्पनांचा सारखा उपक्रम आहे, अभिरुची संवाद या माध्यमातून सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा आम्ही प्रयत्न केलाय अशाही पद्धतीचा कार्यक्रम आहे. आणि याच्या जोडीला विद्यार्थ्यांना ज्या ज्या विषयावरती व्यक्त होणं महत्वाचं आहे, उदाहरणादाखल आमची आता एक सिरीज चालू आहे त्याचं नावच आहे तो म्हणजे परिचय महामानवांच्या विचारधनाशी.
1: सुंदर.
0: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, या महामानवांना पुन्हा पुन्हा समजून घेण्याची गरज असते अशाही पद्धतीचे कार्यक्रम. 45 प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेतलेत, त्या एकूण उपक्रमांची संख्या 750 आहे.
1: सर आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो, मराठी विषयाचे असंख्य प्राध्यापक आहेत, म्हणजे तसे प्रत्येक विषयाचे असंख्य प्राध्यापक आहेत, परंतु आपण जे समाजाकडे बघतो, एकीकडे सुंदर जग स्वतःला जगण्यासाठी आहे, माझ्या कुटुंबासाठी वेळ देण्यासाठी आहे, आवश्यक असणारं पगार आपल्याकडे आहे, मग हे सगळं असताना हे नको त्या उचापती, याला एखाद्या वेळेस लोक असंही म्हणतात की विश्वाधार देशमुखाला नको त्या उचापती सोचल्या असतील म्हणून त्याने हे वाचनकट्टा सुरू केला असावा, असं कधी तुम्हाला ऐकायला मिळालं का, किंवा कधीतरी असं नकारात्मक कोणी तुमच्याशी बोललं का की हे सगळं तुम्ही करताना कधी अडथळे आणले गेले का, किंवा मग तुम्हाला त्याच्यापासून दूर करण्याचा किंवा ते तुम्ही करू नयेत असं कधी जाणवलं का?
0: खरं तर व्यक्तिशः मला असं कधी जाणवलं नाही. अर्थात माझ्या अपरोक्ष अशी चर्चा होते हे माझ्या कानावर नक्की पडलं, पण मला वाटतं लक्ष कशावर द्यायचं आणि दुर्लक्ष कशाकडे करायचं या बाबतीमधलं आपला विवेक जर पक्का असेल तर काही विशेष फरक पडत नाही. पण मला माझे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या निमित्तानं झालेले मित्र असतील किंवा माझ्या हाताखाली शिकणारे आणि शिकून आता माझी विद्यार्थी झालेले विद्यार्थी असतील, या दोन्हींनी अशी नकारात्मकता माझ्यापर्यंत पोहोचूच दिली नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, तुमने पुकारा और हम चले आए, जान हतेली पर ले आए रे. मित्र आणि विद्यार्थी या दोघांनी सतत जेव्हा जेव्हा या उपक्रमासाठी मला त्यांची गरज पडेल तेव्हा तेव्हा ते धावून आलेले आहेत. म्हणून धावून येणाऱ्यांची, हात उगारणाऱ्यांपेक्षा हात उभारणाऱ्यांचीच संख्या माझ्या भवतालामध्ये इतकी आहे. त्याच्यामुळे कोण काय काय बोलतं याच्याकडे लक्ष देण्या इतका वेळ माझ्याकडे नाही असं मी समजतो.
1: अगदीच. म्हणजे आपण जे ठरवलं ते करत जाणं.
0: बिलकुल.
1: आणि हेच खऱ्या अर्थानं सामाजिक संतांची उदाहरणं असतात. सर, शिक्षण पद्धती बदलली, वातावरण बदललं, जेव्हा आपण विद्यार्थी होतो तेव्हाची आणि आपल्या शिक्षकांचे असलेले ऋणानुबंध, स्नेहसंबंध वेगळे होते. आता आजच्या शिक्षण पद्धतीत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते बदलले आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि जर बदलले असेल तर ते कुठल्या कारणाने बदलले असावीत तुम्हाला काय वाटतं?
0: मी नाते बदलले आहेत का, तर याचं उत्तर बदलले आहेत असं आपणाला द्यावं लागेल. पण या ठिकाणी आपण नातं नावाची गोष्ट ही स्थिर कधीच नसते. जशी परिस्थिती बदलेल तशी नाती बदलतात ना. रामभाऊ, पती आणि पत्नी यांच्यातलं नातं पूर्वीसारखं राहिलंय का? भाऊ आणि भाऊ यांच्यातलं नातं पूर्वीसारखं राहिलंय का? सगळ्या नात्यांमध्ये जर परिवर्तन होत असेल तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं नातं सुद्धा जसं गुरुकुलाच्या काळात होतं तसंच राहावं अशी आपण जी अपेक्षा करतोय ती काहीतरी व्यर्थ आहे. मला असं वाटतं बदललंय का, तर बदललंय, पण त्याच्यामधला जो कोर आहे, त्याच्यामधला जो गाभा आहे, त्याच्यामधलं जे अंतसूत्र आहे ते मात्र बदललेलं नाही. तुम्ही विद्यार्थ्यांकडे काळीज घेऊन जाल तर विद्यार्थीही तुम्हाला काळीज घेऊन प्रतिसाद देतील.
1: अगदीच.
0: तुम्ही जर विद्यार्थ्यांकडे फक्त तुमच्या एक विद्वत्तेचं अवडंबर घेऊन जाल तर विद्यार्थी तुमच्याकडे येतील कशासाठी? म्हणजे मला असं वाटतं की प्रेम लाभे प्रेमळाला, त्यागही त्याची कसोटी, असं गोविंदाग्रजांनी म्हटलंय.
1: अगदीच.
0: हे विद्यार्थ्यांचं प्रेम हवं असेल तर आपणालाही पहिल्यांदा त्यांना प्रेम द्यावं लागतं. ज्यांना

0: त्यांना प्रेम देता आलं त्यांनाही नातं बदललंय असं वाटत नाही. त्यात मी पण आहे.
1: सर, अनेक प्राध्यापकांच्या कॅबिन्स म्हणजे कक्ष स्वतंत्र आहेत, तुमचा पण कक्ष आहे. इतर प्राध्यापकांच्या कक्षापेक्षा तुमच्या कक्षाची बऱ्याचदा चर्चा ऐकायला मिळते. नेमकं असं काय आहे तुमच्या कक्षातलं गमक की जे चर्चेचा विषय ठरतो, किंवा एखादा पाहुणा यावा किंवा अन्य कोणी आल्यानंतर तो तुमच्या कक्षामध्ये थांबतो, काहीतरी वाचतो, काय?
0: मी असं म्हणेन की विद्यार्थ्यांच्या पावलांनी, विद्यार्थ्यांच्या चर्चांनी, विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाणीतून एका पद्धतीचं व्हायब्रंट ॲटमॉस्फिअर आमच्या विभागामध्ये तयार होतं. या व्हायब्रंट ॲटमॉस्फिअरसाठी विद्यार्थी पण सातत्यानं येत राहतात. म्हणजे सबके लिए खुला है मंदिर ये हमारा या पद्धतीचं गाणं फार प्रचलित झालेलं आहे. त्याच पद्धतीनं सगळ्या विद्यार्थ्यांच्या हक्काचं

0: जाणं फार प्रचलित झालेलं आहे. त्याच पद्धतीनं सगळ्या विद्यार्थ्यांच्या हक्काचं ठिकाण म्हणजे वाचनकट्ट आहे. आणि म्हणून विद्यार्थी जेव्हा वाचनकट्ट्यात येतात तेव्हा कृपा करून असा गैरसमज करून घेऊ नका की ते माझ्यासाठी येतात. ते वाचनकट्ट्यासाठी येतात, त्यात मी एक निमित्त मात्र आहे. पण ते पुस्तकांसाठी येतात, ते एकमेकांसोबत काहीतरी वाटून घेण्यासाठी येतात. आणि म्हणून तुम्हाला जे जास्त विद्यार्थी दिसत आहेत ते विद्यार्थी दिसण्याचं कारण तिथं वाचनकट्टा आहे, हे जास्त योग्य आहे.
1: वाचनकट्ट्याची पद्धत काय आहे, म्हणजे तुम्ही पुस्तकं देताय घेताय नेमकं कशा पद्धतीचं?
0: वाचनकट्ट्यामध्ये आतापर्यंत 550 पुस्तकं आम्ही एकत्रित केलेली आहेत. या पुस्तकांपैकी काही पुस्तकं आमच्या मित्रमंडळींनी दिली आहेत. अगदी मला हे सांगायला आवडेल की आपले जे विभागीय आयुक्त आहेत डॉक्टर सचिन खल्लाळ, हे गतवर्षी आमच्याकडे स्नेहसंमेलनाचे पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी आल्याबरोबर पहिली इच्छा व्यक्त केली की तुमच्या वाचनकट्ट्याला मला पुस्तकं द्यायची आहे. त्यांनी स्वतःहून चांगली पुस्तकं निवडून आम्हाला दिली. असे वेगवेगळे लोक आम्हाला पुस्तकं देतात. मी यशवंत महाविद्यालयामध्ये बदली होऊन गेल्यानंतर श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं, तेव्हा मी स्वतः 101 पुस्तकं दिली, डोनेट केली, दान दिली आणि त्याच्यानंतर वाचनकट्टा सुरू झाला. आता आमच्या या वाचनकट्ट्याची पद्धत अशी आहे की वाचनकट्ट्यात सक्रिय असणाऱ्या विद्यार्थ्याचा जेव्हा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाच्या दिवशी त्या विद्यार्थ्यानं वाचनकट्ट्याला एक पुस्तक भेट द्यायचं असतं. माझाही वाढदिवस असेल तर मी देखील वाचनकट्ट्याला पुस्तक भेट देतो. या पद्धतीनं आमच्या इथे असणाऱ्या पुस्तकांची संख्या आता वाढत चालली आहे. ज्याला जे पुस्तक वाचायला हवं आहे ते आम्ही मिळवून देणारच या पद्धतीची आमची शपथ आहे. वाचनकट्टा नावाचं जे काही युनिट आहे किंवा वाचनकट्टा नावाचा जो उपक्रम आहे, या वाचनकट्ट्यामध्ये फक्त वाचनाशी निगडीत ऍक्टिव्हिटी होत नाही. वाचनकट्ट्याचा विस्तार यशवंत बिब्लिओफाइल्स नावाच्या एका उपक्रमाच्या माध्यमातून झालाय. आमची विद्यार्थिनी हिंदवी जाधव हिलाही कल्पना सुचली, जसं पुणे, मुंबई, बेंगलुरु, चेन्नई या ठिकाणी वाचनासाठी सुट्टीच्या दिवशी वाचक जमतात, तसा आम्ही नांदेडमध्ये आणि मराठवाड्यामध्ये पहिला प्रयोग केला. मागच्या वर्षी 17 सप्टेंबरला आम्ही तो उपक्रम चालू केला. आज दर महिन्यामध्ये सुट्टीच्या एका रविवारी साधारणतः 70-80 वाचक येऊन वाचतात. वाचनकट्ट्याचाच दुसरा उपक्रम आहे अभिरुची फिल्म क्लब. आम्ही जे महत्वाचे देशभक्तीपर आणि प्रेरक चित्रपट आहेत ते विद्यार्थ्यांना दाखवतो आणि सिनेमा दाखवल्यानंतर त्या सिनेमाच्या वेगवेगळ्या अंगांवरती आम्ही चर्चा घडवून आणतो. याच्या जोडीला आमचा जो उपक्रम आहे तो म्हणजे कविकट्टा. आम्ही दरवर्षी 2 विद्यार्थी कवी संमेलनं घेतो, पहिल्या सत्रामध्ये एक आणि पुढच्या सत्रामध्ये एक. चला कवितेवर प्रेम करूया नावाची आमची त्याची थीमच आहे. आम्ही कवी संमेलन सुद्धा घेतो कविकट्ट्याच्या माध्यमातून. याच्या जोडीला नियमितपणे विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राच्या वाचनाकडे वळावं म्हणून न्यूज पेपर रिडर्स क्लब नावाचा पण उपक्रम आम्ही या निमित्तानं चालवतो. आम्ही सुविचार लेखन प्रकल्प नावाचा एक प्रकल्प चालवतो. दररोज विद्यार्थी स्वतः येऊन एक इंग्रजीमधला आणि एक मराठीमधला जो सुविचार आहे तो सुविचार लिहितात. एक गोष्ट मला आपल्यासोबत वाटून घ्यायला आवडेल, कलाकट्टा नावाचा आमचा एक प्लॅटफॉर्म आहे. कलाकट्टा म्हणजे चित्रकला आहे, रेखाचित्रकला आहे, छायाचित्रकला आहे. या सगळ्या कलांमध्ये रुची असणारे विद्यार्थी एकत्र येऊन वेगवेगळ्या पद्धतीची रेखाटनं करतात, वेगवेगळ्या पद्धतीची चित्रं काढतात. त्यांनाही व्यासपीठ उपलब्ध आम्ही करून दिलंय. एक नवा उपक्रम आम्ही 15 ऑगस्ट पासून सुरू केला, तो म्हणजे अभिव्यक्ती नावाचं एक डिजिटल अनियतकालिक आम्ही सुरू केलेलं आहे. मला सांगायचंय काय की वाचनकट्टा नावाचा एक वटवृक्ष आहे आणि या त्याला फुटलेल्या वेगवेगळ्या फांद्या आहेत. अर्थात हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीमधून जमा झालेत. गोदावरी कानशुक्ले नावाची आमची विद्यार्थिनी माय मराठी मंडळ नावाच्या या मंडळाची यावर्षीची अध्यक्ष आहे, तिच्याही कल्पनेतून वेगवेगळे उपक्रम येतात. शिवानी कारलेकर नावाची विद्यार्थिनी आहे, पूनम भोसले नावाची विद्यार्थिनी आहे, कृष्णा गव्हाणे नावाचा विद्यार्थी आहे. म्हणजे मी जर विद्यार्थ्यांची नावं घ्यायला लागलो तर मला वाटतं आपली ही मुलाखत फक्त विद्यार्थ्यांच्या नावावरतीच आपणाला संपवावी लागेल, एवढे विद्यमान आणि माजी विद्यार्थी या उपक्रमाशी जोडलेले आहेत.
1: अत्यंत स्तुती. आणि खरं तर प्रत्येक शाळा महाविद्यालयात असा उपक्रम असायलाच हवा ज्यामुळे जो मराठी भाषेचा उद्देश आहे किंवा वाचन चळवळ वाढली पाहिजे, विद्यार्थी वाचनाकडे वळले पाहिजे, ते आपण वारंवार अनेक विचारपीठावरून सांगत असतो, ते निश्चितपणे सार्थक ठरेल असं वाटतं. आणि मग वाचनकट्ट्याला आपल्या शुभेच्छा देताना जसा समाज शिक्षकांकडनं अपेक्षा ठेवतो की शिक्षक चांगला असावा, तो विद्यार्थीप्रिय असावा, तो शिस्तप्रिय असावा, अधिक ज्ञानी असावा, तो प्रचंड अभ्यासू असावा, अशा अनेक प्रकारची आम्ही शिक्षकांकडनं अपेक्षा ठेवतो. तद्वत तुम्ही शिक्षक आहात, प्राध्यापक आहात, तर शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांकडनं तुम्ही काय अपेक्षा ठेवताय, तुम्हाला काय वाटतं?
0: मी साधारण अपेक्षा अशी ठेवेन की विद्यार्थी असणं म्हणजे काय हे शोधण्याचा प्रयत्न अगोदर सगळ्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. ज्याला विद्येचा अर्थ उमजतो तो विद्यार्थी. विद्यार्थ्यांमध्ये कुठले गुण असले पाहिजेत? तर मला वाटतं विद्यार्थ्यांनी पैसा मिळवायचा प्रयत्न

0: प्रयत्न नक्की करावा. पण त्याच्या जोडीला त्यांनी पर्पज शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे की माझ्या आयुष्याचा हेतू काय आहे. आणि मी त्याला विद्यार्थी मानतो की ज्याच्या आयुष्याच्या पुढे काहीतरी एक ध्येय आहे, ज्याच्या पुढे काहीतरी ध्यास आहे. आलो जन्माला आणि मरून जाणार असं होता कामा नये. म्हणून त्या विद्यार्थ्याने या ध्येयासाठी या ध्यासासाठी स्वतःच्या आयुष्यामध्ये सतत स्वतःची ऊर्जा, स्वतःचा वेळ, स्वतःच्या क्षमता या इन्व्हेस्ट करायला शिकलं पाहिजे.
1: अगदी.
0: म्हणून ज्याला ज्याला हे करता येतं तो विनम्र असेल नसेल, त्यानं विनम्र असला पाहिजे अशी माझी अजिबातही अपेक्षा नाही बरं का. म्हणजे विद्या विनयेन शोभते वगैरे हे ठीक आहे एक वेळ आता, पण ज्या वयातल्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो त्यांच्यामध्ये अॅरोगन्स पण असतो. खूप वेळा तो इंटलेक्च्युअल अॅरोगन्स असतो,
1: बरोबर,
0: पण तो त्यांच्या वयाचा परिणाम आहे. परंतु ते जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी जर ध्येय घेऊन, ध्यास घेऊन, एका पद्धतीची तळमळ घेऊन जर ते जगत असतील तर त्यांच्या विद्यार्थी जीवनाला एक खरा अर्थ जो आहे तो खरा अर्थ त्यातनं प्राप्त होईल असं मला वाटतं. ह्या माझ्या विद्यार्थ्यांकडून साधारण अपेक्षा आहेत.
1: अगदीच रास्त आणि थोडेसे वेगळे आहेत. सर, वेळेचं बंधन आपल्याला आहेच. मुलाखत संपवण्याच्या पूर्वी दोन प्रश्न तुमच्याकडे माझे असतील. एक प्रश्न आहे असा की आपल्या दृष्टीने आदर्श शिक्षकांमध्ये कोणते गुण असायला हवेत?
0: मी अनेक गुणांची यादी तर सांगणार नाही, पण मला असं वाटतं की थिअरी आणि प्रॅक्टिकल, म्हणजे सिद्धांत आणि प्रात्यक्षिक, या दोन गोष्टी अन्य व्यवसायामध्ये वेगवेगळ्या असल्या तरी चालतं. म्हणजे डॉक्टर त्याच्या व्यवसायामध्ये तज्ज्ञ असला, त्याच्याकडे विद्वत्ता असली, आजाराचं निदान करण्याची क्षमता असली तरी चालतं. तो डॉक्टर समाजामध्ये वागत वावरत असताना कसा वावरतोय याकडे कोणी लक्ष देत नाही.
1: अगदी.
0: शिक्षकाला ही सूट मिळणारी नाही. म्हणून शिक्षक जे थिअरीमध्ये सांगतो आहे तो प्रॅक्टिकलमध्ये करतो आहे का, याच्याकडे विद्यार्थ्यांचं बारीक लक्ष असतं. आज आपण जी अनागोंदी झाली असं म्हणतोय ना, शिक्षकांचं सगळं लक्ष थिअरीकडे जास्त आहे, प्रॅक्टिकलकडे नाही. मी माझं माझ्याकडे जे आहे ते एकदा सांगून मोकळं झालो, याच्यानंतर मी काय करतो, मी कसं वागतो, याच्याकडे कुणी लक्षच देऊ नये अशी अपेक्षा शिक्षकी पेशात ठेवता येणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अन्य कोणत्याही व्यवसायातला माणूस निराश झाला तर चालतो, शिक्षकानं निराश होऊन जमत नाही. प्रत्येक काळामध्ये काही एक निराशेची वावटळी येत असतात, पण त्या वावटळीवरती तरुण जाण्याची क्षमता ही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचं काम शिक्षकाला करावं लागतं. निराशेला पुरून उरतो तो खरा शिक्षक असतो. आणि म्हणून शिक्षकामधला दुसरा जो गुण मी म्हणेन की त्यांना निराश नाही राहायला पाहिजे. शिक्षकामधला तिसरा गुण मला नेहमी असा महत्वाचा वाटतो की त्याचा जो वेळ आहे त्याच्या कुटुंबासाठी किती, आणि विद्यार्थी नावाच्या विस्तारित कुटुंबासाठी किती, ज्याला आपल्या व्यक्तिगत कुटुंबापेक्षा विस्तारित कुटुंबासाठी अधिक वेळ देण्याची ज्याची इच्छा आहे, ज्याची क्षमता आहे, त्यानं या व्यवसायामध्ये यावं. ज्याला मी माझं कुटुंब, माझी पुस्तकं, माझी व्याख्यानं किंवा माझे शोध याच्यामध्ये जास्त रुची आहे, त्याने शिक्षकी पेशात आलं नाही तरी जमेल, त्याला दुसरीकडे वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळेल. पण ज्याला विस्तारित कुटुंबासाठी खूप सारा वेळ आहे, त्याच्या काळजामध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप सारं प्रेम आहे, आणि ज्याच्या बुद्धीमध्ये विद्वत्तेचं वैभव आहे, त्याला आपण शिक्षक मानायला पाहिजे, त्याला आपण गुरुजी मानायला पाहिजे असं मला वाटतं.
1: शिक्षक, विद्यार्थी, समाज यांच्याप्रतीही विश्वाधर देशमुख सरांनी आपले भाव व्यक्त केलेत, अपेक्षा व्यक्त केलेत. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देताना नवसमाज निर्मितीसाठी त्यांनी ठेवलेला संकल्प खरं तर हा काळजाला भिडणारा आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या या मनोगताचा किंवा या मुलाखतीचा गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर विश्वाधर देशमुख सरांचा नांदेड आकाशवाणीच्या केंद्रामध्ये आभार व्यक्त करतो की तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात, आमच्या श्रोत्यांशी मनमुराद संवाद साधलात, त्यामुळे आमच्या तमाम रसिक श्रोत्यांच्या वतीने आपले आभार.
2: आताच आपण शिक्षक दिनानिमित्त सरांकडून गुरुजीकडे याविषयी प्राध्यापक डॉक्टर विश्वाधर देशमुख यांची राम तरटे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. मुलाखतीचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 11:25 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण कार्यक्रम संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: विद्यार्थी अच्छी शिक्षा के अवसर से वंचित ना हो। मैं चाहूंगी कि हमारे शिक्षक अपने स्नेह और समर्पण से सभी विद्यार्थियों में ज्ञान, प्रेरणा, नैतिकता और संवेदनशीलता का संचार करें।
1: नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या। या शाळांमध्ये शिकवणाऱ्या 48 शिक्षकांसह उच्च शिक्षण क्षेत्रातल्या 21 शिक्षकांचा समावेश आहे। बीडमधील कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, आयआयटी मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी यावेळी गौरव केला। विद्यार्थी हित सर्वोच्च स्थानी ठेवताना विद्यार्थ्यांना प्रेम, संयम आणि निष्पक्ष वागणूक द्यावी असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। शिक्षक दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी कोट्यवधी विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि प्रेरणा दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले आहेत। भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, मानवतेसाठी काम करणे, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणे, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं। शिकवणे ही एक अतिशय उत्तम जबाबदारी आहे। यातून केवळ पाठ्यपुस्तकांमधलं ज्ञान दिलं जात नाही, तर विद्यार्थी आणि देशाला घडवण्याचं काम केलं जातं, असं त्या म्हणाल्या। यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला। विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांसोबत पालक आणि समाजाचीही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी व्यक्त केले आहेत। विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना बोलत होते।
2: एक विषय है स्क्रीन टाइम, अब ये एक प्रकार का एडिक्शन है। मेरे मन में एक विचार आता है, या तो वो बच्चा खेल कूद के अंदर बहुत रुचि लेने लग जाएगा। खेल कूद मतलब वो वीडियो गेम नहीं, अरे एक्चुअली मैदान में वो खेलना, तो धीरे धीरे वो उसमें से बाहर आ सकता। और ऐसे में क्रिएटिविटी की तरफ हम बच्चों को जितना ज्यादा जोड़ेंगे, और हमने ऐसे कुछ न कुछ कार्यक्रमों को आदत बनानी चाहिए।
1: मुलांमध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या जीवनाचा एक भाग बनलं पाहिजे, असं ते म्हणाले। शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचं बालपण जपत त्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावावी, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे। ज्ञान, शिक्षण आणि आत्मविश्वास मुलांमध्ये रुजवत त्यांच्या भवितव्याच्या सबलीकरणात शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात, असं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे। भारताचे माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जोशी यांनी त्यांना आदरांजली वाहिली। केवळ ज्ञानदानापलीकडे जाऊन भावी पिढी सशक्त करत विकसित भारताचा पाया मजबूत करण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांबद्दल जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था NTA जून 2026 झालेल्या UGC नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या पुनर्परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केली आहेत। ही परीक्षा 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार असून विद्यार्थी UGC नेटच्या संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात। इंग्रजी विषयाची परीक्षा 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळेत घेतली जाईल। वाणिज्य शाखेची परीक्षा त्याच दिवशी दुपारी 3 ते 6 या वेळेत होईल। समाजशास्त्र विषयाची परीक्षा 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल। प्रश्नपत्रिकेतल्या त्रुटींबाबतच्या तक्रारींनंतर या 3 परीक्षा पुन्हा घेतल्या जात आहेत। केरळमध्ये थ्रिसूर इथं काल एक कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात कारमधून प्रवास करत असलेले 8 जण ठार झाले। हे 8 जण तामिळनाडूच्या गुरुवायूर इथले विद्यार्थी असून ते कोडुनकल्लूर इथं जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं। सर्व 8 जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। बिहारमधली पूरस्थिती कायम असून गंगा, गंडक आणि कोसी नद्या दुथडी भरून वाहत आहेत। पुरामुळे पाटणासह 14 जिल्हे प्रभावित झाले असून पाटणा इथं गंगा नदी धोक्याच्या पातळीच्या 2 मीटर वरून वाहत आहे। गांधीघाट भागात पुराच्या पाण्याचा नवा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे। पूरपरिस्थिती पाहता संबंधित जिल्ह्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आणि सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश जलसंपदा विभागानं दिले आहेत। नेपाळमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 1344 पोहोचली असून अजूनही हजारो जण बेपत्ता असल्याचं पोलिसांनी सांगितलं। नेपाळ तिबेट सीमारेषेजवळ

0: गेल्या 26 ऑगस्टला झालेल्या प्रचंड हिमस्खलनामुळे आलेल्या पुरात उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये अनेक जणांना प्राण गमवावे लागले. नेपाळ लष्करानं मोठ्या प्रमाणावर बचावकार्य हाती घेतलं असून अजूनही अंदाजे 4898 जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान नेपाळच्या त्रिशुली बाजार इथून आज बचाव मोहिमेदरम्यान एका 5 वर्षांच्या बालकासह 3 भारतीयांना वाचवण्यात यश आलं. आतापर्यंत या भागातून 169 भारतीयांचे प्राण वाचवण्यात यश आलं असून अजूनही 275 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची भीती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं व्यक्त केली आहे. आतापर्यंत वापरात असलेला जगाचा नकाशा रद्द करून आफ्रिकेचा आकार आणखी अचूकपणे दाखवणारा नकाशा स्वीकारायला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं मान्यता दिली आहे. 16व्या शतकापासून आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या मर्कॅटर नकाशात आफ्रिका आणि ग्रीनलँड यांचा आकार साधारण एकच दाखवला जातो, पण प्रत्यक्षात आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा 14 पट मोठा आहे, त्यामुळे या नकाशावर टीका केली जात होती. टोगो आणि आफ्रिकन संघाच्या सदस्यांनी मांडलेला हा प्रस्ताव भारत, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांच्यासह 164 देशांच्या पाठिंब्यानं मंजूर झाला. फक्त अमेरिकेनं प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं तर 6 देश तटस्थ राहिले. मिस वर्ल्ड 2026 स्पर्धेचा अंतिम सोहळा आज व्हिएतनाममधल्या ना ट्रांग या शहरात होणार आहे. यंदा या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध देशांचे एकूण 111 स्पर्धक भाग घेत आहेत. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड विजेती निकिता पोरवाल यावर्षी या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. याआधी भारताच्या मानुषी छिल्लर हिनं 2017 हा किताब जिंकला होता. अनंत काळ चालणाऱ्या युद्धापेक्षा युद्ध समाप्तीकडे वाटचाल करणं अधिक महत्वाचं असून युद्धात कोणीही जेता नसतो, मात्र त्यामुळे जग आणखी मृत्यू आणि विध्वंसाकडे ओढलं जातं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. पोलंडची राजधानी वॉर्सॉ इथं पोलंडचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री राडोस्लाव सिकॉर्स्की यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षावर तोडगा काढून शांतता करार करण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्यासाठी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुश्नर रशिया आणि युक्रेनच्या दौऱ्यावर जात असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत विल्यम्स भगिनी अर्थात दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्यम्स यांना पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. 3 सेट्सच्या या थरारक सामन्यात माया जॉइंट आणि चान हाओ चिंग या जोडीनं त्यांच्यावर 6-3, 6-7, 7-6 असा विजय मिळवला. महिला एकेरीत एना कालिन्स्काया हिनं कॅरोलिना मुकोवा हिला तर एमा नावारो हिनं एलिना स्वितोलिना हिला पराभवाचा धक्का दिला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत कार्लोस अल्कराज, दानिल मेदवेदेव, अलेक्झांडर झ्वेरेव आणि फ्लॅविओ कोबोली आणि बेन शेल्टन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली तर अलेक्स डिमिनॉर याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन. केरळमध्ये रस्ते अपघातात 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि आफ्रिकेचा योग्य आकार दर्शवणाऱ्या जगाच्या नव्या नकाशाला संयुक्त राष्ट्रांची संमती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477,88,00,000 रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा पदयात्रा. आणि जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटी करण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
1: जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477,88,00,000 रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळणार असून यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,652 हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे या भागातला औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि विद्युत निर्मितीलाही चालना मिळणार आहे. राज्य सरकारच्या अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 3,05,540 शेतकरी

0: शेतकऱ्यांना 231.15 कोटी रुपये कर्जमाफीचा पहिला हप्ता म्हणून जमा झाले आहेत. ई केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला. यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाला असून जवळपास 15 ते 20 हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक वाया जाण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरम्यान स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाभरात हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स तसंच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी नवसंशोधनात तरुणाई अग्रेसर असून त्या बळावरच विकसित भारत म्हणून वाटचाल करत असल्याचं सांगितलं. मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 68वा वर्धापन दिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानिमित्त देण्यात येणारा जीवन साधना पुरस्कार माजी सनदी अधिकारी भास्कर मुंढे यांना, नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याचबरोबर विविध परीक्षांमधले गुणवंत विद्यार्थी तसंच उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयांना विविध पुरस्कार देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटी करण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या कृती दलामार्फत महामार्गावरील अतिक्रमणे हटवणं, अनधिकृत पार्किंगला आळा घालणं, धोकादायक रस्त्यांवर आवश्यक उपाययोजना, रस्ते आणि पथदिव्यांची सुधारणा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम करणं तसंच महामार्ग सुरक्षेबाबत शून्य सहिष्णुता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हास्तरीय पंचसंमेलन घेण्यात आलं. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी कामांचं नियोजन करून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधावा असं आवाहन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी केलं. या पंचसंमेलनात ग्रामीण रोजगार हमी, त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांची भूमिका, ग्रामस्तरीय नियोजन आणि विकास आराखडा, सामाजिक उत्तरदायित्व आणि तक्रार निवारण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी दुसऱ्या टप्प्यातली उर्वरित 8,000 एकर भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. पैठण संभाजीनगर तालुक्याच्या 6 गावांमधल्या 7,438 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार असून त्यात 825 गटांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यस्तरीय आकाशवाणी श्रोता संमेलन पार पडलं. राज्याच्या विविध भागातून जमलेल्या श्रोत्यांशी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुजित बनसोडे यांनी संवाद साधला तसंच आकाशवाणीच्या कार्यक्रमांविषयी श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ईद ए मिलाद उन्नबी जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली. खुलताबाद इथं यानिमित्त पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या पवित्र पोशाख आणि केसांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले होते. छत्रपती संभाजीनगर शहरातही ईदनिमित्त भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन। राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव। विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन। राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह। मुंबईत 22 गोविंद जखमी। पुण्यात डीजे कोसळून महिलेचा मृत्यू। आणि महिलांच्या आशिया चषक T20 स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना। 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे। एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी शिक्षकांना केलं।
1: विश्वस्तरीय शिक्षा व्यवस्था के बल पर ही विकसित भारत का निर्माण संभव है। हमारे शिक्षक शिक्षा व्यवस्था में प्राणवायु का संचार करते हैं। हमारा ये प्रयास होना चाहिए कि हमारे देश में एक भी विद्यार्थी अच्छी शिक्षा के अवसर से वंचित ना हो। मैं चाहूंगी कि हमारे शिक्षक अपने स्नेह और समर्पण से सभी विद्यार्थियों में ज्ञान, प्रेरणा, नैतिकता और संवेदनशीलता का संचार करें।
0: नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या। त्यात शाळांमध्ये शिकवणाऱ्या 48 शिक्षकांसह उच्च शिक्षण क्षेत्रातल्या 21 शिक्षकांचा समावेश आहे। बीडमधील कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्चाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे,

0: आयआयटी मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी यावेळी गौरव केला. विद्यार्थी हीच सर्वोच्च स्थानी ठेवताना विद्यार्थ्यांना प्रेम, संयम आणि निष्पक्ष वागणूक द्यावी असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. शिक्षक दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी कोट्यवधी विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि प्रेरणा दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले आहेत. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, मानवतेसाठी काम करणं, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणं, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिकवणं ही एक अतिशय उत्तम जबाबदारी आहे. यातून केवळ पाठ्यपुस्तकांमधलं ज्ञान दिलं जात नाही तर विद्यार्थी आणि देशाला घडवण्याचं काम केलं जातं असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांसोबत पालक आणि समाजाचीही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना बोलत होते.
1: एक विषय है स्क्रीन टाइम. अब ये एक प्रकार का एडिक्शन है. मेरे मन में एक विचार आता है, या तो वो बच्चा खेल कूद के अंदर बहुत रुचि लेने लग जाएगा. फिर खेल कूद मतलब वो वीडियो गेम नहीं, मैंने एक्चुअली मैदान में वो खेलना, तो धीरे धीरे वो उसमें से बाहर आ सकता. और ऐसे में क्रिएटिविटी की तरफ हम बच्चों को जितना ज्यादा जोड़ेंगे, और हमने ऐसे कुछ न कुछ कार्यक्रमों को आदत बनानी चाहिए.
0: मुलांमध्ये खऱ्या अर्थानं बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या जीवनाचा एक भाग बनलं पाहिजे असं ते म्हणाले. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचं बालपण जपत त्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. मुलांमध्ये ज्ञान, शिक्षण आणि आत्मविश्वास रुजवत त्यांच्या भवितव्याच्या सबलीकरणात शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात असं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जोशी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. केवळ ज्ञानदानापलीकडे जाऊन भावी पिढी सशक्त करत विकसित भारताचा पाया मजबूत करण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांबद्दल जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शिक्षण प्रणाली निर्माण करावी असं आवाहन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षकांची भूमिका केवळ वर्गातल्या अध्यापनापुरती मर्यादित नसून ते सामाजिक नेतृत्वही करत असतात. विद्यार्थ्यांच्या हातात आज ज्ञानाचं मोठं भांडार उपलब्ध असलं तरी शिक्षकांचं महत्व कमी झालेलं नाही. उलट बदलत्या काळानुसार त्यांच्यावर नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलं. पद्मभूषण डॉ JP नाईक तंत्रशिक्षण पुरस्कारानं आज पुण्यात 42 शिक्षकांना गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त करणारं शिक्षण द्यायला हवं, जीवनमूल्य शिकवायला हवीत असं मत पाटील यांनी मांडलं. पुढच्या वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार आणि आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराची घोषणाही त्यांनी केली. तुळजापूर नगर परिषदेच्या सर्व शाळा वातानुकूलित करण्याची घोषणा तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आज केली. शिक्षक दिनानिमित्त नगर परिषद कार्यालयात आयोजित केलेल्या शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशासह राज्यात काल जन्माष्टमीचा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला. उत्तर प्रदेशात मथुरा वृंदावन इथल्या श्रीकृष्ण मंदिरात रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सवासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जन्माष्टमी

अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आज राज्यात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र ढोल ताशांच्या निनादात गोविंदा आला रे आला असा आवाज देत मुलामुलींची गोविंदा पथकं गल्लोगल्ली उभारलेल्या दहीहंड्या फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली आहे. दहीहंडी फोडताना काही अपघात झाल्यास गोविंदावर त्वरित उपचार केले जावेत या उद्देशानं प्रशासनानं मुंबईतल्या रुग्णालयातल्या 100 अधिक खाटा आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकं तैनात केली आहेत. दरम्यान मुंबईत दहीहंडी फोडताना आतापर्यंत 22 गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त असून त्यापैकी 21 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. एकावर उपचार सुरू आहेत तर पुण्यात डीजे अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये विसापूर इथं आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबाला राज्य आदिवासी विभागानं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सेंट्रल व्हिप किचनमधल्या निकृष्ट भोजनामुळे या मुलीला त्रास होऊन उलट्या झाल्या आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तिच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत. मुंबईत जोगेश्वरी गोरेगाव परिसरातल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सदनिका वाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी एसआरएच्या 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना डावलून घरे दिल्याच्या तक्रारीप्रकरणी ही कारवाई झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीनं सादर करण्याचे निर्देश त्यांनी एसआरए प्राधिकरणाला बैठकीत दिले. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. या योजनेअंतर्गत राज्य परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळातर्फे ठाणे इथं वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या 735 सभासदांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपयांचा सन्मान निधी जमा करण्यात आला. महिलांच्या आशिया चषक टी20 स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामन्याला सुरुवात होईल. भारतानं थायलंड आणि हाँगकाँग बरोबर झालेल्या सामन्यात लागोपाठ विजय मिळवत उपांत्य फेरीत याआधीच आपला प्रवेश निश्चित केला आहे. पाकिस्ताननंही याआधी झालेल्या एकमेव सामन्यात विजय मिळवला असून उर्वरित 2 सामन्यांपैकी 1 सामना जिंकला तर त्यांचाही उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन. राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह. मुंबईत 22 गोविंदा जखमी. पुण्यात डीजे कोसळून महिलेचा मृत्यू. आणि महिलांच्या आशिया चषक टी20 स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

5:30 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: अहो थांबा थांबा थांबा थांबा थांबा, घंटा झाली म्हणजे सुट्टी नाही.
1: अरे दर्शन, आज शाळा नाहीये, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आहोत ना.
0: अरे हो, पण शाळेची घंटा ऐकली की माझ्या अंगातला विद्यार्थी जागा होतो.
1: आणि गृहपाठ?
0: गृहपाठाचं नाव काढू नकोस, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझा रक्तदाब वाढेल.
1: नमस्कार मित्रांनो, मी नेहा
0: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, आजचा दिवस खास आहे, कारण आज आपण अशा व्यक्तींविषयी बोलणार आहोत ज्यांनी आपल्याला केवळ पुस्तक वाचायला नाही तर आयुष्य वाचायला शिकवलं.
1: हो, आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन,
0: आणि आजचा आपला विषय आहे
1: गुरुजी
0: तुम्ही फक्त शिकवलं नाही आम्हाला घडवलं. नेहा, मला एक प्रश्न विचारावा असं वाटतो.
1: विचार की.
0: शिक्षक दिन 5 सप्टेंबरलाच का?
1: कारण 5 सप्टेंबर हा भारताचे महान तत्वज्ञ, शिक्षण तज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.
0: आणि त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यामागची गोष्ट खूप सुंदर आहे.
1: हो, त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर डॉक्टर राधाकृष्णन यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी

0: 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली.
1: वा, म्हणजे माझ्यासाठी केक कापण्यापेक्षा शिक्षकांचा सन्मान करा.
0: बरोबर.
1: आणि आपल्याकडे काय होतं वाढदिवसाच्या दिवशी? ए केक कुठे रे? गिफ्ट काय गिफ्ट? ए फोटो काढ ना, ए लवकर फोटो सेंड कर ना, स्टेटसला ठेवू दे ना. ए अरे.
0: आणि डॉक्टर राधाकृष्णन काय म्हणाले? माझा वाढदिवस नको, शिक्षकांचा सन्मान करा.
1: खरंच मोठेपण हे पदात नसतं, विचारात असतं.
0: आणि म्हणूनच आजचा दिवस प्रत्येक शिक्षकासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. दर्शन, तुझ्या मते शिक्षक म्हणजे कोण रे?
1: ज्यांच्याकडे परीक्षेच्या आधी नोट्स मागायच्या.
0: चुकीच.
1: मग ज्यांच्याकडे गृहपाठ केला नाही तर कारण सांगायची.
0: तेही चुकीच.
1: मग?
0: अरे शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकातील धडे शिकवणारी व्यक्ती नव्हे, शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देणारी व्यक्ती. गणिताचा शिक्षक आपल्याला केवळ बेरीज वजाबाकी शिकवत नाही, तर तो तर्कशक्ती शिकवतो. विज्ञान शिक्षक केवळ प्रयोग शिकवत नाही, तो आपल्याला का आणि कसं विचारायला शिकवतो. इतिहास शिक्षक केवळ तारखा पाठ करायला सांगत नाही, तो भूतकाळातून वर्तमान समजून भविष्य घडवायला शिकवतो. भाषेचा शिक्षक आपल्याला शब्द देतो, पण त्यातून विचार व्यक्त करण्याची ताकद सुद्धा देतो.
1: आणि क्रीडा शिक्षक?
0: तो जिंकण्यापेक्षा हरल्यानंतर पुन्हा उभं कसं राहायचं हे शिकवतो.
1: म्हणजे शिक्षक हा खर तर जीवनाचा ट्रेनर आहे.
0: अगदी बरोबर. हल्ली नर्सरी ते उच्च विद्या विभूषित होईपर्यंत एक शिक्षकच असा धागा आहे जो आपल्याला ज्ञानार्जनाच्या मार्गावर बांधून ठेवतो, नाही का?
1: हो, टीचर्स आर लाईक अ कॅन्डल दॅट बर्न्स देमसेल्फ टू लाईट अप द लाईव्ह ऑफ ऑल ऑफ अस स्टुडंट्स.
0: करेक्ट. मित्रांनो, या शिक्षक दिवसानिमित्त आपण आणखी गप्पा करणारच आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. चला आता थोडं वर्गात डोकावूया.
1: पण तिथे गेल्यावर आधी शांत बस. हा
0: मी आणि शांत?
1: हो,
0: माझ्यावर एवढा विश्वास ठेवू नकोस.
1: वर्गात शिक्षकांचं सर्वात प्रसिद्ध वाक्य कोणतं रे दर्शन?
0: ए शांत बसा.
1: दुसरं
0: कोण बोलतंय रे?
1: आणि तिसरं?
0: उद्या पालकांना घेऊन यायचं बरं का. हे वाक्य ऐकलं की विद्यार्थ्यांच्या पोटात असा गोळा येतो जसा निकालाच्या दिवशी येतो.
1: आणि विद्यार्थ्यांचं सर्वात प्रसिद्ध वाक्य कोणतं?
0: मॅडम मी गृहपाठ केलाय, सगळं लिहिलंय.
1: मग वही कुठे?
0: घरी राहिली.
1: आणि तू?
0: मी शाळेत.
1: म्हणजे गृहपाठ आणि विद्यार्थी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी.
0: ए आणखी एक सांगू का?
1: सांग की.
0: मॅडम मला सगळं येत होतं पण पेपर हातात घेतला आणि मी सगळं विसरलो.
1: असं होतं का?
0: हो, विशेषतः गणिताचा पेपर पाहिल्यावर माझ्या डोक्यात फक्त एकच समीकरण चालायचं. देवा देवा पास कर, देवा पास कर, देवा पास कर.
1: पण गंमत बाजूला ठेवली तर शिक्षकांची शिस्त, त्यांचे नियम, त्यांचे प्रश्न, त्यांचा गृहपाठ हे सगळं आपल्याला घडवण्यासाठीच असायचं.
0: तेव्हा वाटत किती ओरडतात.
1: पण मोठे झाल्यावर वाटत त्यावेळी त्यांनी ओरडलं नसतं तर कदाचित आपण चुकलो असतो. कारण शिक्षक म्हणजे फक्त विषय शिकवणारा नाही.
0: शिक्षक गणित शिकवतात, विज्ञान शिकवतात, इतिहास शिकवतात, पण मग वर्ग शिक्षक?
1: ते तर सर्व काही. कधी शिक्षक, कधी समुपदेशक, कधी मित्र, कधी पालक, आणि गरज पडली तर
0: चक्क पोलीस.
1: का?
0: कोण बोलला रे? ए कोण असतंय तिकडे? शांत बसा. कोणी वही फाडली रे? ए हे बाकावर कोणी लिहिलंय?
1: पण या सगळ्या मागे एकच उद्देश असतो. विद्यार्थ्याने चांगला माणूस व्हावं.
0: हो, कारण मार्कशीटवरचे गुण काही वर्षांनी विसरले जातात.
1: पण शिक्षकांनी दिलेले मूल्य आयुष्यभर सोबत राहतात.
0: पण एक प्रश्न आहे, शिक्षक फक्त शाळेतच भेटतात का?
1: अजिबात नाही.
0: मग
1: आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवत असतात. आई आपल्याला पहिली भाषा शिकवते, वडील जबाबदारी शिकवतात, आजोबा आणि आजी अनुभव शिकवतात, आणि मित्र मित्र मैत्री आणि सहकार्य शिकवतात, आणि कधी कधी आपले अपयशही आपल्याला मोठा धडा शिकवतात.
0: म्हणजे अपयश सुद्धा शिक्षक?
1: हो, यश आपल्याला आनंद देतो पण अपयश आपल्याला कुठे चुकलो हे शिकवत.
0: म्हणजे आयुष्य ही एक शाळाच आहे नाही,
1: आणि आपण सगळे त्याचे विद्यार्थी.
0: क्या बात आहे.

0: वेलकम बॅक मित्रांनो. चला आता थोडं इतिहासात डोकवूया.
1: भारताच्या परंपरेत गुरु शिष्य परंपरेला फार मोठं स्थान आहे. प्राचीन भारतातील गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी गुरूंच्या सान्निध्यात राहून शिक्षण घेत असत. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, त्यात शिस्त, स्वावलंबन, चारित्र्य, नैतिकता आणि जीवन कौशल्यांचाही समावेश होता.
0: म्हणजे त्या काळात ऑनलाईन क्लास नव्हते?
1: नाही
0: सर, नेटवर्क जातंय असंही म्हणता येत नव्हतं.
1: बिलकुल नाही.
0: माझा माईक बंद आहे.
1: ते तर नाहीच नाही.
0: मग विद्यार्थी तेव्हाही खरंच शिकत असतील?
1: हो. मग आज शिक्षणाचं जग खूप बदललंय.
0: हो, पूर्वी फळा आणि खडू, आज स्मार्ट बोर्ड.
1: पूर्वी पुस्तक, आज डिजिटल पुस्तक.
0: पूर्वी ग्रंथालय आणि आज इंटरनेट.
1: आणि आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग आहे.
0: म्हणजे विद्यार्थ्याकडे माहितीचा अक्षरशः महासागर आहे.
1: पण महासागर असला तरी पोहायला शिकवणारा कुणीतरी लागतोच ना.
0: हो, ते तर आहेच.
1: इंटरनेट आपल्याला हजारो उत्तर देऊ शकतं, पण कोणता प्रश्न विचारायचा हे शिक्षकच शिकवतात. मोबाईल आपल्याला माहिती देतो, पण त्या माहितीचा योग्य वापर कसा करायचा हे फक्त शिक्षक शिकवतात.
0: म्हणजे तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेऊ शकतं का?
1: माझ्या मते तंत्रज्ञान शिक्षकाला मदत करू शकतं, पण विद्यार्थ्याच्या मनातील भीती, संभ्रम, आत्मविश्वासाची कमतरता समजून घेणाऱ्या मानवी संवेदनांना शिक्षकाचीच गरज आहे.
0: अगदी खरंय. कधी कधी तर शिक्षकांचं एक वाक्य, तू हे करू शकतोस, हे एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बदलून टाकतं. आणि नेहा, तुला काय वाटतं शिक्षकांची कमाई काय असेल?
1: पगार?
0: नाही ग, कमाई म्हणजे पगार बिगार नाही, कमाई म्हणजे त्यांच्या कामाची खरी पावती कोणती असते.
1: कोणती रे?
0: त्यांचा विद्यार्थी मोठा झाल्यावर भेटतो आणि म्हणतो, सर तुम्ही मला शिकवलं नसतं तर आज मी इथे नसतो.
1: यापेक्षाही मोठी कमाई कोणती?
0: काही शिक्षक निवृत्त होतात, शाळा सोडतात, पण विद्यार्थ्यांच्या आठवणीतून कधीच निवृत्त होत नाही.
1: कधी एखादा जुना विद्यार्थी अचानक भेटतो, सर ओळखलत का मला?
0: आणि सर म्हणतात, अरे तू अमुक अमुक वर्गातला अमुक अमुक विद्यार्थी, किती मोठा झालास.
1: हे ऐकून तर कदाचित त्या विद्यार्थ्यालाही किती छान वाटत असेल ना. की सर मला माझा वर्ग आणि माझ्या नावासकट ओळखतात.
0: हो ना, विद्यार्थी मोठा झालेला पाहून शिक्षकाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो शब्दात न सांग.

0: आता शेवटी जाता जाता आज शिक्षक दिन आहे, आपण शिक्षकांना काय देऊ शकतो?
1: फुलं देऊ शकतो, ग्रीटिंग कार्ड देऊ शकतो, शुभेच्छा देऊ शकतो, पण त्याहूनही मोठी भेट कोणती?
0: गृहपाठ वेळेवर करणं,
1: तेही आहे
0: वर्गात गोंधळ न करणं
1: अत्यंत महत्वाचं,
0: आणि मोबाईल बाजूला ठेवणं,
1: अगदी बरोबर,
0: हे फार अवघड आहे.
1: मग निदान प्रयत्न तरी कर.
0: बरं ठीक आहे, आज शिक्षक दिनानिमित्त मी शपथ घेतो
1: आणि मीही घेते,
0: आम्ही आमच्या शिक्षकांचा आदर करू,
1: त्यांनी दिलेल्या ज्ञानाची किंमत जाणू,
0: चुका झाल्या तर त्यातून शिकू,
1: आणि आमच्या यशाचं श्रेय मिळालं तर
0: एक हिस्सा शिक्षकांना देऊ,
1: फक्त हिस्सा
0: नव्हे तर मनापासून धन्यवाद देऊ.
1: प्रिय शिक्षकांनो, तुम्ही आम्हाला फक्त धडे शिकवले नाही, तुम्ही आम्हाला जीवन समजून घ्यायला शिकवलं.
0: तुम्ही आमच्या चुका दाखवल्या, पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्या चुका सुधारण्याची संधी दिलीत.
1: आम्ही पडल्यावर हात दिलात,
0: आम्ही घाबरलो तेव्हा धीर दिलात,
1: आम्ही हरलो तेव्हा पुन्हा प्रयत्न करायला शिकवलं,
0: आणि आम्ही जिंकलो तेव्हा शांतपणे हसत म्हणालात, मला माहिती होतं तू हे करू शकतोस.
1: म्हणूनच आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आमच्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक प्रणाम.
0: तुमचं एक वाक्य आमच्या आयुष्याला दिशा देऊ शकतं, तुमचा एक विश्वास आमच्यात आत्मविश्वास निर्माण करू शकतो, आणि तुमची एक शिकवण आयुष्यभर आमच्या सोबत राहू शकते. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
1: आजच्या युवावाणी या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण नेहा पवार,
0: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: तर मित्रांनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्त हो, युवावाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: तर मित्रांनो, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत टाटा,
1: गुड बाय.

0: आकाशवाणी मुंबई, अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून शिक्षकांचं अभिनंदन. दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिक्षक दिन आज राज्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. एक संक्षिप्त वृत्तांत.
1: उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसंच शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात 42 शिक्षकांना पद्मभूषण डॉ जे पी नाईक तंत्रशिक्षण पुरस्कारानं सन्मानित केलं. पुढच्या वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार आणि आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारांची घोषणाही त्यांनी केली. अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुख यांना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. काही ठिकाणी अभिनव उपक्रम राबवण्यात आले. शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत विविध ठिकाणांहून तक्रारी प्राप्त होत असताना नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत जाऊन विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला. तुळजापूर नगर परिषदेच्या सर्व शाळा वातानुकूलित करण्याची घोषणा तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आज केली.
0: दरम्यान 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या मात्र नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर, बीड, नंदुरबार या ठिकाणी विविध शिक्षक संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. सोलापुरात मागण्यांचं निवेदन शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सन्मान केला. राज्यातल्या 9 शिक्षकांना आज राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत त्यांना पदक, रोख रक्कम आणि मानपत्र प्रदान करण्यात आलं. 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे याबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. स्वतः शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी सांगितले. बीडच्या कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, आयआयटी मुंबईचे विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षक वैभव कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला.
2: ग्रामीण विद्यार्थ्यांकडे पण तितकाच टॅलेंट आहे. त्यांच्याकडे फक्त डिजिटल रिसोर्सेस कमी असतात पण तरीही त्यांच्याकडे गुणवत्ता जी असते त्यांची ती खूप चांगली असते. त्यांना डिजिटल एज्युकेशन त्यांना नाही, त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे पण तरीही आपण त्यांनाही आपण व्यवस्थेशीर शिकवू शकतो. कारण की त्यांच्या लोकल जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी आपण त्यांना जर जोडलं, त्यांच्या अनुभवाशी एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला आपण म्हणतो तो जर आपण जर केला तर दॅट विल बी मोर हँडी.
0: उत्तर मुंबईतल्या दुसऱ्या कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज कांदिवली इथं केलं. उत्तर मुंबईत विविध ठिकाणी अशी केंद्र सुरू करण्याची तसंच विविध कंपन्यांच्या सहकार्यानं रोजगार मेळावे भरवण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यासाठी वेगवेगळ्या

या औद्योगिक संघटनांबरोबर काम करणार असल्याचंही गोयल म्हणाले. लोकशाहीच्या प्रक्रियेत स्वायत्त न्यायसंस्था आणि माध्यमांचं महत्व मोठं आहे आणि सध्या माध्यमांच्या विश्वासार्हतेवर सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मांडलं. नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या माध्यम परिषदेत माध्यमं नेतृत्व आणि नवी जागतिक व्यवस्था या विषयावर ते बोलत होते. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमं या लोकशाहीच्या चार स्तंभांच्या जबाबदाऱ्या राज्यघटनेनं स्पष्ट केल्या आहेत. राजकारण आणि राजकीय पक्ष हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात दही हंडीचा मोठा उत्साह आज पाहायला मिळाला. मुंबईत गिरगाव, लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र धाक्कूमाकूमच्या ठेक्यावर नृत्य करणाऱ्या विविध गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्याची चुरस होती. राजकारण आणि मनोरंजन जगतातल्या अनेक मान्यवरांनी उत्सवाला हजेरी लावून गोविंदांना प्रोत्साहन दिलं. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं, दही हंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र संकल्पनेला बळकटी देण्याचं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवात केलं. मुख्यमंत्र्यांनी वरळी, दादर, घाटकोपर इथं आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. दहीहंडी दरम्यान झालेल्या अपघातांमध्ये आज मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला, तर पुण्यात काल लोखंडी कमान कोसळून एक महिला मृत्यूमुखी पडली. या उत्सवादरम्यान मुंबईत 118 गोविंदा जखमी झाले, त्यापैकी 85 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 33 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. ठाण्यात जखमी झालेल्या 10 गोविंदांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये पारलिंगी व्यक्तींसाठी सार्वजनिक ठिकाणी वेगळी स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली. या कामासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली असून महानगरपालिकांकडून कामाचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्यांची दखल राज्य सरकारनं घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व निर्णय टिकावेत म्हणून कायदेशीर बाबी तपासून त्यावर कार्यवाही सुरू आहे. जरांगे यांनी उपचार घ्यायला नकार देऊन टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी इथं शासनाच्या प्रतिनिधी मंडळाबरोबर चर्चा झाल्यानंतरही उपोषण सुरूच ठेवलं आहे. राज्य सरकारने आश्वासनं पाळली नाहीत असा आरोप जरांगे यांनी केला असून पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत येत्या 12 सप्टेंबरपर्यंत आदेश काढावा अशी मागणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा कृषी विभागानं निलंबित केले आहेत. आतापर्यंत 154 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीत दर फलक आणि साठा फलक अद्ययावत नसणं, शेतकऱ्यांना खरेदीच्या पावत्या न देणं अशा अनेक प्रकारच्या त्रुटी आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमध्ये विसापूर इथं आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबाला राज्य आदिवासी विभागानं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सेंट्रल किचनमधल्या निकृष्ट भोजनामुळे या मुलीला त्रास होऊन उलट्या झाल्या आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नंदुरबारमध्ये राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धा आजपासून सुरू झाली. राज्याच्या विविध भागातून 21 वर्ष वयापर्यंतची सुमारे 800 मुलं मुली यात सहभागी झाली आहेत. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात महाराष्ट्र तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. येत्या सोमवारपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. सोलापूरमध्ये गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत 6,93,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि 16 लाख रुपये किमतीच्या कारसह एकंदर 22,93,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हवामान.
गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतेक

0: बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून शिक्षकांचं अभिनंदन. दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 41 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.

ऐकत रहा मध्यम लहरी 537°6' आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

प्रसार भारतीच्या व्हेज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे ठीक 7:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बेल्जियम यांच्यातील व्यापार संधी, त्यातलं महाराष्ट्राचं योगदान, उद्योगांसमोरील आव्हानं याचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेऊया. श्रोते हो, मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमात बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. बेल्जियम भारतासोबत सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दिशेनं काम करेल अशी ग्वाही बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर यांनी या कार्यक्रमात दिली. हिरे आणि अलंकार, सेमी कंडक्टर, हरित हायड्रोजन आणि बंदरं, संरक्षण आणि आधुनिक उत्पादन आणि शेती आणि अन्न प्रक्रिया अशा एकंदर 5 क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत या दोन देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी मांडलं. या द्विपक्षीय संवादानिमित्तानं भारतीय उद्योगपती आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ विजय कलंत्री यांच्याशी आकाशवाणी मुंबईनं साधलेला संवाद आता आपण ऐकूया.
1: भारत बेल्जियम व्यापार पुढील 5 वर्षात दुप्पट करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. उद्योग क्षेत्राच्या दृष्टीनं हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्या संधी आणि आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं?
2: आता भारत आणि बेल्जियमचा ट्रेड 13 बिलियन आहे. त्याला त्याच्या 25 वरती जायला पाहिजे 5 साल मध्ये. त्याच्यामध्ये 3-4 सेक्टर्स आहे, सेमी कंडक्टर, डिफेन्स, टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅरिटाईम. चारही सेक्टर मध्ये आपण उत्साहातून काम केला आणि बरोबर कोलॅबोरेशन आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाला एक दुसऱ्या देशामध्ये, तो लई जास्ती पण धंदा होऊ शकते. सेमी कंडक्टरची आम्हाला लई मोठी रिक्वायरमेंट आहे. डिजिटल डेटा सेंटर, सेमी कंडक्टरची आम्हाला लई गरज पडणार. आणि सेमी कंडक्टर आम्ही दुसरी कंट्री सुद्धा इम्पोर्ट करते. सेमी कंडक्टरचे इंडियामध्ये बेल्जियम कॉलॅबोरेशनचे प्लांट लावले आणि डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये तो व्यापार 25 बिलियन सुद्धा जास्ती होऊ शकते.
1: बेल्जियमकडे तंत्रज्ञान, संशोधन आणि भांडवल आहे, तर भारताकडे मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि उत्पादन क्षमता आहे असं पियुष गोयल यांनी सांगितलं. या भागीदारीचा उपयोग भारतीय उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी व्हावा यासाठी काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं?
2: आमच्या इकडे रिक्वायरमेंट आहे डिफेन्स, इलेक्ट्रॉनिक्स, व्हाईट गुड्स, सेमी कंडक्टर आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची. पण रिक्वायरमेंट आम्हाला कॅपॅसिटी बिल्डिंग मध्ये व्यवस्थित पण दुरुस्त करून त्याचा कसा उपयोग होऊ शकते ते बघायला आहे. ती बघेल आपण तर आपण अचीव्ह करू शकते आणि भारताला फायदा होणार. ही बात बरोबर, त्याच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपणच्याकडे मार्केट आहे. आपण इंडियाच्या मार्केट साठी तुमच्याकडे फॉरेनसून सगळे व्यापारी येते, कंट्रीज येते. आता इतकी प्राईम मिनिस्टर येते, आता ब्रिक्स कंट्रीमध्ये 12 प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट येणार. तो कसा येते की तुमच्याकडे मार्केट आहे आणि मोठा मार्केट आहे आणि तुम्ही पहिला अडॉप्ट केलं आहे मार्केट आणि फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, इकॉनॉमी पण स्ट्रॉंग आहे.
1: पियुष गोयल यांनी सेमी कंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, संरक्षण आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बेल्जियमच्या तंत्रज्ञानाची आणि भारताच्या उत्पादन क्षमतेची, मनुष्यबळाची सांगड घालण्याची भूमिका मांडली. यापैकी कोणतं क्षेत्र पुढील 5 वर्षात प्रत्यक्ष गुंतवणूक आणि रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीनं सर्वाधिक परिणामकारक ठरू शकतं असं तुम्हाला वाटतं, म्हणजे उत्पादन क्षमता आणि मनुष्यबळाच्या बाबतीत?
2: उत्पादन क्षमता आहे, आता 7.8% ग्रोथ झाला लास्ट क्वार्टर मध्ये. ती प्रूव्ह करते की इंडियाकडे

0: क्षमता है, दूसरा कि अपुला एडवांस टेक्नोलॉजी कई अपुला एडवांस टेक्नोलॉजी कई कई इंडस्ट्री बड़ी पाजे ती इंडस्ट्री बड़ी कसा त्याचा उपयोग होऊ सकते है स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा सपोर्ट पाहिजे आणि नंतर ती त्याचा उपयोग होणार आणि मार्केट पण आहे आमच्याकडे 140 करोडच्या. दोघी वस्तू आपल्याकडे आहे आणि डिफेन्स आणि त्याच्यामध्ये आम्ही एक्सपोर्टर झाल्या. ईवर 5 बिलियनचा एक्सपोर्ट झाला आमच्या आणि त्याची 10 बिलियनची आम्हाला कल्पना आहे. 10 बिलियन करायचं तर आम्हाला टेक्नॉलॉजी पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे आणि कॅपॅसिटी बिल्डिंग करायची आवश्यकता आहे.
1: बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट टी वेवर यांनी भारत बेल्जियम व्यापार अधिक सुलभ करण्याची आणि विशेषतः हिऱ्यांवरील शुल्क आणखी कमी करून शून्यावर आणण्याची तयारी दर्शवली. भारतीय जेम्स अँड ज्वेलर्स

0: आणखी कमी करून शून्यावर आणण्याची तयारी दर्शवली. भारतीय जेम्स अँड ज्वेलरी उद्योगासाठी हे प्रत्यक्षात किती मोठं पाऊल ठरू शकतं?
1: बेल्जियमचे प्रधानमंत्री 20 वर्षानंतर मुंबई आले आणि त्यांनी ही जी दर्शवली हिरासाठी की ड्युटी कमी करणार. आज आमच्या सगळ्यात मोठा मार्केट हिराच्या आणि डायमंड मॅन्युफॅक्चरच्या अँटवर्प मध्ये आहे. सगळे इंडियन्स आहे, ही सगळे जे डायमंड मॅन्युफॅक्चर करते अँटवर्प मध्ये, त्याची एक व्यवस्थित कॉलनी पण आहे आणि डायमंड मार्केट आहे भारतीय. तर ते भारतीयचे आता डायमंडचा झाला तर व्यवसाय वाढणार आणि आता जी डायमंडच्या व्यवसायाला ती डबल होऊ शकते. कसा की डायमंड जेम्स ज्वेलरी त्याचा उपयोग वर्ल्ड ओव्हर आहे आणि इंडियाची जेम्स ज्वेलरी सगळ्याला प्रख्यात आहे आणि सगळ्याला माहिती आहे काय क्वालिटी आहे, कधी कसा त्याचा यूज होऊ शकते आणि गॅरंटी पण आहे. आणि आपल्याचा एक्सपोर्ट पण 1/3 एक्सपोर्ट डायमंडचा आहे जेम्स ज्वेलरीचा. तर त्याच्यामध्ये याच्यालाही सपोर्ट होणार जेव्हा ड्युटी कम झाली डायमंड वरचं.
0: पियुष गोयल यांनी डिफेन्स आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉन कॉकेरिल सारख्या बेल्जियम कंपन्यांसोबत सहकार्य तसंच भारतातून संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीच्या शक्यता मांडल्या. भारतीय खासगी उद्योगाला या सहकार्याचा प्रत्यक्ष फायदा मिळण्यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत संरक्षणाच्या दृष्टीने?
1: काय पण जॉईंट कॉलॅबोरेशन, जॉन कॉकेरिल लई मोठी कंपनी आहे आणि ती डिफेन्स प्रोडक्शन मध्ये आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स मध्ये लई ऍडव्हान्स्ड आहे आणि त्याची टेक्नॉलॉजी आपल्याला भेटली आपण जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पण वाढणार, एक्सपोर्ट पण वाढणार आणि एम्प्लॉयमेंट पण वाढणार. तर त्याच्यासाठी आपण काय काय उपयोगी वस्तू आणि त्याला काय फॅसिलिटी देऊ शकते इकडे यासाठी ती गव्हर्नमेंटला करायची आहे. स्टेट कोण महाराष्ट्रामध्ये येणार तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटचा सपोर्ट तर राहणारच, पण महाराष्ट्रामध्ये आपण त्याला काय फॅसिलिटी देऊ शकते. तर काही वेळ महाराष्ट्रामध्ये नए नए असे प्रोग्राम येते, नए नई कंपन्या पण येते की आम्हाला इकडे इंडस्ट्री काय, नंतर ती दुसऱ्या स्टेटमध्ये जाते. तर आम्हाला पण एक असा प्लॅटफॉर्म करायला पाहिजे की एक नवीन इंडस्ट्री आणि नवीन धोरणची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इकडे येते तर त्याला आम्ही काय काय सपोर्ट करू शकते, काय फॅसिलिटी, काय इन्सेंटिव्ह भरपूर द्या, ताकि ती इकडे दुसऱ्या स्टेटमध्ये नाही जाणार आणि महाराष्ट्रामध्ये प्रोग्रेस होणार.
0: अँटवर्प ब्रुक्स बंदराला भारताच्या युरोपातील निर्यातीसाठी महत्वाचा गेटवे म्हणून समजण्यात आलंय, तर या निमित्ताने सागरी क्षेत्रात भारत बेल्जियम भागीदारी बद्दल तुम्ही काय सांगाल?
1: अँटवर्प पोर्ट वर्ल्डचा मोठा पोर्ट आहे आणि मी गेला पण अँटवर्प पोर्टची 2-3 अँटवर्प पोर्टची जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मेकॅनिझम आहे, त्याच्यातून आपण लई शिकू शकते. आपल्याला बघायला पाहिजे ते कसा येते इकडे महाराष्ट्रामध्ये आणि आपण एक जॉईंट कॉलॅबोरेशन त्याच्यातून करूया. 1-2 ते आले पण होते, त्यांनी इंटरेस्ट दाखवला होता, काही झाला नाही. आता बघूया आपण काय ती त्यांचा इंटरेस्ट काय आहे की फ्री ट्रेड झोन आणि पोर्ट त्यांच्यासाठी ती कॉलॅबोरेशन करून पुढे वाढू. आणि अँटवर्प पोर्ट युरोपचा गेटवे आहे, आपल्या युरोपचा आपण जितके पण कार्गो आहे अँटवर्प पोर्ट मध्ये एक हब क्रिएट करायचा, इकडून एक्सपोर्ट अँटवर्प पोर्ट सगळे वेळ डिस्ट्रीब्युट करायचं. तर वी गेट द नेटवर्क ऑफ ऑल दी अँटवर्प पोर्ट आणि तिकडे पुढे कसा माल पाठवायचा तिकडून इझी आहे.
0: बेल्जियम मधील गुंतवणूक आणि उद्योगांचा महाराष्ट्राला कसा फायदा होऊ शकतो आणि महाराष्ट्र यासाठी काय संधी उपलब्ध करून देऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
1: बेल्जियम हे दुसरे पण कोणी कंट्रीच्या व्यवसाय इकडे यायला पाहिजे तर त्याच्यासाठी एक आपण पॉलिसी बनवायला पाहिजे. ही आमची पॉलिसी आहे, याच्यामध्ये ई कन्सेशन लँड टॅक्सेस मध्ये, स्टॅम्प ड्युटी मध्ये, इलेक्ट्रिसिटी मध्ये आम्ही देणार आणि टाइम बाउंड देणार. असं नाही की आम्ही देणार मध्ये टाइम बाउंड देणार आणि तुम्ही या इकडे आणि सगळी फॅसिलिटी कर. लेबर लॉज मध्ये पण काय अमेंडमेंट पाहिजे, लोकल इश्यूज पण लई येते त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय मदत करणार. आज काय की एक पॉलिसी मध्ये हे पण व्हायला पाहिजे की तुम्ही 1,000 crore, 2,000 crore, 5,000 crore असा इन्व्हेस्ट केला तर याच्यासाठी आम्ही ही व्यवस्था तुम्हाला देणार. ती प्रोजेक्ट मॉनिटर करायचा दर 3 महिन्यामध्ये मॉनिटर करायचा की काय प्रोग्रेस झाला काय नाही झाला, पुढे आम्ही काय कसा नाही गेला ही प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये काय काय अडचण आहे ती कशी आम्ही दूर करूया आणि मी त्याला पुढे कसा घेऊन जाऊया आणि ते अटकले कसा. तर ही सगळी व्यवस्था आणि एक मॉनिटरिंग पॉलिसी कमिटी ठेवली. ब्युरोक्रेटची नको पाहिजे, त्याच्यामध्ये इंडस्ट्री ब्युरोक्रेट सगळे पाहिजे. तरी जे होणार खाली ब्युरोक्रेसी सुद्धा नाही होणार. तो महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्रोएक्टिव्ह पॉलिसी करा. पहिला महाराष्ट्रामध्ये रोग आहे इथे होते कसं की लँड वेंड सगळ्याचे भाव इतके नव्हते इलेक्ट्रिसिटीचे. तो

0: बघितलं महाराष्ट्र प्रीमियर स्टेट आहे इंडस्ट्री आणि ट्रेड मध्ये, आणि इकडे इंटरनॅशनल पोर्ट आहे, इकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, आणि चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे सगळं होऊन शकते.
1: भारतासाठी एफटीए मुळे मुक्त व्यापाराच्या दृष्टीने मोठ्या संधी खुल्या होणार आहेत. यासाठी युरोपीय देशांच्या सोबत द्विपक्षीय भेटी कशा महत्वाच्या ठरतात? म्हणजे मगाशी तुम्ही अँटवर्प बंदरासंदर्भात सांगितलं ज्याचं युरोपाच्या दृष्टीने महत्व आहे, तर त्या देशांसंदर्भात द्विपक्षीय भेटी कशा महत्वाच्या ठरतील अशा आणखी, जशी काल बेल्जियमची आणि भारताची जी चर्चा झाली.
0: आता युरोपच्या एफटीए डिसेंबर मध्ये साइन होणार, आणि बेल्जियम संख्या आमच्या एफटीए आहे सेपा ट्रीटी, कमर्शियल इकॉनॉमिक कॉपरेशन स्ट्रॅटेजिक अलायन्स. तो आता आम्ही जेव्हा याच्यातून साइन करणार युरोपियन ट्रीटी, तो टॅक्स कन्सेशन तिकडे आम्हाला 97% आमचा माल टॅक्स फ्री जाणार, तो आम्हाला लई त्याचा फायदा होणार. पण त्याच्यासाठी आम्हाला कॅपॅसिटी बिल्डिंग करायला पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला वाढवायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला टेक्नॉलॉजी पाहिजे, त्याचा पण समावेश आहे. तो जेव्हा एफटीए सगळे साइन होते, तर युके इंडियाचा एफटीए झाला, तो जेम्स ज्वेलरीला, टेक्सटाईलला, लेदर गुड्सला, यांना सगळ्यांनाही फायदा होणार. त्याच्यामध्ये सगळे टॅक्सेस उडवले त्यांनी, तर टॅक्सेस आता नाही, तर ती आम्हाला कॉम्पिटेटिव्ह झाले आम्ही ती मार्केटमध्ये. तो असा युरोपमध्ये होणार, तर त्याच्यासाठी आम्हाला लोकल मॅन्युफॅक्चरिंग आणि कॅपॅसिटी वाढवायची पण गरज आहे, आणि लोकल इंडस्ट्रीला पण काय सपोर्ट आणि मदत करू शकते की पुढच्या 5 वर्षांमध्ये आपण युरोपमध्ये, युके मध्ये, बेल्जियम मध्ये ट्रेड डबल करणार, तर त्याच्यासाठी काय काय व्यवस्था करायला पाहिजे ती पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पाहिजे.
1: सर, काल पियुष गोयल सरांनी असं आवाहन केलं युरोपीय महासंघाच्या सर्व सदस्यांना की मुक्त व्यापारासाठी, तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आशादायक चित्र वाटतंय का हे सगळं?
0: हिंदुस्थानची पण पॉलिसी वेलकमिंग आहे आणि त्यांची पण, आणि आपण डब्ल्यूटीओ मध्ये पण साइन केली आहे ट्रीटी, ती ट्रीटीवर आम्ही अमल करतो काय पण करायच्या. मला असं वाटतं की जी पियुष गोयल सांगितलं ती होऊन सकते. ही वर्ष आपण 863 बिलियन ट्रेड केला आहे, पुढच्या वर्षी आम्ही 1000 करोड क्रॉस करणार, 1000 बिलियन. ती लई मोठा लक्ष्य आहे, ती वाढून पण सकते. सर्व्हिसेस, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, टेक्सटाईल, डिफेन्स, सगळे सेक्टरचा समावेश आहे त्याच्यामध्ये.
1: सर धन्यवाद, तुम्ही आकाशवाणी मुंबईशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, मुक्त व्यापार करार हा केवळ आयात शुल्क नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नाही, विश्वासावर आधारित व्यापक आर्थिक भागीदारीचा पाया आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच्या संवाद कार्यक्रमात म्हणाले. भारताची मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि बेल्जियमची बंदरं, लॉजिस्टिक्स, औषध निर्माण, जैव तंत्रज्ञान आणि हरित तंत्रज्ञानातील क्षमता यांमुळे दोहोतील भागीदारी भारताच्या परदेशी व्यापार धोरणासाठी कशी मोलाची ठरणार आहे हे आपण जाणून घेतलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची. ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे ठीक 7:30 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती।
8: शेतकरी बंधूंनो नमस्कार। तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश या घटकांवर पिकांची वाढ अवलंबून असते। वातावरणातलं कर्बवायूचं प्रमाण वाढल्यास पिकांची वाढ जास्त होते। तापमान वाढल्यास पिकांचा पक्वतेचा कालावधी कमी होईल, किडींचं संतुलन बिघडेल। हवामान बदलाचा परिणाम पिकांवरील किडीवर होतो। किडींच्या संख्येमध्ये अनुवांशिकरित्या बदल होतो। वातावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत। अजैविक घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा यांचा समावेश होतो, तर जैविक घटकांमध्ये किडींचं खाद्य आणि इतर नैसर्गिक शत्रू यांचा समावेश होतो। हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा या अजैविक घटकांचा पिकांवरील वेगवेगळ्या किडींची वाढ, त्यांचा जीवनक्रम, जगण्याचा कालावधी, प्रजनन, अंडी घालण्याची क्षमता याच्यावर खूप परिणाम होतो। पोषक वातावरण मिळाल्यास किडींचं प्रजनन वाढून त्यांची संख्या वाढते, तर प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढून संख्या कमी होते। अति जास्त किंवा अति कमी तापमानात किडी मरतात, जिवंत किडींची वाढ होत नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं। पण त्यातही ज्या किडींच्या जीवनक्रमात कोष आहे, त्या किडी अशा तापमानात जमिनीमध्ये कोषावस्थेत जाऊन आपला बचाव करतात। पतंगवर्गीय किडी प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत जातात। आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास किडींमध्ये रोग पसरवणारे बुरशी, जीवाणू, विषाणू इत्यादी वाढ होऊन किडींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं। किडींची नैसर्गिक वाढ कमी होते, खाण्यावर परिणाम होतो। किडींच्या शरीरामध्ये आर्द्रतेमुळे पाणी जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाहीत, तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते। अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान, अगर आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल, खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं यावर होतो। वाऱ्यामुळे मावा, पिठ्या ढेकूण, खवले किड, पांढरा लोकरी मावा इत्यादी किडी खूप दूरवर वाहून जाऊन त्यांचा प्रसार होतो। याशिवाय हवेचा दाब, हवेच्या लहरी, कर्बवायूचं प्रमाण यांचा सुद्धा किडींवर प्रभाव होतो। कडाक्याची थंडी अथवा थंडीची लाट याचा किडीच्या वाढीवर नक्कीच अनिष्ट परिणाम होतो। त्याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशामुळे किडींच्या प्रजनन आणि संख्या वाढीवर खूप परिणाम होतो। या दोन्ही वातावरणात किडींची संख्या मर्यादित राहते। जैविक घटकाचाही किडींच्या वाढीवर परिणाम होतो। अति आणि

0: अनियमित पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो. साहजिकच गवतावर पोसणाऱ्या किडी वाढतात, तर काही विषारी गवतामुळे किडी मरतात. त्याचबरोबर मित्र कीटक आणि भक्ष कीटकांच्या संख्येवरही परिणाम होतो. मित्र कीटक आणि मित्र बुरशी निसर्गात पाऊस तापमान अनुकूल मिळाल्यास वाढतात, आणि मग असे मित्र कीटक आणि मित्र बुरशी किडींची संख्या कमी करतात. किडींसाठी पोषक घटक यांचा अभ्यास करता असं दिसून आलं की सततचा रिमझिम पाऊस आणि जास्त आर्द्रतेत माव्याचा प्रादुर्भाव वाढतो. अनेक तण, रानभेंडी, गाजर गवत, फळझाड इत्यादी पिकांवरील ढेकणाला उष्ण आणि कोरडं हवामान जास्त पोषक असतं. पानं खाणाऱ्या आणि गुंडाळणाऱ्या अळीला पावसाची खूप दिवसांची उघडीप आणि नंतर अनियमित पाऊस असं वातावरण पोषक असतं. उंट अळीचा प्रादुर्भाव अनियमित पावसामुळे वाढतो. भुईमुगावरील मावा थंड हवामान असल्यास वाढतो. उष्ण आणि कोरडं हवामान असल्यास फूल किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. खूप दिवसांनी उघडीप आणि त्यानंतर सततचा पाऊस असं वातावरण लाल केसाळ अळीला अनुकूल आहे. मृगाचा जोराचा पाऊस पडल्यानंतर जमिनीत हुमणीच्या कोशावस्थेतून भुंगेरे बाहेर पडतात. तुरीवर फुलोऱ्याच्या वेळी 25 अंश तापमान असल्यास पिसारी भुंगे यांचा प्रादुर्भाव वाढतो. पेरणीच्या वेळी जास्त सेंद्रिय पदार्थ असतील आणि जास्त ओलाव्यामुळे कुरतडणारी अळी वाढते. पहिल्या पावसानंतर हलक्या आणि कोरड्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव वाढतो. शेताच्या बांधावर अंडी अवस्थेत असणारे नागतोडे अंड्यातून बाहेर पडतात. म्हणजेच एकंदरीत जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात त्वरित बदल होताना अनुभवाला येऊ लागले आहेत. त्यामुळे अन्न साखळी बिघडली आहे, पीक कीड यांचं संतुलन बिघडलं आहे, किडीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे हवामानातले बदल लक्षात घेऊन कीड नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय योजणे हे आपल्या हातात आहे.
1: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण पिकांमध्ये खतांचा वापर करताना बऱ्याचदा वेगवेगळ्या खतांचा वापर हा करत असतो, तर या खतांचा वापर करताना नेमकी कोणती खतं वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल, यासाठी हिरवळीची खतं आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे तर हा नेमका कसा करायला हवा, त्याचे काय फायदे आहेत आणि शेतीच्या दृष्टीने त्याचं काय महत्व आहे, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. हिरवळीची आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे हाच आपला आजचा विषय आहे, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कार्यक्रम सहाय्यक डॉक्टर सचिन कारले सरांना. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, आता आपण खतांबद्दल बोलणार आहोत, तर सुरुवातीला जी हिरवळीची खतं जी आहेत, तर ही खतं म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
3: नमस्कार शेतकरी मित्रांनो. हिरवळीची खते म्हणजे जी आपण पिकांमध्ये घेत असलेली हिरव्या अवस्थेतील जमिनीत नांगरून किंवा जी पिकं आहेत ती जमिनीमध्ये उगवायची असतात, ती नंतर हिरव्या अवस्थेत आल्यानंतर एक फुलोऱ्याच्या अगोदर त्यांना जमिनीमध्ये डायरेक्ट गाडायचं असतं. म्हणजे नांगरून पूर्ण जमीन काढायची आणि जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो आपल्याला वाढवायचा असतो. यासाठी जी वापरली जाणारी पिकं आहेत त्यांना हिरवळीची खते असे म्हटलं जातं.
2: अच्छा अच्छा. पण आता सर, त्याचे जे प्रकार आहेत आणि आपण कोणत्या पिकांमध्ये याचा प्रामुख्याने वापर करतो?
3: हिरवळीची खते जी आहेत यामध्ये प्रमुख पिकं येतात ती म्हणजे ताग, धेंच्या, बरसीम, त्यानंतर चवळी, मूग, उडीद, गवार, ही पिकं सुद्धा आपण हिरवळीच्या पिकांसाठी घेत असतो. यामध्ये यांची पद्धत कशी आहे, काही पीक लागवडीच्या अगोदर जमिनीमध्ये ती पेरावी लागतात.
2: बरोबर.
3: ओलाव्यावरती किंवा थोडंफार पाणी देऊन जी वाढ करायची, साधारण महिनाभरात त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि ती फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर म्हणजे त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण झालेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे सेंद्रिय घटक जो आहे तो वाढलेला असतो, त्यावेळेस ती आपण जमिनीमध्ये पूर्णपणे गाडतो. जेणेकरून आज पिकांना जे सेंद्रिय पदार्थ देण्याची गरज आहे ती यातून पूर्णपणे भागवली जाते. तर यामध्ये दोन प्रकार आहेत, एक जागेवर हिरवळीचे खत

0: तयार करणं आहे, आणि दुसरं हिरव्या पानांचे खत. तर जे जागेवर केलं जातं त्याला इन्सिटू प्लांटेशन म्हटलं जातं, ज्यामध्ये आपण ही जी काय ताग, धेनच्या, बरसिंग ही जी काय आहेत किंवा मूग, उडीद ही पेरतो आणि ती लागवड करून ती नंतर गाडली जातात.
1: बरोबर.
0: तसेच ग्लिरीसिडिया, ज्याला गिरीपुष्प म्हटलं जातं, अशा प्रकारची जी काही झाडं आहेत त्यांची आपण बांधावरती लागवड करतो किंवा बाहेर लागवड करतो, आणि त्याची पानं आणून आपण ती शेतामध्ये गाडली जातात, तर त्याला हिरव्या पानांची खतं असे म्हटलं जातं. म्हणजे अशा दोन प्रकारची याच्यामध्ये लागवडीची पद्धत आहे.
1: अच्छा. आता सर, हिरवळीच्या खतांचे जे फायदे आहेत तर ते काय काय सांगाल तुम्ही?
0: हिरवळीचे खत हे सेंद्रिय पदार्थ जमिनीतले वाढवतात, तसेच जमिनीची सुपीकता वाढवतात.
1: बर.
0: जमिनीची जी रचना आहे, म्हणजे जमीन कडक झालेली असेल ती भुसभुशीत करायची जी आहे ती रचना याच्यामुळे सुधारते. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तसेच उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची जी क्रिया आहे ती याच्यामध्ये वाढली जाते, कारण की त्यांना सेंद्रिय कर्ब हा खाद्यासाठी मिळत असतो.
1: बरोबर.
0: तसेच शेंगवर्गीय पिकांमुळे नत्राचे प्रमाण वाढवण्यास पण मदत होते. जी काही हिरवळीची खते वापरते त्याच्या काही शेंगवर्गीय पिक आहेत त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढवण्यास मदत होते. रासायनिक खतांचा वापर कमी केला जातो, जो आपल्या सध्याचा ज्वलंत विषय आहे. तसेच जमिनीचे आरोग्य सुद्धा सुधारते. या सर्व हिरवळीच्या खतांमुळे हा असा फायदा
1: होत असतो. बरोबर. पण सर, ही खतं वापरताना शेतकरी बांधवांनी काही काळजी वगैरे घेणं गरजेचं असतं का? की म्हणजे काही प्रमाण आहे किंवा कसं, म्हणजे काय सांगाल?
0: ही जी हिरवळीची खतं ही लाईव्ह घेत असल्यामुळे त्यांना वेळेची मर्यादा असते, आणि ही जी वेळेची मर्यादा आहे ती आपल्याला सांभाळण्यासाठी पीक जे आपल्याला घ्यायचंय त्याच्या अगोदर याचं प्लॅनिंग करायला पाहिजे, आणि ती त्याच्या महिना दोन महिने अगोदर करून त्याची लागवड, म्हणजे ही वेळ खाणारी प्रक्रिया आहे. तसेच याला पाण्याची सुद्धा गरज भासू शकेल. आपण नुसत्याच ओलाव्यावरती हे नाही करू शकत, तर ह्याला पाणी सुद्धा देण्याची कधी वेळ येऊ शकते, तर त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच पीक घेण्यासाठी कधी उशीर होऊ शकेल, कारण की गाडण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ जाऊ शकतो, याचं नियोजन जर का आपण व्यवस्थित केलं तर हे खतं वापरण्यासाठी काहीच अडचण नाही.
1: बरोबर. म्हणजे एक चांगली आणि सोपी अशी पद्धत आपण म्हणू शकतो, नाही का?
0: येस.
1: सर, आता या हिरवळींच्या खतांच्या बरोबरीने जैविक खतांचा सुद्धा वापर शेतीमध्ये केला जात असतो, तर जैविक खत म्हणजे काय?
0: जैविक खत म्हणजे जे प्रयोगशाळेमध्ये हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या किंवा अविद्राव्य स्फुरद विरघळवणाऱ्या ज्या जीवाणू आहेत त्यांची वाढ करून लिग्नाइट सारख्या माध्यमांमध्ये जतन करून त्याची जी खत तयार केली जाते त्याला जीवाणू खत असं म्हटलं जातं. ऍक्च्युली ह्याची गरज कशी आहे मार्केटमध्ये, आज पाहिलं गेलं तर भारतात आज आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे, अन्नधान्यांचं वापर आहे वाढवणं गरजेचं आहे, जागेची उपलब्धता कमी होत चालली आहे, त्यामध्ये प्लस रासायनिक खतांचा आपण वापर वाढवलेला आहे. आज रासायनिक खतांचा विचार केला तर मार्केटमध्ये दर खूप वाढलेले आहेत, तुम्ही पाहिलं तर त्यांची उपलब्धताही आजकाल कमी आहे, कारण की आज जागतिक मार्केटमध्ये पाहायला गेलं तर खतांचा मुबलकताही कमी होत चाललेली आहे, त्यामुळे त्यांच्या किमती वाढत आहेत, आणि मग ह्या सर्वांना पर्याय म्हणून जीवाणू खतांचा वापर करू शकतो. तर जीवाणू खत ही किंमत त्यांची अगदीच नगण्य आहे, इझिली आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. जीवाणू खत ही काय, आपल्या जमिनीमधले जे जीवाणू आहेत ह्यांची संख्या वाढवण्याचं काम करत असते, कारण की तुम्ही जी खतं जमिनीत देता ती जमिनीत दिलेली खतं ही लगेच उपलब्ध होत नसतात, आणि ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. आज काय झालेलं आहे, आपण रासायनिक खतांचा वापर करून करून जमिनीची जी जीवाणू आहेत हे आपण मारण्याचं काम केलेलं आहे. कुठेतरी यामध्ये जागृती येत चाललेली आहे, रासायनिक खतांचा वापर कमी करून तिथे जर का जीवाणू खतांचा वापर होतो, आपली जी जमीन आहे याच्यामध्ये फक्त सेंद्रिय खतांचा मारा जर का केला आणि त्याच्यात तुम्ही जीवाणू खतं टाकली तर ते जीवाणू खतांचं खाद्य हे सेंद्रिय पदार्थ आहे, ते सेंद्रिय पदार्थ कार्य करून आपल्याला अन्नद्रव्य पिकांसाठी उपलब्ध करून देतात. मग हा जो आपला होणारा फायदा आहे हा याच्याने खूप चांगल्या रीतीने शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो.
1: अच्छा. सर, आता जैविक खतं जी आहेत तर ही आपण का वापरायला पाहिजे आणि जे त्याचे फायदे सुद्धा आहेत काही, तर काय सांगाल त्याविषयी?
0: कोणतेही पीक घ्यायचं असेल तर जमिनीची सुपीकता ही सर्वात महत्वाची आहे, आपण बोललो आहोत. तर ही अन्नद्रव्य जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात आणि काही अन्नद्रव्य ही पुरवावी लागतात. हे पुरविलेले अन्न घटक जे आहेत जसेचे तसे उपलब्ध त्यांना होत नसतात, ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. मग ह्या जीवाणूची संख्या आणि कार्यक्षमता ही महत्वाची आपल्या शेतीमध्ये, आणि ती वाढवण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासोबत जैविक खतं म्हणजे जीवाणूंची वाढ करणं ही गरजेची आहे. मग यासाठी बरेचसे जे खत आहेत, म्हणजे जसे अझोटोबॅक्टर, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ यांचा आपण त्याच्यामध्ये वापर करून ती जीवाणू आपण संख्या वाढवू शकतो. तर एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जी जमीन आहे त्या जमिनीमधली जर का तुम्ही वरचा लेअर काढून टाकलात आणि लेवल करताना त्याचा लेवल काढला तर तिथे येणारी जी पिकं आहेत नंतरची त्यांचं उत्पादन हे घटतं, कारण की त्या वरचा जो थर आहे त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या ही सर्वात जास्त
1: असते,
0: आणि तोच थर आपण काढला तर 2-3 वर्ष तुम्हाला तिथं उत्पन्न कमी

0: ज्यावेळेस हळूहळू जीवाणूंची संख्या वाढते त्यावेळेस तुम्हाला तिथून उत्पन्न चांगलं मिळतं. हा जो प्रकार आहे तर याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य सांभाळण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करणं गरजेचं आहे. आणि जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊ शकेल. रासायनिक खतांचा जो आपण वापर करतो, वारेमाप वापर करतो, हा कमी करावा लागेल आणि त्यांचा कार्यक्षम वापर होईल. त्याच्यामुळे आपली त्याच्यामध्ये बचत होऊ शकेल. जैविक खतं ही पर्यावरणपूरक आहेत, ही चांगल्या रीतीने
1: पर्यावरण संवर्धनही मदत होईल.
0: येस, तसेच जैविक खतांमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते. जैविक खतं ही सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन, इंडोल ऍसिटिक ऍसिड यासारखी जी संप्रेरक आहेत ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देत असतात. आणि व्हिटॅमिन बी सारखी अन्नद्रव्य ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे जैविक खतांमुळे जमिनीमध्ये जी प्रतिजैविक सोडली जातात त्याच्यामुळे बरेचसे बुरशीजन्य जे रोग आहेत हे सुद्धा कमी होतात.
1: बरोबर,
0: त्यांची सेल्फ इम्युनिटी पॉवर आपण जी म्हणतो ती वाढली आणि त्याच्यामुळे जो कीटकनाशकांसाठी करावा लागणारा खर्च आहे हा सुद्धा कमी होतो.
1: बरोबर,
0: तसेच उत्पन्नामध्ये 15-20% वाढ होते. म्हणजे अशा रीतीने जैविक खतांचा जर का वापर केला तर हे फायदे आपल्याला शेतकऱ्यांना नक्कीच मिळू शकतात.
1: सर, आता जैविक खतांचे जे प्रकार आहेत आणि कोणत्या पिकांसाठी आपण ते वापरू शकतो?
0: जैविक खतांचे प्रकार मध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू जसे रायझोबियम, ऍझोटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर, ऍझोस्पिरिलम, निळे हिरवे शेवाळ, अझोला हे आहे. त्यानंतर दुसरे आहेत ते स्फुरद विरघळणारे जीवाणू, त्याला आपण फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो, किंवा पालाश विरघळणारे जीवाणू त्याला पोटॅश सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो. तसेच सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे विघटन करणारे उपलब्ध करून देणारे जीवाणू असे प्रकार येतात. उदाहरणादाखल सांगायचे म्हटले तर या खतातील ऍझोटोबॅक्टर हे जीवाणू मुळांभोवती राहून सहजीवी पद्धतीने कार्य करतात. या खतांमुळे हेक्टरी 15-20 किलोग्राम नत्र स्थिर होण्यास मदत होते आणि जीवाणू हवेतील मुक्त नत्र म्हणजे जो 78% हवेमध्ये जो नत्र आहे तो मुक्त नत्र शोषून घेऊन ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असतात. हे जीवाणूयुक्त खत एकदल आणि तृणधान्य पिकांसाठी वापरावे. द्विदल पिकांमध्ये याचा वापर करू नये कोणत्या ऍझोटोबॅक्टरचा. द्विदल पिकांसाठी वेगळे आहेत. याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, भात, कापूस, वांगी, मिरची, बटाटा यांसारखी एकदल पिकं घ्यावीत. रायझोबियम हा जो जीवाणू आहे हा सुद्धा सहजीवी पद्धतीने कार्य करत असतो. हा जीवाणू द्विदल पिकांसाठी वापरायचा.
1: अच्छा,
0: द्विदल पिकांमध्ये मुळांवर गाठी तयार करून आपण पाहतो ती मुळांच्या ज्या गाठी असतात थोड्याशा त्याच्यात लेग हिमोग्लोबिन असल्यामुळे अशी गुलाबी रंगाची दिसतात. जर का तुम्ही मुळ पाहिली तर त्यामध्ये झाडाचे अन्न जे आहे ते पिकांना उपलब्ध करून देत असतात. म्हणजे हवेतील नत्र हा त्या मुळांमध्ये गाठीमध्ये गोळा करून तो पिकांना उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर साधारण द्विदल पिकांसाठी हेक्टरी 50-200 किलोग्राम नत्र हा जमिनीत स्थिर करू शकतो इतकी त्याच्यात ताकद आहे. त्यानंतर निरनिराळ्या द्विदल पिकांसाठी विविध प्रकारचे रायझोबियम गटाचे जीवाणू यामध्ये वापरले जातात. आता रायझोबियम मध्ये वेगवेगळे गट आहेत जसे चवळी गट, हरभरा गट, वाटाणा गट, घेवडा गट, अल्फा अल्फा किंवा बरसिम गट.
1: बरोबर,
0: हे असे वेगवेगळे गट आहेत त्यानुसार आपण ते पिकांसाठी रायझोबियमचा वापर करायचा
1: आहे.
0: त्यानंतर येतो ऍझोस्पिरिलम, हे सुद्धा जीवाणू खत आहे. हे तृणधान्य व भाजीपाला पिकांच्या मुळांभोवती राहून नत्र स्थिर करण्याचं कार्य करत असतात. हे ऍझोटोबॅक्टर पेक्षा जास्त नत्र पिकांना पुरवतात आणि पीक वाढीस पोषक सेंद्रिय रसायने देखील तयार करतात त्यामुळे उत्पादनात वाढ होत असते. चौथं जे आहे ते बायझेरिंकिया जीवाणू खत, हे सहजीवी पद्धतीने कार्य करणारं जीवाणू खत आहे. ह्या जास्ती करून आम्लधर्मी जमिनी ज्या आहेत म्हणजे आपल्या कोकणातल्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनींमध्ये याचा वापर जास्त करावा. हे जीवाणू शेंगा वर्गीय पिकांमध्ये वापरू नयेत तर एकदल आणि तृणधान्य ह्या पिकांसाठी वापरावेत.
1: अच्छा,
0: उदाहरणार्थ भात.
1: सर, आता भात पिकामध्ये सुद्धा प्रामुख्यानं अझोलाचा जो वापर केला जातो आणि तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तर याविषयी मग काय सांगाल?
0: छान प्रश्न विचारलात. अझोला ही एक वनस्पती आहे, पान वनस्पती आहे आणि ती डबक्यांमध्ये किंवा इतर सांडपाण्याच्या ठिकाणी वाढते. वनस्पती अॅनाबेना अझोली या शेवाळाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते आणि हवेतील नत्र जो आहे मुक्त नत्र आहे तो स्थिर करते. याचा उपयोग प्रामुख्याने भात पिकांमध्ये केला जातो. हे एक चांगलं हिरवळीचं खत होऊ शकते. तसेच या खतांच्या वापरामुळे हेक्टरी 100-150 किलोग्राम नत्राचा पुरवठा भात पिकाला हा होत असतो, होऊ शकतो. मग हे तयार करण्यासाठी काय करणार? अगदी सोपी पद्धत आहे. तर विटांचा एक बांध केला साधारण 2 मीटर बाय 1 मीटर आणि उंचीला 15 सेंटीमीटर खूप खोल नाही अशी एक छोटीशी टाकी करायची ती विटांची तुम्ही तयार केली त्याच्यावरती तुम्ही प्लास्टिक टाका प्लास्टिक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक 20 ते 25 किलो चाळलेली माती ही खाली पसरवा आणि त्याच्यावरती 10 किलो रॉक फॉस्फेट हे टाकणं गरजेचं आहे त्यामध्ये 5 किलो शेण मिक्स करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर

0: हे साधारण प्रति एकरी डोस आहे, आणि त्यामध्ये पाण्याची जी उंची आहे ती साधारण 15 सेंटीमीटर ठेवायची, आणि
1: बर,
0: ह्यामध्ये 500 ग्रॅम आजोला कल्चर सोडा.
1: अच्छा,
0: हा, फक्त 500 ग्रॅम प्रति स्क्वेअर मीटर या हिशोबाने तुम्ही सोडा. तर एक साधारण 1 ते 2 आठवड्यामध्ये आजोला हा पूर्ण तलाव कव्हर करून टाकेल.
1: बर,
0: त्यानंतर दररोज 1-2 किलो काढून तुम्ही पिकांना वापरू शकता. आणि हे करत असताना एक आठवड्याला पुन्हा 2 किलो शेण टाकणं गरजेचं आहे. आजूला काढाल तसं तुम्हाला त्याच्यात वाढ होण्यासाठी थोडं शेण टाकण्याची गरज आहे. आणि पाणी जे आहे ते 1/4 पाणी बदलणं सुद्धा गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: तर याप्रमाणे 2 आठवड्यातून ताजे पाणी देण्याची त्याच्यात आवश्यकता आहे, जुनं पाणी काढून. आणि दर 6 महिन्यातून एकदा तरी पाण्याची टाकी ही रिकामी करणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: ती रिकामी करून तुम्ही परत त्याच्यामध्ये नवीन पाणी, हे फ्रेश पाणी भरणं गरजेचं आहे. आणि यासाठी टेम्परेचर मेंटेन करण्याची इतकी गरज पडत नाही, कारण की साधारण 25 ते 35 डिग्री सेल्सिअस या वातावरणातच आपलं हे होत असतं. आणि त्याचा सामू जो आहे तो साधारण आम्लधर्मी म्हणजे साधारण 5.5 ते 7 म्हणजे उदासीन पर्यंत हा असला पाहिजे. अशा रीतीने जर का अजुलाची वाढ केली तर आपल्या शेतीसाठी हे एक उत्तमरित्या चांगल्या रीतीने हिरवळीचं खत हे उपलब्ध होऊ शकेल. अजुलाचा दुसरा फायदा असा आहे का, हा आपण वैरण म्हणून गुरांना सुद्धा देऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे
1: दुहेरी
0: फायदा याचा होऊ शकेल.
1: म्हणजे भात पिकासाठी तर आहेच आणि जनावरांसाठी सुद्धा
0: होऊ शकतो.
1: बरोबर.
0: हे झाले आपण स्थिर करणारे जीवन. यानंतर जो आहे तो एक स्फुरद विरघळणारे जीवन, खतांमार्फत जो फॉस्फरस जमिनीत टाकतो हा पिकांना लगेच उपलब्ध होत नसतो, तो जमिनीमध्ये स्थिर होतो. आणि तो स्थिर झालेला खत आहे ते ह्या जीवाणूंमार्फत विरघळवून पिकांना उपलब्ध करून दिला जातो.
1: बरोबर.
0: तर यासाठी बॅसिलस मँगेथेरियम, बॅसिलस पॉलीमिक्सा किंवा सुडोमोनास प्लुरोसरेन्स, सुडोमोनास स्ट्राटा ही जे जीवाणू आहेत यांचा वापर केला जातो. किंवा बुरशीजन्य सुद्धा आहे ज्याच्यामध्ये पेनिसिलियम आहे, ह्या PSB म्हणजे फॉस्फरस विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर पिकांमध्ये आपण करू शकतो.
1: अच्छा. सर, आता तुम्ही हा उल्लेख केलात की या खतांचा आपण वापर करू शकतो, पण त्याची काही पद्धत म्हणजे कसा नेमका केला पाहिजे?
0: छान. जीवाणू खत वापरण्याच्या पद्धती, जीवाणू खत हे आपण बियाणांना अंतरक्षीकरण करून वापरू शकतो, तसेच रोपांच्या मुळांवरती अंतरक्षीकरण करूनही वापरू शकतो, आणि जीवाणू खतांचे मातीमध्ये अंतरक्षीकरण करून वापर करू शकतो. जे जीवाणू आपण बियाणावरती वापरायचे आहेत ते काय करायचं असतं की त्या जीवाणू खतांचं जे पाकिट असतं ते पाकिट तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं एक असं सोल्युशन तयार करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये जे बियाणं आहेत हे त्याच्यामध्ये टाकून त्यांना सगळ्या बाजूनी लागेल अशा रीतीने चोळायचंय. आणि ते चोळलेले जे बियाणे आहेत ते बियाणे एका स्वच्छ कागदावरती सुकवायचे आणि लगेच त्यांचा लागवडीसाठी वापर
1: करायचा.
0: दुसरा जो प्रकार आहे तो रोपांची वाढ झालेली असते आणि मग त्यांच्या ज्या मुळांमार्फत तुम्ही याचा वापर करू शकता. जसे जीवाणू खतांचं पाकिट एक पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं द्रावण तयार करायचं, आणि साधारण 10 लिटर पाण्यामध्ये एक पाकिट जर का टाकलं 250 ग्रामचं तर ते द्रावण तयार होईल. त्याच्यामध्ये रोपांची मुळं जी आहेत ती 5 मिनिटं बुडवून ठेवणे.
1: बरं.
0: आणि बुडवून ठेवल्यामुळे काय होईल, ते जे जीवाणू आहेत ते त्याच्या मुळांना चिकटतील आणि आपण लागवडी करताना ते त्याच्यासोबतच जातील.
1: बरोबर.
0: त्यामुळे या पद्धतीने आपण एक अंतरक्षीकरण करू शकतो. तसेच सेंद्रिय खतं आहेत म्हणजे शेणखत, याच्या मार्फत जीवाणू खतं ही मिक्स करून किंवा गांडूळ खत यांच्या मध्ये मिक्स करून आपण ते जमिनीमध्ये देण्याची पद्धत सुद्धा आहे. या रीतीने आपण जीवाणू खतांचा वापर हा करू शकतो.
1: नक्कीच.
0: यामध्ये जर का आपण जमिनीमध्ये जीवाणू खतं जी आहेत स्प्रे पंपाद्वारे सुद्धा आपण जमिनीत देऊ शकतो, जेणेकरून रोप आहे त्यांच्या मुळांपाशी त्यांचं संख्या ही वाढण्यास मदत होऊ शकेल.
1: सर, एकंदरीत बघितलं आपण तर हिरवळीची खतं आणि जैविक खतं ही म्हणजे शेतीच्या दृष्टीने खरं तर महत्वपूर्ण अशी आहेत, आणि यांचा वापर आपण चांगल्या प्रकारे केला तर नक्कीच रासायनिक खतांच्या वापरावर आपण थोडस नियंत्रण आणू शकतो, की जेणेकरून या खतांच्या वापरामुळे उत्पादन वाढेल आणि नक्कीच शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगला निर्माण होईल. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय छान मार्गदर्शन आणि सगळी सविस्तर अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहिती।

0: तिचा हा विश्वासाचा साथीदार.
1: किसान वाणी, शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
4: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
3: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
4: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सहक्षेपित आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून केलं जात आहे. हे वर्णन रेडिओ सेट आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर प्रसारित होईल. अस्मिता वाहिनीचे नियोजित कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित होतील. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
5: हाय, मी शर्वरी.
6: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा. आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
6: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
6: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
5: आपुलकी आहे.

0: शिक्षकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन, राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान, समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजवणं महत्वाचं असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन, आगामी 72 तास युक्रेनवरचे हल्ले थांबवण्याचा रशियाचा निर्णय, सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश, आणि दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. राष्ट्रीय शिक्षक दिन आज देशभरात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या 3 विभागातल्या शिक्षकांना आज नवी दिल्लीत आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले. पदक, रोख रक्कम आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे. याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, मानवतेसाठी काम करणं, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणं, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. स्वतः शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी सांगितले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातले 9 जण आहेत. बीडच्या कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, आयआयटी मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर कविता गिट्टे यांनी सांगितलं,
1: ये जो गन्ना काटने वाले मजदूरों के बच्चे हैं, तो उन बच्चों को मैंने स्कूल में दाखिल करना, उनके शिक्षा में सातत्य रखना और उनको शिक्षा से जुड़ाना, उन बच्चों में जो टैलेंट है उसको मैंने हेर के उनमें जो कौशल्य है कौशल्य निकाल कर उन्हें क्रीड़ा और कला में भी मैंने प्रोत्साहित किया.
0: समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजणं महत्वाचं असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स सदस्य राष्ट्रांच्या सरन्यायाधीशांच्या परिषदेला आज ते संबोधित करत होते. तत्पर आणि विश्वासार्ह न्याय प्रक्रिया ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. या परिषदेत ब्राझीलच्या सर्वोच्च फेडरल न्यायालयाचे न्यायाधीश आणि चीनच्या मुख्य न्यायाधीशांसह इतरांनीही आपली भूमिका मांडली. लोकशाहीच्या प्रक्रियेत स्वायत्त न्यायसंस्था आणि माध्यमांचं महत्व मोठं आहे आणि सध्या माध्यमांच्या विश्वासार्हतेवर सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलं. नागपूरमध्ये भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या माध्यम परिषदेत माध्यमं, नेतृत्व आणि नवी जागतिक व्यवस्था या विषयावर ते बोलत होते. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमं या लोकशाहीच्या 4 स्तंभांच्या जबाबदाऱ्या राज्यघटनेनं स्पष्ट केल्या आहेत. राजकारण आणि राजकीय पक्ष हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे असंही ते म्हणाले. शिलालेख तसंच सागरी व्यापारापासून गणितापर्यंत आपल्या वारशाचा अभ्यास करण्यासाठी आणि तो पुन्हा आत्मसात करण्याबाबत भारताचा आत्मविश्वास वाढत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत वार्षिक इतिहास पुरस्कार वितरण सोहळा आणि डॉ एस एल भैरप्पा स्मृती व्याख्यान कार्यक्रमात बोलत होत्या. भारताला आता स्वतःच्या वारशाचा अभ्यास आणि आकलन करण्यासाठी इतर कोणाच्याही परवानगीची प्रतीक्षा करावी लागत नाही असं सीतारामन यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. युक्रेनची राजधानी कीव्हवरचे हल्ले 72 तास थांबवण्याचा निर्णय रशियानं घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू असेल. अमेरिकेचे दूत शांतता चर्चेसाठी कीवला येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला.

अशी माहिती रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी दिली. पर्शियन आखातातील खार्ग बेटाजवळ अमेरिकेच्या लष्करी क्षेपणास्त्राने एका इराणी तेलवाहू जहाजावर आज हल्ला केला. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. खार्ग बेट इराणसाठी सामरिक आणि आर्थिक दृष्टीनं एक महत्वाचं बेट असून सागरी तेल निर्यातीमध्ये हे बेट महत्वाची भूमिका बजावतं. 27 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालविवाह विरोधी दिन म्हणून संयुक्त राष्ट्रांनी घोषित केला आहे. 2024 या दिवसापासून बालविवाह मुक्त भारत अभियानाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर हा दिवस जागतिक स्तरावर घोषित करण्याची मागणी मार्च 2026 संयुक्त राष्ट्रात मांडण्यात आली होती. काल संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर झाला. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा सात्विक साईराज रांगीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या सामन्यात त्यांनी मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरीन अयूब आणि तान वी कियोंग या जोडीवर 21-16, 18-21, 21-11 अशी मात केली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्ण जन्मोत्सवानंतर आज महाराष्ट्रात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. मुंबईत गिरगाव, लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र धक्कुमाकुमच्या ठेक्यावर नृत्य करणाऱ्या विविध गोविंद पथकांमध्ये हंडी फोडण्याची चुरस होती. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी उत्सवाला हजेरी लावून गोविंदांना प्रोत्साहन दिलं. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावं. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र संकल्पनेला बळकटी देण्याचं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवात केलं. मुख्यमंत्र्यांनी वरळी, दादर, घाटकोपर इथं आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दहीहंडी दरम्यान झालेल्या अपघातांमध्ये आज मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला, तर पुण्यात काल लोखंडी कमान कोसळून एक महिला मृत्यूमुखी पडली. या उत्सवादरम्यान मुंबईत 118 गोविंदा जखमी झाले, त्यापैकी 85 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 33 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. ठाण्यात जखमी झालेल्या 10 गोविंदांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1344 पोहोचली आहे. पुरामुळे बाधित झालेल्या 8 जिल्ह्यांमध्ये शोध आणि बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 13,000 लोकांची सुटका करण्यात आली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप केवळ 96 मृतदेह ओळखून त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पूरग्रस्त जलविद्युत प्रकल्पांमधल्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी नेपाळ, भारत आणि चीनची बचाव पथकं संयुक्त मोहीम राबवत आहेत. या आपत्तीमध्ये चीनकडच्या किमान 21 जणांचा मृत्यू झालाय, तर तिबेटमध्ये 500 अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. माध्यम सम्राट सुभाष चंद्रा यांनी एका कंपनीकडून कर्ज मिळवण्यासाठी आपली मालमत्ता फुगवून दाखवल्याबद्दल आणि त्यानंतर कर्जाची परतफेड न केल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या या कंपनीला 1333 कोटींचं नुकसान झाल्याबद्दल चंद्रा यांच्याविरोधात गुन्हे अन्वेषण संस्थेनं एफआयआर दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक दिनानिमित्त देशाचं शिक्षकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन. राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजणं महत्वाचं असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. आगामी 72 तास युक्रेनवरचे हल्ले थांबवण्याचा रशियाचा निर्णय. सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात अंतिम फेरीत प्रवेश. आणि दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.